मध्यम लहरी 239° 1 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर, न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, याबरोबरच आम्ही आता प्रसार भारतीच्या वेव्स ओ टी टीवरही उपलब्ध आहोत. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 31 श्रावण शके

1948 अर्थात 22 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:55 आणि 40 सेकंद झालेत. आमची आजची पहिली प्रसारण सभा आता सुरू करीत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

गंगाधर म्हांबरे यांची भोपाळी आपण ऐकलीत रामदास कामत यांच्या स्वरात. कार्यक्रमात यानंतर अरविंद आगाशे यांची रचना गात आहेत संजीव अभ्यंकर आणि सहकारी.

अरविंद आगाशे यांची रचना संजीव अभ्यंकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आपण ऐकलीत. कार्यक्रमात आता संत तुकाराम महाराजांचं हे भक्तिगीत पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या आवाजात.

0: साने गुरुजींची रचना समूह स्वरात आपण ऐकलीत. याबरोबरच प्रभातवंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:40 झालेत. कृषीवार्ता या कार्यक्रमात चाटण विटा याविषयीची माहिती ऐकूया. वाचक स्वर महेश इनामदार यांचा.
1: मंडळी, शेतीला पूरक म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करत असताना जनावरांच्या आरोग्याकडं खास करून लक्ष दिलं गेलं पाहिजे. जनावरांच्या सर्व शरीर क्रियेसाठी, प्रजननासाठी, उत्पादन क्रियेसाठी जीवनसत्व आणि वेगवेगळ्या क्षारांची आवश्यकता असते. क्षार हे काही प्रमाणात रोजच्या खाण्यात येणाऱ्या चाऱ्यातून त्यांना मिळतच असतात, पण जमिनीत क्षारांची उपलब्धता कमी जास्त प्रमाणात असते, त्यामुळं चाऱ्यातसुद्धा क्षारांची उपलब्धता कमी जास्त प्रमाणात राहते. चाऱ्याद्वारे कमी उपलब्ध होणाऱ्या क्षारांची कमतरता भरून काढण्यासाठी चाटण विटा अगर क्षार मिश्रण हे जनावरांना द्यावं लागतं. जनावरांना समतोल आहार द्यावा लागतो. प्रथिनं, पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, क्षार, खनिजे यांचं प्रमाण हे जनावरांच्या आहारात समतोल आणि योग्य असणं हे फार महत्त्वाचं आहे. विशेषतः दुभत्या जनावरांच्या आहाराकडं विशेष लक्ष द्यावं लागतं, कारण दुधातून कॅल्शियम, फॉस्फरससारखे क्षार मोठ्या प्रमाणात त्यांच्या शरीराबाहेर टाकले जातात. यामुळं त्यांना खुराकातून योग्य प्रमाणात क्षार मिळायला हवेत. योग्य प्रमाणात क्षार मिळाले नाही तर दूध देण्याचं प्रमाण देखील कमी होतं आणि जनावरे वेगवेगळ्या आजारांना बळी पडू शकतात. क्षार म्हणजे नुसतं मीठ नाही तर कॅल्शियम, स्फुरद, मॅग्नेशियम, सोडियम, पालाश, क्लोरीन, लोह, मॅंगेनीज, तांबे, कोबाल्ट, सेसोनियम, आयोडीन आणि झिंक इत्यादींचे क्षार मिश्रण आहे. शरीरातले क्षार कमी झाल्यामुळं कालवडी किंवा रेड्या लवकर वयात येत नाहीत. माझाची लक्षणं व्यवस्थित दाखवत नाहीत. लवकर गाभून राहत नाहीत. गायी म्हशी वारंवार उलटतात. गर्भपात होतो. वासरे अशक्त जन्मतात. बंधुत्व निर्माण होतं. कासाचे आजार होतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. हाडांचे आजार, मिल्क फिवर, हगवन, रक्तक्षय यासारखे आजार होतात. मंडळी, क्षारांची कमतरता टाळण्यासाठी रोज प्रत्येक जनावराला त्याच्या खाद्यातून 30-50 ग्रॅम चांगल्या प्रतीची क्षार मिश्रणं किंवा खनिज मिश्रणं द्यावीत. याशिवाय चाटण मिठांच्या स्वरूपातही खनिज द्रव्य बाजारात उपलब्ध असतात. ज्या जमिनीत विशिष्ट क्षारांची कमतरता असते त्या ठिकाणच्या पशुपालकांनी आपल्या जनावरांना चाटण मिठांचा उपयोग करावा. गुरांसमोर अशा चाटण मिठा टांगून ठेवल्या तर गुरे त्या चाटण मिठात चाटतात आणि आपल्या शरीरातील क्षारांची कमतरता भरून काढतात. बाजारात वेगवेगळ्या आकाराच्या आणि वजनाच्या चाटण मिठा आपल्याला पाहायला मिळतात. त्यात वेगवेगळे क्षार घटक असतात. साधारणतः या चाटण मिठा 1/2 ते 1 किलो वजनाच्या आणि तांबूस रंगाच्या असतात. तेव्हा या चाटण मिठांचा अवश्य वापर करावा, म्हणजे आपल्याला दूध उत्पादन देखील जास्तीचं मिळू शकेल. जनावरांची प्रजनन क्षमता यामुळे वाढते. रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते. मंडळी, याच दृष्टीतून आपण जनावरांच्या आरोग्याकडं लक्ष देताना त्यांच्या आहारात क्षारांचं प्रमाण योग्य राखलं पाहिजे आणि त्या दृष्टीतून

0: विटांचा चाटण विटांचा आपण वापर करायला हवा.
1: चाटण विटा याविषयीची महेश नामदार यांनी सांगितलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. कृषी वार्ता कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेवाचा कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त आजचा हवामानाचा अंदाज. सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात हलक्या स्वरूपाचा, तसंच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान 2 ते 3 अंशांनी वाढण्याची शक्यता आज आहे. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ञ डॉ हर्षल वाघ यांनी पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
1: पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. नमस्कार श्रोतेहो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि प्रत्येक कुटुंबाच्या दृष्टीने महत्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. मित्रांनो, लहान मुलं हे एखाद्या कॅमेरासारखे असतात. आपण काय सांगतो यापेक्षा आपण कसं वागतो हे सर्वात जास्त टिपत असतात. मुलांवर संस्कार करणे म्हणजे त्यांना फक्त चांगलं बोलण्याचे धडे देणे नव्हे, तर त्यांच्यासमोर स्वतःचं वागणं तसं ठेवणं. घरातील वातावरण आणि पालकांचे परस्पर संबंध या सर्व गोष्टींचा थेट परिणाम मुलांच्या कोवळ्या मनावर होत असतो. आजच्या या घाईगडबडीच्या जगात आपण पालकांनी स्वतःला काही प्रश्न विचारण्याची गरज आहे. जेव्हा आपण दिवसभराच्या ताणतणावानंतर घरी येतो तेव्हा आपला राग किंवा चिडचिड मुलांवर निघते का? आपण त्यांच्याशी मोकळेपणाने बोलतो का? पालकांच्या कोणत्या वर्तनाचा मुलांवर कसा परिणाम होतो हे पाहूया. घरातील वाद आणि तणाव. घरात सतत भांडणं, मोठ्या आवाजात ओरडणं किंवा नकारात्मक वातावरण असेल तर मुलं आतून घाबरतात. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होते ज्यामुळे त्यांच्या अभ्यासावर आणि एकाग्रतावर परिणाम होतो. तुलना करण्याची सवय. बघ, शेजारच्या मुलाला किती गुण मिळाले किंवा तू असाच आळशी आहेस, अशी वाक्य मुलांचा आत्मविश्वास पूर्णपणे मोडून काढतात. प्रत्येक मूल वेगळं असतं ही गोष्ट पालकांनी स्वीकारायला हवी. अतिसंरक्षण किंवा अतिशिस्त. काही पालक मुलांवर प्रमाणाबाहेर बंधने घालतात तर काही प्रत्येक गोष्टीत लुडबुड करतात. या दोन्ही गोष्टींमुळे मुलांमध्ये निर्णय क्षमतेचा अभाव निर्माण होतो. वेळ आणि संवादाची कमतरता. आजकाल मोबाईल आणि टीव्हीमुळे घरातील संवाद कमी होत चालला आहे. मुलांना जेव्हा पालकांकडून पुरेसा वेळ आणि प्रेम मिळत नाही तेव्हा ती मानसिकदृष्ट्या एकटी पडतात. मग पालकांनी आपल्या वर्तनात काय सकारात्मक बदल करण्याची गरज आहे? पहिली गोष्ट म्हणजे शांत आणि संयमी वातावरण. घरात जितकी शांतता आणि आपुलकी असेल तितकी मुलं मानसिकदृष्ट्या सक्षम बनतील. दुसरी गोष्ट, मुलांचे ऐकून घेणे. मूल जेव्हा काही सांगायला येतं तेव्हा आपले फोन बाजूला ठेवून त्याच्याशी डोळ्यात डोळे घालून बोला. त्याला वाटलं पाहिजे की माझे विचार आणि माझ्या भावना माझ्या पालकांसाठी महत्त्वाच्या आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे चुका स्वीकारायला शिकवणे. मूल चुकलं तर त्याला ओरडण्याऐवजी काही हरकत नाही, यातून आपण काय शिकलो असं विचारा. यामुळे मुलांमध्ये अपयशाला सामोरे जाण्याची ताकद निर्माण होते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पालकांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे. तुम्ही स्वतः तणावमुक्त आणि आनंदी असाल तर तुमची मुलंही आनंदी ठेवू शकाल. श्रोतेहो, मुलंही सुंदर फुलांसारखी असतात. त्यांना फुलवण्यासाठी विश्वाचं, प्रेमाचं आणि चांगल्या वर्तनाचं खतपाणी आवश्यक असतं. आजच एक पाऊल उचलूया, आपल्या घरातील वातावरण अधिक मोकळं, आनंदी आणि सकारात्मक बनवूया. तुम्हाला आजचा हा विशेष भाग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ता

शिक्षण, पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य याविषयी बालरोगतज्ञ डॉ हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम जनसंपदा कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण दुपारी 2:05. आता ऐकूया परिसर.
1: परिसर. श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शिराळा तालुक्यातील जैवविविधता, याविषयी पत्रकार अश्फाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
2: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अश्फाक अत्तार. आज आपण सफर करणार आहोत सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला वसलेल्या निसर्ग, इतिहास, अध्यात्म आणि संस्कृतीचा अनोखा संगम असलेल्या शिराळा तालुक्याची. सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला शिराळा तालुका हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळखला जातो. वर्षभर आल्हाददायक वातावरण, घनदाट जंगल, धबधबे, नद्या, डोंगरकडे आणि ऐतिहासिक वारसा यामुळे पर्यटकांना हा परिसर नेहमीच आकर्षित करतो. शिराळा तालुक्याची ओळख सांगायची झाली तर सर्वप्रथम नाव घ्यावं लागतं ते चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्याचं. हे अभयारण्य सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा महत्वाचा भाग असून याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये असलेल्या पश्चिम घाट परिसंस्थेत होतो. येथे वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, सांबर, भेकर, रानडुकर तसेच विविध प्रकारचे पक्षी, फुलपाखरे आणि वनस्पती आढळतात. वन्यजीव छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गच मानले जाते. चांदोली परिसरातील सकाळचे धुक्याने आच्छादलेले जंगल, पक्ष्यांचा किलबिलाट आणि शांत वातावरण पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देतात. जंगल सफारी, निसर्ग भ्रमण आणि वन्यजीव निरीक्षणासाठी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. याच परिसरात वारणा नदीवर उभारलेलं चांदोली धरण हे आशिया खंडातील मातीच्या धरणांपैकी एक महत्वाचं धरण मानलं जातं. विशाल जलाशय, सभोवतालचा हिरवागार परिसर आणि सूर्यास्तावेळी दिसणारं मनोहारी दृश्य पाहण्यासाठी वर्षभर पर्यटक येथे गर्दी करतात. इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी प्रचितगड हे विशेष आकर्षण आहे. दाट जंगल आणि उंच डोंगर रांगांमध्ये वसलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील महत्वाचा दुर्ग मानला जातो. गडावर जाण्याचा ट्रेक साहसी पर्यटकांसाठी रोमांचक अनुभव असतो. शिराळा तालुका धार्मिक पर्यटनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. शिराळा येथील गोरक्षनाथ मंदिर, अंतरीखुर्द येथील स्वयंभू गणपती मंदिर, गिरजोड येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिर तसेच परिसरातील अनेक प्राचीन देवस्थाने भाविकांच्या श्रद्धेची केंद्रे आहेत. वर्षभर येथे विविध धार्मिक उत्सव आणि यात्रा भरत असतात. शिराळा म्हटलं की आठवतो तो जगप्रसिद्ध नागपंचमी उत्सव. शेकडो वर्षाची परंपरा लाभलेला हा उत्सव देश विदेशातील पर्यटक, संशोधक आणि माध्यमांचे लक्ष वेधून घेतो. लोकसंस्कृती, श्रद्धा आणि परंपरांचा अद्भुत संगम या उत्सवात अनुभवायला मिळतो. त्यामुळे शिराळ्याची ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झाली आहे. निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने गुढे पाचगणी पठार हे अत्यंत आकर्षक ठिकाण आहे. उंच डोंगर माथ्यावर वसलेलं हे पठार पावसाळ्यात रंगीबेरंगी रानफुलांनी बहरून जातं. येथून दिसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकतो. तसेच कंदारडोह, झोळंबीचा सडा, कलावंतिनीची विहीर, तनाळीचा धबधबा आणि विविध नैसर्गिक स्थळे निसर्गप्रेमींना विशेष आकर्षित करतात. अलीकडच्या काळात पर्यटनालाही येथे मोठी चालना मिळत आहे. स्थानिक ग्रामस्थ पर्यटकांसाठी निवास, घरगुती जेवण आणि गावाकडच्या जीवनशैलीचा अनुभव उपलब्ध करून देत आहेत. शिराळा तालुका हा केवळ पर्यटन स्थळ नसून निसर्ग संवर्धन, सांस्कृतिक परंपरा आणि ग्रामीण जीवनाचा सुंदर संगम आहे. शांतता, साहस, अध्यात्म आणि निसर्ग सौंदर्य

0: हे सर्व काही शिराळ्यात अनुभवता येतं. म्हणूनच वेळ मिळेल तेव्हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरम्य शिराळा तालुक्याला नक्की भेट द्या आणि अविस्मरणीय आठवणीचा खजिना सोबत घेऊन जा. धन्यवाद.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आताच आपण पत्रकार अशफाक अत्तार यांनी शिराळा तालुक्यातील जैवविविधता याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण दुपारी 2:10 मिनिटांनी.

0: ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी. सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी.
1: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक ऐकतो. नको काय म्हणतेस?
2: तात्या, त्याचे दात लई बाद आहेत.
1: अगं माधव मिशन आहे की त्याचे दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
2: मग चालते की?
3: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.

श्रोत्यांना जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या कार्यक्रमांविषयी. सकाळी 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या, 7:20 एक गाणी ताजेतवाने पुनःप्रसारण रात्री 8:00. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून 7:25 सकाळी 7:40 आपण ऐकणार आहात गाणी मनातली. 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. सकाळी 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 8:55 लखलख चंदेरी. 9:10 सांगली विशेष. स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम 9:30. त्यानंतर नाट्यधारा नाट्यसंगीताचा कार्यक्रम. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्ष कहाणीवर आधारित विश्वास पाटील लिखित कादंबरीचं क्रमशः वाचन महानायक भाग 250. त्यानंतर आम्ही बालगीतं प्रसारित करू. 11:00 चित्रपट संगीताचा विशेष कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. 11:40 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचं प्रसारण. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. आज या कार्यक्रमात बोल कायद्याचे या मालिकेचा पहिला भाग. सहभाग आहे ऍडव्होकेट वर्षा जाधव यांचा. त्याचबरोबर शुभदा साने यांची कथा तिच्यातला राम. सूत्रनिवेदन मधुरा पुजारी. निर्मिती सहाय्य वरदा सबनीस. सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे. 1 वाजता हिंदीतून बातमी, 1:05 गीत बहार. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र 1:30, 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. भावधारा 1:45, दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2 वाजता कृषीवाणी. 2:15 दोपहर समाचार. 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून. सायंकालीन प्रसारण सभेत

वाजता हिंदी चित्रपट संगीत 5:30 युववाणी. आज या कार्यक्रमात सब लेफ्टनंट रिद्धिका सुतार यांची मुलाखत भाग पहिला. 6:00 हिंदीतून बातमीपत्र, 6:20 संस्कृत मधून बातम्या. सांगली विशेष कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण 6:30. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा, 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष, 7:30 किसान वाणी. रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 8:15 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. समाचार संध्या 8:45, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका. हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आणि 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. आज या कार्यक्रमात कर्नाटकी शैलीतील श्रेयस नारायण यांचं गायन. 11:00 हिंदी आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. आज दिनांक 22 ऑगस्ट 2026, सकाळचे 7 वाजलेत. आजचा सुविचार, माणसाला जिंकायचं होते केवळ आपुलकीनं, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखाद वेळेस साथ देणार नाही, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटं पडू देणार नाही. सुविचार आपण ऐकलात.

0: श्रोतेहो मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमात शिक्षण सेवेत महत्त्वाचे योगदान देणारे चंद्रशेखर गोब्बी यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: काका काका काकू तुम्हाला हाका मारतायत.
2: मी बाजारात निघालो की ते अशाच हाका मारते. म्हणते 17 ठिकाणी तोंड वर करून हिंडू नका, सरळ दांडेकर आणि कंपनीत जा. काय सोनं लागून राहिले कोणास ठाऊ.
1: अहो काका, दांडेकर आणि कंपनीत किराणा सामान, फॅन्सी फूड, भाजण्या, फरसाण, भडंग, मॉडर्न कुकिंगचे पदार्थ, आमरस, श्रीखंड सगळं दर्जेदार निवडक मिळतं.
2: तेल, तूप, गुळ मिळतो, इसेन्स, कलर, अनारसेल, आया पीठ,
1: हो,
2: जिरं, मिरी, सुंठपूड.
1: हो,
2: मग दांडेकरांच्याकडे जातो.
1: कुठे?
2: दांडेकर आणि कंपनी.
1: हा,
3: दांडेकर, मारुती चौक आणि विश्राम बाग, सांगली.
4: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 गाण्यांची मेजवानी. आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका. हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.
5: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
6: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
5: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
6: तर कधी असते अपेक्षा.
5: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
6: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
5: सप्त रंगांचं, सप्त सुरांचं मिश्रण असणारा
6: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.

0: दर मंगळवारी सकाळी 9:30
1: प्रभातीचे रंग फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।
2: बालसभा

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं। पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल। घ्या मग टिपून पत्ता। सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88। आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglialakashwani@gmail.com sanglialakashwani@gmail.com।
2: आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35। सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

0: रिमझिम त्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला, ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

0: श्रोते हो, येत्या बुधवारी वनिता मंडळ कार्यक्रमात अवश्य ऐका केल्याने होत आहे रे हे सिद्ध करून दाखवणाऱ्या प्लास्टिक वॉरियर डॉक्टर मेधा ताडपत्रीकर यांची विद्यागौरी तामणकर हिने घेतलेली मुलाखत.
1: वेस्ट मॅनेजमेंट करायचं असेल तर मला वाटतं आधी पहिल्यांदा स्वतःच्या घरात सुरू करावं आणि आजूबाजूच्या जरी तुम्ही दोन घरात, कारण समाज म्हणजे शेवटी काय, आपण आपलं घर आणि आजूबाजूची चार पाच घरं जरी सुरुवात केली तरी तिथनं सुरुवात हो, कारण जग बदलायचं असेल ना तर ते खूप अवघड आहे. पण आपल्या आजूबाजूचं आपण जर जग पहिलं बदलायला सुरुवात केली आणि एवढा जरी प्रत्येक महिलेने विचार केला ना, कारण मला असं वाटतं की एक किलो जरी आपण प्लास्टिक वाचवलं तर म्हणजे आपण 6 किलोग्राम कार्बन डायऑक्साईड एमिशन वाचवतो. आणि प्रत्येकाने एवढं जरी केलं ना तरी मला वाटतं प्रत्येक जणच लीडर आहे.
0: जरूर ऐका बुधवारी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून. सूत्रसंचालन विद्यागौरी तामणकर, सादरकर्त्या निलिमा पटेल.

0: जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आपला रेडिओ टीव्ही हळू लावा जो आपल्या पुरता ऐकू यावा. विद्यार्थी परीक्षार्थी आणि आजारी असतील आपल्या शेजारी. आपला रेडिओ टीव्ही हळू लावा जो आपल्या पुरता ऐकू यावा. विद्यार्थी परीक्षार्थी आणि आजारी असतील आपल्या शेजारी.

आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डिजिटल भविष्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन. राज्यात शेतीकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. महावॉकेथॉन रन फॉर वॉटर या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात जलसंधारण दिन साजरा. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध इथे पुस्तकांचं गाव उपक्रमाचं उद्घाटन. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या संकल्पनेवर आधारित दृष्टिकोन ठेवून त्याद्वारे विश्वासार्ह नाविन्यपूर्ण आणि सर्वसमावेशक भविष्य घडवण्याचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काल पुण्यात सांगितलं. 12व्या ब्रिक्स दूरसंवाद मंत्र्यांच्या बैठकीचा समारोप करताना ते बोलत होते. सक्षम भविष्यासाठी नाविन्य सहकार्य आणि परिवर्तन हा संदेश देत पुण्यात गेले 5 दिवस ब्रिक्स बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि ब्राझीलमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. डिजिटल सुरक्षा विश्वास आणि तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर मजबूत करण्यावरही या परिषदेत भर देण्यात आला. या बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांचे दूरसंचार मंत्री आणि वरिष्ठ प्रतिनिधी एकत्र आले होते. महाराष्ट्रात शेतीकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले आहेत. याकरता कापूस सोयाबीन तूर ऊस संत्र हळद कांदा आणि मका पिकांसाठी पहिल्या टप्प्यात 10,000 शेतकऱ्यांची निवड करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह इथं काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. हवामान बदल पाणी टंचाई जमिनीची घटती सुपीकता कीड आणि रोगांचा वाढता प्रादुर्भाव वाढता उत्पादन खर्च या आव्हानांवर मात करण्यासाठी बारामती इथल्या एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टनं शेती क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प विकसित केला आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात निवडक पिकं आणि निवडक शेतकऱ्यांचा अभ्यास करून हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर पुढील टप्प्यात राज्यात मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करण्यासाठी कार्यवाही करावी असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं. महाराष्ट्रात कॉर्पोरेट सामाजिक दायित्व सीएसआर निधीचा अधिक प्रभावी पारदर्शक आणि समन्वयित वापर करण्यासाठी महासीएसआर प्राधिकरण स्थापन करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. कॉर्पोरेट सामाजिक दायित्वाच्या क्षेत्रातील विविध उपक्रम सध्या वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि स्वतंत्रपणे राबवले जात असल्यानं त्यांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं या प्राधिकरणाची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी याबाबत झालेल्या बैठकीत सांगितलं. या महासीएसआर प्राधिकरणामार्फत सीएसआर निधीचा समन्वय निरीक्षण आणि योग्य वापर निश्चित करण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांसह एकंदर 48 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर झाले. केजच्या साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या शिक्षिका डॉ कविता गित्ते नाशिक महानगरपालिकेच्या 18 क्रमांक शाळेतल्या शिक्षिका कुंदा बच्छाव आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतले शिक्षक शिवप्रसाद टिंगरे यांना यंदा या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील

0: अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे. आरोग्य सेवा देणाऱ्या मनुष्यबळाचे ज्ञान कौशल्य आणि दृष्टिकोन अधिक सक्षम करणे हा प्रशिक्षण धोरणाचा केंद्रबिंदू आहे. या प्रशिक्षण प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आल्यानं कौशल्य वृद्धीला चालना मिळणार असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. आरोग्य विभागाचं प्रशिक्षण धोरण जाहीर केल्याचंही ते म्हणाले. निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध या गावानं पुस्तकांचं गाव अशी आपली नवी ओळख निर्माण केली आहे. उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुस्तकांचं गाव उपक्रमाचं काल उद्घाटन करण्यात आलं. राज्यातील निवडक गावांपैकी 3 गावांना पुस्तकांचं गाव हा उपक्रम मिळाला असून नागपूर विभागातील पहिल्या गावाचा मान गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांधला मिळाला आहे. यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले,
1: मी इथं आता आमच्या सगळ्या मंडळींना सूचना दिल्या की 10,000 पुस्तकं असलेली 10 दालनं ही आपल्याला या परिसरामध्ये सुरू करायची आहे. या भागामध्ये पर्यटक देखील मोठ्या पद्धतीने येतो, त्याला वाचनाचं दालन खुलं झालं पाहिजे. यासाठी मला असं वाटतं की विदर्भातलं पहिलं पुस्तकांचं गाव आज आम्ही या ठिकाणी सुरू करतोय. भंडाऱ्यामध्ये देखील गणेशपूर आणि लाखनी ही 2 गावं जी आहेत त्याच्यामध्ये एका ठिकाणी कवितांचं गाव दुसऱ्या ठिकाणी पुस्तकांचं गाव असं सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहेत. जलसंधारणाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 21 ऑगस्ट हा दिवस काल महाराष्ट्र शासनाच्या मृद आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं संपूर्ण राज्यात जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यानिमित्तानं राज्यभरात काल माती आणि पाण्यासाठी चाला अर्थात महावॉकेथॉन रन फॉर वॉटर या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. जलसंवर्धन पाणी बचत आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश या वॉकेथॉनमधून देण्यात आला. या उपक्रमात अनेक जिल्ह्यांचे पालकमंत्री विविध क्षेत्रातल्या प्रसिद्ध व्यक्तींसह नागरिक विद्यार्थी युवक अधिकारी कर्मचारी तसंच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. रील्सच्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेशही जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला. कोकण आंबा काजूसाठी ओळखलं जात असलं तरी फणस हेही इथलं कल्पवृक्षासारखं मात्र दुर्लक्षित पीक आहे. फणसाची व्यावसायिक शेती आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाच्या क्षेत्रात काम करणारे रत्नागिरी जिल्ह्यातले युवा शेतकरी मिथिलेश हरिश्चंद्र देसाई यांना नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधी मिळाली. फणस पिकातून प्रगती साधण्याच्या अनुषंगानं काही विचार देसाई यांनी यावेळी पंतप्रधानांसमोर मांडले. त्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी.
2: हरिश्चंद्र देसाई यांनी काही वर्षांपूर्वी रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातल्या झापडे गावात 28 एकर क्षेत्रावर फणसाच्या व्यावसायिक लागवडीचा प्रयोग केला. जगभरातल्या 88 जातींची लागवड असलेली त्यांची ही फणसबाग आता प्रसिद्ध झाली असून त्यांचे पुत्र मिथिलेश कृषी अभियंता होऊन हे कार्य पुढे नेत आहेत. वाया जाणाऱ्या फणसांचं प्रमाण खूप मोठं असून फणस शेती आणि प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी फणस वर्ष जाहीर करावं अशी संकल्पना मिथिलेश यांनी पंतप्रधानांसमोर मांडली. फणस क्लस्टर तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडून सहाय्य मिळण्याची मागणीही त्यांनी केली. फणसाच्या प्रक्रिया उद्योगांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध करण्याची क्षमता आहे असं सांगतानाच फणसासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्याकरिताही प्रयत्नशील असल्याचं मिथिलेश यांनी सांगितलं. या भेटीमुळे जिल्ह्याचं नाव देशपातळीवर पोहोचवता आलं, त्यामुळे आयुष्यातला हा एक महत्वाचा क्षण होता अशी प्रतिक्रिया मिथिलेश यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत आज पुण्यामध्ये छात्रों की गुंज हा कार्यक्रम होणार आहे. महिला हक्क, सुरक्षितता आणि महिलांचं सुरक्षित भविष्य हा या कार्यक्रमाचा विषय आहे. ऑगस्ट महिन्यासाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेला साखरेचा कोटा मागणीच्या तुलनेत अपुरा पडत असल्यानं साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागील 3 दिवसात घाऊक बाजारात साखरेच्या दरात क्विंटल मागे 500 रुपयांची वाढ झाली. केंद्र सरकारनं ऑगस्ट महिन्यासाठी 22,50,000 टन साखरेचा कोटा खुला केला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल सावित्रीबाई फुले ज्ञानशिल्पाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शिल्पनिर्मिती करणाऱ्या कलाकारांचा सन्मान उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. ही ज्ञानशिल्प प्रेरणास्रोत असून समानता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणारी आहेत, त्यामुळे ती भविष्यातील पुढील पिढ्यांची परिवर्तनाची दिशा ठरतील असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. पुण्यात सुरू असलेल्या 16 कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत हरियाणा आणि झारखंड यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

0: चिंचवडमध्ये होत असलेल्या स्पर्धेत उपांत्य सामन्यात झारखंडनं मध्य प्रदेशचा तर हरियाणानं छत्तीसगड संघाचा पराभव केला आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांच्यात लढत होणार आहे. बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला. पुरुष दुहेरीत मात्र भारताचं आव्हान संपुष्टात आलं. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला चीनच्या जोडीनं 21-18 21-9 असं सहज नमवलं. हवामान. राज्यात आज कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. डिजिटल भविष्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन. राज्यात शेतीकरता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. महावॉकेथॉन रन फॉर वॉटर या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात जलसंधारण दिन साजरा. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध इथे पुस्तकांचं गाव उपक्रमाचं उद्घाटन आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी सांगली केंद्र. सकाळचे 7:20 आणि 40 सेकंद झालेत. ऐकूया एक गाणे ताजेतवाने.

वैशाली दामोदर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं नादो मानवर यांचं गीत आपण ऐकलं. एक गाणी ताजेतवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. सकाळचे 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम काही क्षणात मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड़ाच वेळात कार्यक्रम दिलखुलास।
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
0: आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपलं स्वागत करते. पाणी आहे म्हणून जीवन आहे, पाणी आहे म्हणून शेती आहे, आणि पाणी आहे म्हणूनच विकासाची चाकं गतिमान आहेत. म्हणूनच पाण्याचं संवर्धन ही आजची नव्हे तर भविष्यासाठीही फार मोठी जबाबदारी आहे. स्वर्गीय सुधाकर रावजी नाईक यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 21 ऑगस्ट रोजी यंदापासून जलसंधारण दिन साजरा केला जाणार आहे. या निमित्तानं राज्यभर जलसंधारणाबाबत जनजागृती, लोकसहभाग, श्रमदान आणि विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. शासकीय कार्यालयांमध्ये मृद व जलसंधारणाची शपथ, विविध जलसंधारण कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण, जलपूजन, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव तसंच लोकसहभागातून जलसंधारणाची कामं यासारखे उपक्रम राबवले जात आहे. पण जलसंधारणाचा हा संकल्प केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता तो प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग कसा बनेल, युवक, विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक यांची भूमिका काय असावी आणि जलसमृद्ध महाराष्ट्राचं स्वप्न साकारण्यासाठी पुढील दिशा काय असेल, याविषयीचा संदेश आज आपण ऐकणार आहोत. मृद व जलसंधारण विभागाचे माननीय सचिव जितेंद्र पापळकर आपल्या सोबत आहे. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपल्या संपूर्ण या विभागाच्या जनतेसाठी असलेल्या उपयोगी अशा योजना कोणत्या राबवता आहात, नेमके उपक्रम काय राबवता आहात?
1: या निमित्तानं आमच्या आपल्याला तुम्हाला आठवत असेल की 14 ते 19 या कालावधीमध्ये एक जलयुक्त शिवार नावाची योजना मागच्या सरकारच्या काळामध्ये झाली होती आणि त्याला इतका ओव्हरवेलमिंग असा रिस्पॉन्स लोकांच्याकडनं मिळाला आणि खऱ्या अर्थानं तो गावागावापर्यंत ते काम सगळं त्यात पोहोचवता आलं. साधारणतः त्या काळामध्ये

0: 1000 गावं ही आम्हाला जलपरिपूर्ण करता आली. तर जो 7.5 लाख हेक्टर एरिया हा त्यानिमित्त आम्हाला ट्रीट करता आला. आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे काही वॉटरशेड्स होते ज्याला आपण मायक्रो वॉटरशेड्स आपण ज्याला म्हणतो त्या मायक्रो वॉटरशेडचं जलसंधारणाचं काम हे त्या काळामध्ये सुरुवात झालेलं होतं. मग तोच कार्यक्रमाचं पुन्हा आम्ही रिपीट करून घेऊन तो आता जलयुक्त शिवार 2.0 दुसरी योजना ह्या 19 ते 24 या कालावधीमध्ये आता संपुष्टात येते आहे. त्याही कालावधीमध्ये जवळपास आम्ही 5,500 ते 6,000 गावं ट्रीट केली आणि प्रत्येक गावाचं वॉटर बजेट करून घेऊन पाण्याचा ताळेबंद करून पडणारं पाणी वाहणारं पाणी ते कसं त्या गावापर्यंत आपल्याला कसं साठवता येईल ती एक योजना आमची जलयुक्त शिवारची आता सध्या सुरू आहे. दुसरी अतिशय महत्वाची आणि लोकांना अतिशय आवडलेली योजना जी आहे ती आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार. आणि या माध्यमातून जवळपास मागच्या 3 वर्षांमध्ये 9,80,00,000 क्युबिक मीटर एवढा गाळ आम्ही जवळपास 3,300 धरणांमधून आम्ही काढलेला आहे. आणि हा गाळ काढून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात स्वतः पसरवला त्यामुळे साधारणतः महाराष्ट्रामधील 2,00,000 एकर जमीन ही सुपीक व्हायला मदत झाली. त्याच्यामुळे त्यांच्या शेतातल्या त्यांच्या उत्पादकतेत वाढ झालेली आहे. आणि जवळपास 811,00,000 घनमीटर एवढा पाण्याचा संचय देखील या कालावधीमध्ये वाढलेला आहे. तिसरी आमच्या विभागाची जी आमची योजना आहे ती म्हणजे पंतप्रधान कृषी सिंचाई योजना PMKSY 2.0. याही निमित्तानं आम्ही सर्व वॉटरशेड ट्रीटमेंट करत असतो. त्याही निमित्तानं यावर्षी जवळपास 5,500,000 हेक्टर जमीन ही आम्ही या कालावधीमध्ये आम्ही ट्रीट केलेली आहे जेणेकरून लोकांना पाण्याचा स्तर वाढवणे भूगर्भातली पाण्याची पातळी वाढवणे हा याचा मूळ मागचा उद्देश आहे. ती एक योजना आमच्या विभागामार्फत राबवतोय आम्ही. चौथी आमची योजना आम्ही करतोय अमृत सरोवर. अमृत सरोवर मध्ये म्हणजे आम्ही गावाच्या बाजूला ज्या ठिकाणी आमच्या शासकीय जमिनी आहेत त्या शासकीय जमिनीवरती जलसंधारणाच्या विभागाच्या माध्यमातून त्याचा सर्व्हे करून घेऊन त्या ठिकाणी एक तलाव तयार करून घेणे जेणेकरून पडलेलं पाण्यात पावसाचं पाणी हे त्या तलावामध्ये साठून राहील. आणि अशा वेळेला अल्निनोच्या पार्श्वभूमीवरती किंवा दुष्काळाच्या वेळेला किंवा पाऊस कमी पडला तर या तलावातलं पाणी त्या गावातील लोकांना वापरता येईल. त्यामुळे आजूबाजूच्या सर्व शेतामधला पाण्याचा स्तर वाढेल आणि लोकांना शेतीसाठी देखील त्याचा पाण्याचा उपयोग होत येईल. म्हणून ती एक योजना आमची अमृत सरोवरची आम्ही योजना राबवतोय. विदर्भातल्या म्हणजे पूर्व विदर्भातले जे काही 8-9 जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये माझी मालगुजारी तलावाची एक बरेच जुने माझी मालगुजारी तलाव आहेत त्या तलावाचं पुनरुज्जीवन करणे त्यातील गाळ काढणे त्याची दुरुस्ती करणे जेणेकरून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी साठवता येईल तीही योजना आम्ही आमच्या विभागामार्फत राबवतो आहे. अशा विविध योजनांच्या माध्यमातून जलसंधारण विभाग तर काम करतच आहे परंतु हा जलसंधारण विभागाचं केलेलं काम हे फक्त तिथे जलसंचय करून एवढं चालणार नाही तर आम्हाला लोकांच्या सहभागाची देखील फार गरज आहे. त्याच्यासाठी हे आम्ही हा उपक्रम या ठिकाणी राबवतो.
1: नक्कीच सर, आपलं जलयुक्त शिवार असेल अटल भूजल असेल आणि आता आपण बऱ्याच नाविन्यपूर्ण अशा योजना सांगितल्या की ज्या जनउपयोगी आहे जर त्याच्यात लोकांचा सहभाग असेल जनांचा सहभाग असेल तर ती योजना नक्कीच यशस्वी होते. तर आपण महाराष्ट्रात काय वातावरण बघता आहात की जनसहभाग कसा आहे लोकांचा प्रतिसाद या सगळ्या योजनांना कसा आहे?
0: लोकांचा सहभाग लोकांच्या पर्यंत आपण पोहोचलो की लोक त्याला सहभागी होतातच होतात याचं अनेक उदाहरणं आता दिसत आहेत. आपल्या राज्यामधले जे काही आपल्याकडे आपण मोठी नावं आपण घेतो अण्णा हजारेंचं रायगड शिंदे गाव घ्या किंवा पोपटराव पवारांचं हिवरे बाजार घ्या किंवा संभाजीनगरमधलं पाटोदा गाव घ्या ह्या सर्व गावांमध्ये लोकांनी सहभाग नोंदवला. आणि तुम्ही वॉटर कप आमिर खानने वॉटर कप पाणी फाउंडेशनमधून घेतला होता त्याही काळामध्ये लोकांनी त्याला सहभाग दिला आणि भरभरून लोक सहभाग करतायत कारण लोकांना इमिजिएटली त्याचा रिझल्ट मिळतो. जर तुम्ही एखाद्या गावामध्ये छोट्या छोटी जरी कमी वॉटर जलसंधारणाचे लहान लहान कामं घेतली तरी तुमचा वॉटर लेवल त्याच्या विहिरीचं पाणी वाढलं की शेतकरी त्याला मदत करतात हा आमचा बिलकुल चांगला अनुभव आहे.
1: आणि त्या दृष्टीने आपण त्याची जनजागृती सगळ्या जनतेमध्ये करता. आता तुम्ही फार सुंदर घोषवाक्य पण आणलेली आहे जसे माती वाचवा पाणी जपा आणि सुरक्षित भविष्य घडवा. काय नेमका या घोषवाक्यांमागचा उद्देश आणि अशी घोषवाक्य ही किती प्रभावी होतात जनसामान्यांमध्ये काय वाटतंय?
0: सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर आणि सिक्युअर टुमॉरो या तिन्ही गोष्टींनी वाक्यांमधून आपण आमच्या मृदसंधारण विभाग जलसंधारण विभाग आणि तुमचं फ्युचर हे कसं याच्याशी याची सांगड घातली गेलेली आहे हे त्याच्यावरून लक्षात येतं. देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी कॅच द रेन हा एक मूलमंत्र दिला आहे. कॅच द रेन जलसंचय जनभागीदारी ह्या माध्यमातून एक मोठं पोर्टल देशासाठी त्यांनी निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये देखील हीच बाबी आहेत की तुम्ही पडलेलं पावसाचं पाणी थांबवा पडलेलं पाणी पावसाचं पाणी तुम्ही कॉन्झर्व करा. जलसंचयन करण्याच्यासाठी वेगवेगळे तुमच्याकडचे जे काही तुम्हाला करता येईल तलाव बनवा साठवण तलाव बनवा पाझर तलाव करा. नाहीच काही झालं तर

0: च्या पडलं पावसाचं पाणी तुमच्या बिल्डिंग मधलं पावसाचं पाणी तुम्ही तुमच्या बिल्डिंग मध्ये तुम्हाला चांगलं ते जमा करून ठेवता येईल आणि त्याचा वापर तुम्हाला तुमच्याकडच्या रियोजच्या वॉटरसाठी तुम्हाला करता येईल. तर पाण्याचं जलसंचयन कसं करणं हा मूलमंत्र घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि आमचे मंत्री जलसंधारण मंत्री राठोड साहेब आणि आमचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांच्या एकत्रित या विचार मंथनामधून हा उपक्रम पुढे येतोय. आणि हा उपक्रम पुढे नेत असताना ह्या लोकांचं फार मोठं योगदान याच्यात राहणार आहे. त्याच्यामध्ये आमच्या सर्व राज्याचे आमचे मंत्री पालकमंत्री आमदार महोदय खासदार महोदय आमचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष महापौर हे सगळे लोक ह्या वॉकॅथॉनच्या निमित्तानं आम्ही एकत्र करणार आहोत जिल्ह्याला, जेणेकरून प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे कुठेतरी त्याच्या डोक्यामध्ये हा विचार विचारून गेला पाहिजे की येस हे पाणी आपल्याला आता वाचवायला लागेल, वाचवल्याशिवाय आपला पुढे पर्याय नाही, हा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणे हाच मुळात या जल म्हणजे सेव्ह सॉइल सेव्ह वॉटर आणि सेव्ह युअर फ्युचर टुमॉरो असा त्याच्यामागचा मूळ उद्देश आहे.
1: नक्कीच स्वर्गीय सुधाकर नवजी नाईक यांनी आपल्याला पाणी अडवा पाणी जिरवा तेव्हा सांगितलं होतं. जलसंधारण विभागाची सुरुवात त्यांनी केली, एक निर्भीड पत्रकार होते आणि खूप चांगलं कार्य त्यांनी त्यांच्या काळात केलेलं आहे आणि त्याचा आदर्श आज आपण घेतोय प्रेरणाही घेतो आहे. पुन्हा एकदा आपण थोडं सांगावं.
0: 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन आपण हा यावर्षी तरी साजरा करत असलो तर या निमित्तानं माझी महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना जनतेला विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना सगळ्यांना माझी विनंती राहील की आपण या प्रोग्राममध्ये सहर्ष सहभागी व्हावं, सर्वांनी सहभागी व्हावं आणि नुसतं सहभागी होऊ नये तर आपण एक आज या निमित्तानं आपण संकल्प केला पाहिजे की आपण या जलसंधारणाच्या कामामधून मनसंधारण कसं होईल, लोकांना एकत्र कसं आणता येईल, लोकसहभाग आपल्याला कसा वाढवता येईल आणि लोकसहभागाच्या माध्यमातून जलसंधारणाची कामं आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला कशी पूर्ण करता येईल यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं, सहकार्य करावं आणि आम्ही आपल्या सोबत आहोत. आम्ही जलसंधारण विभाग म्हणून आम्ही आपल्या सोबत आहोत. आमच्या सर्व विभागाच्या सर्व यंत्रणाही आपल्या सोबत आहे. फक्त आम्हाला आपली साथ हवी आहे. आपल्या सहभागाशिवाय आपल्या सहकार्याशिवाय हे पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणून मी माझे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नम्र मी आवाहन करतो आणि वर्षभरासाठी आपण हा संकल्प करूया की आपण पडलेला पावसाचा पाण्याचा थेंब हा आपण आपल्यासाठी वाचवून ठेवू. आपल्यासाठी नव्हे तर पुढील पिढीसाठी तो अतिशय मार्गदर्शक आणि अतिशय आवश्यक ठरणार आहे. एवढीच या निमित्तानं मी सर्वांना आवाहन करतो.
1: फारच छान. आणि आपण खूप सुंदर असे उपक्रम या निमित्तानं राबवता आहेत. शासनाच्या योजनाही खूप उपयोगी आहे आणि आपण जो दिवस निवडला आहे तो अत्यंत योग्य असा आहे. तर आज आपण या सगळ्याच विषयी खूप छान पद्धतीने माहिती दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सर.
2: थँक्यू.
1: श्रोते हो, आजच्या या संवादातून एक गोष्ट स्पष्ट होते, जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नाही तर आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. पावसाचा प्रत्येक थेंब जपणं, पाण्याचा काटकसरीनं वापर करणं, जलस्रोतांचं संवर्धन करणं आणि जलसंधारणाच्या कामात सक्रिय सहभाग घेणं हीच भविष्यातील जलसुरक्षेची गुरुकिल्ली आहे. स्वर्गीय सुधाकर राव नाईक यांची जलदृष्टी आजच्या पिढीनं आत्मसात केली तर पाणी अडवा पाणी जिरवा हा विचार केवळ घोषवाक्य न राहता लोक चळवळ बनेल. चला, जलसंधारण दिनानिमित्त आपण सर्वजण एक सामूहिक संकल्प करूया, पावसाचा प्रत्येक थेंब वाचवूया, जलस्रोतांचं संवर्धन करूया, दुष्काळाला हरवूया आणि जलसमृद्ध महाराष्ट्र घडवूया. याच सकारात्मक संदेशासह आजच्या दिलखुलास कार्यक्रमाची सांगता करते आहे मी उन्नती जगदाळे. आपला निरोप घेते, पुन्हा भेटूया दिलखुलासच्या पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. ऐकूया गाणी मनातली. कार्यक्रमात सुरुवातीला रवींद्र साठे गात आहेत नाधो मानोर यांचं गीत. संगीत आहे हर्षित अभिराज यांचं.

0: नादो मानोर यांची रचना आपण रवींद्र साठे यांच्या स्वरात ऐकलीत. गाणी मनातली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात.
1: काका काका काकू तुम्हाला हाका मारतायत.
2: मी बाजारात निघालो की ते अशाच हाका मारते. म्हणते 17 ठिकाणी तोंड वर करून हिंडू नका, सरळ दांडेकर आणि कंपनीत जा. काय सोनं लागून राहिले कोणास ठाऊ.
1: अहो काका, दांडेकर आणि कंपनीत किराणा सामान, फॅन्सी फूड, भाजण्या, फरसाण, भडंग, मॉडर्न कुकिंगचे पदार्थ, आम्र, श्रीखंड सगळं दर्जेदार निवडक मिळतं.
2: तेल, तूप, गुळ मिळतो, इसेन्स, कलर, अनारसे, लाह्या पीठ,
1: हो,
2: जिरं, मिरी, सुंठपूड.
1: हो,
2: मग दांडेकरांच्याकडे जातो.
1: कुठं?
2: दांडेकर आणि कंपनी.
3: दांडेकर, मारुती चौक आणि विश्राम बाग, सांगली.
4: श्रोते हो, मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमात. शिक्षण सेवेत महत्वाचे योगदान देणारे चंद्रशेखर गोब्बी यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
5: बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही, तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: जीएस चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम उद्या सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही जीएस चहा.
2: श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर. इंस्टाग्रामवरील AKASHWANISANGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी.

0: श्रीकांत नारायण यांनी सहकार्याने गायलेली, हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलेली नाद हो महानोर यांची रचना आपण ऐकलीत.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.

वैशाली सावंत यांनी गायलेल्या या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला 8 वाजता ऐकूया समाचार प्रभात.

हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रशासकीय स्तरावरील सुधारणांवर सरकारचा मुख्य भर असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. घुसखोरी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी देशाच्या सीमांवरील कुंपणांचं काम पूर्ण करणं आवश्यक. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. डिजिटल भविष्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. देशातील सुधारणांचं पर्व ही सक्तीची बाब नसून सरकारसाठी ती वचनबद्धता आणि दृढ विश्वास असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नमूद केलं. सरकारी धोरणं ही लोकहिताची आणि विकासपूरक तसंच प्रगतीला चालना देणारी आहेत असंही ते म्हणाले. दिल्लीत काल एका माध्यम समूहानं आयोजित केलेल्या जागतिक नेत्यांच्या मंचाला संबोधित करताना ते बोलत होते. सुधारणांसाठी सरकारनं एक स्पष्ट आराखडा तयार केल्याचं सांगून प्रशासकीय स्तरावरील सुधारणांवर मुख्य भर देण्यात आला आहे. देशाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी भारत धोरणात्मक पातळीवर आधुनिक सुधारणा धोरण राबवत आहे. त्याविषयीचा दृष्टिकोन सरकारनं बदलला असल्याचंही पंतप्रधान म्हणाले. जागतिक आर्थिक परिस्थितीवर भाष्य करताना संसाधनांचा शस्त्र म्हणून वापर आणि वाढता अविश्वास या परिस्थितीमुळे नवीन आव्हानं निर्माण होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. जग भारताकडे आशा आणि विकासाचं उज्ज्वल केंद्र म्हणून पाहत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर आल्यानंतर अवघ्या 45 दिवसात भारत बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा दल आणि सशस्त्र सीमा दल यांना 1000 थोडी अधिक जमीन हस्तांतरित केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांचं कौतुक केलं आहे. गेल्या 12 वर्षापासून सीमेवरील कुंपणासाठीची जमीन देण्याची मागणी प्रलंबित होती असं शहा म्हणाले. घुसखोरी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी सीमा कुंपणाचं काम पूर्ण अत्यंत महत्वाचं असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं. बेकायदेशीर स्थलांतराबाबत सरकार शून्य सहिष्णुता धोरण कायम ठेवणार असल्याचंही शहा यांनी स्पष्ट केलं. भारत आणि नेपाळ संयुक्त कार्यगटाच्या 14व्या बैठकीत काल द्विपक्षीय सहकार्याच्या सर्व पैलूंसह सीमा व्यवस्थापन आणि सुरक्षेबाबतचे सहकार्य दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला. डेहराडून इथं संपन्न झालेल्या या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव पौसमी बसू यांनी केलं तर नेपाळचे नेतृत्व गृहमंत्रालयाचे सहसचिव आनंद काफले यांनी केलं. महाराष्ट्र आणि जर्मनीतल्या हेसे राज्यांदरम्यान काल गुंतवणूक नाविन्यपूर्ण उपक्रम रोजगार आणि कौशल्य विकास या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यासंदर्भात एक सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हेसे राज्याचे अध्यक्ष बोरिस राईज यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामध्ये उद्योग सेवा क्षेत्र माहिती तंत्रज्ञान कुशल मनुष्यबळ आणि परस्पर देशांमध्ये गतिशीलता या क्षेत्रातील सहकार्याचा समावेश आहे. ब्रिक्सच्या आयसीटी गटाच्या 5 दिवसांच्या परिषदेचा काल पुण्यात समारोप झाला. केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली काल ब्रिक्स देशांच्या दूरसंवाद मंत्र्यांची बैठक झाली. विश्वासार्ह नाविन्यपूर्ण सक्षम आणि सर्वसमावेशक डिजिटल भविष्य घडवण्याचं भारताचं उद्दिष्ट आहे असं प्रतिपादन सिंधिया यांनी यावेळी केलं. मानवतेचं मूल्य केंद्रस्थानी ठेवून उभारलेल्या ब्रिक्स भागीदारीनं तंत्रज्ञानाला मानवी चेहरा आणि मानवी मन दिलं पाहिजे असं ते म्हणाले. या बैठकीदरम्यान माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. जयपूरमध्येही काल ब्रिक्स पर्यटन मंत्र्यांची बैठक पार पडली. पर्यटन क्षेत्रातील सहकार्य दृढ करणारा जयपूर जाहीरनामा एकमतानं या बैठकीत स्वीकारण्यात आला. पर्यटनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शाश्वत पर्यटन पद्धती कौशल्य विकास आणि प्रवास

होता या बाबींचा जाहीरनाम्यात समावेश आहे. केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. आज आंध्र प्रदेशमध्ये ब्रिक्स देशांच्या युवा मंत्र्यांची बैठक होत आहे तर उद्या क्रीडा मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय भूषवणार आहेत. युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे बैठकीत सहभागी होतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. महाराष्ट्रातल्या 3 शिक्षकांसह एकंदर 48 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर झाले. केजच्या साने गुरुजी निवासी महाविद्यालयाच्या शिक्षिका डॉ कविता गित्ते, नाशिक महानगरपालिकेच्या 18 क्रमांक शाळेतल्या शिक्षिका कुंदा बच्छाव आणि साताऱ्याच्या सैनिकी शाळेतले शिक्षक शिवप्रसाद टिंगरे यांना यंदा या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. साखरेचं उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झालं असलं तरी देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध असल्याची ग्वाही सरकारनं दिली आहे. साखरेच्या दरात अलीकडे झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर साखरेची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि ग्राहकांसाठी दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्या आहेत. परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अलीकडच्या काळात साखरेच्या किरकोळ दरांमध्ये वाढ होऊन ते 55 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत. बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे दिग्गज सदस्य मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी काल ढाका इथं 23वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. आलमगीर यांची गुरुवारी झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत 255 मतं मिळवून निवड झाली होती. त्यांनी ओली अहमद यांचा पराभव केला. भारत आणि ब्रिटन यांच्या दरम्यान संयुक्त सराव प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या सशस्त्र दलातील द्विपक्षीय देवाणघेवाण वृद्धिंगत करण्यावर काल दिल्लीत एका महत्वपूर्ण चर्चेदरम्यान सहमती दर्शवण्यात आली. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी ब्रिटनच्या संरक्षण विभागाचे स्थायी सचिव जेरेमी पोकलिंग्टन यांच्यासमवेत भारत ब्रिटन संरक्षण सल्लागार गटाच्या 25व्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. या बैठकीदरम्यान दोन्ही देशांनी भारत युके व्हिजन 2035 आणि 10 वर्षांचा संरक्षण औद्योगिक पथदर्शी आराखडा यांच्या माध्यमातून संशोधन आणि विकासावर विशेष भर दिला आहे. युक्रेनमधील क्रिव्ही रिह इथल्या एका शॉपिंग सेंटरवर रशियानं केलेल्या ड्रोन हल्ल्यात 16 जण ठार तर 130 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 22 मुलांचा समावेश असून 5 मुलांसह एकूण 29 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती तिथल्या लष्करी सूत्रांनी दिली आहे. क्रिव्ही रिह हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांचं जन्मगाव आहे. सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी या हल्ल्याचा निषेध केला. युक्रेनही रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि वोल्गा ग्राड भागातील लष्करी हवाई तळाला लक्ष्य केलं आहे. पुण्यात सुरू असलेल्या 16व्या कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा आणि झारखंड यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामना झारखंडनं मध्य प्रदेशचा तर हरियाणानं छत्तीसगड संघाचा पराभव केला. तिसऱ्या क्रमांकासाठी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यांच्यात लढत होणार आहे. महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्या टप्प्यात काल झालेल्या सामन्यात नेदरलँड्सनं भारताचा 2-0 असा पराभव केला. भारताची यानंतरची लढत ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाला पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला. स्लोवाकिया इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत काल भारताची 18 वर्षीय महिला कुस्तीपटू काजल ढोचक हिनं 76 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. काजलनं चीनच्या खेळाडूचा पराभव केला. काजलच्या या ऐतिहासिक कामगिरीपाठोपाठ भारताच्याच तनु शर्मा आणि सविता यांनीही आपापल्या वजनी गटात रौप्य पदकाला गवसणी घातली. बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा सामना चीनच्या अव्वल नामांकित लियू शेंगशू आणि टँग निंग यांच्याशी होणार आहे. भारतीय जोडीनं काल चीनच्या जोडीचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. या विजयामुळे या जोडीनं भारतासाठी एक पदक निश्चित केलं आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारी ही पहिलीच महिला जोडी आहे. तर पुरुषांच्या दुहेरीच्या स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांना चीनच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ही जोडी स्पर्धेतून बाद झाली आहे. हवामान. मध्य प्रदेशात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आसाम सिक्कीम मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम आणि त्रिपुरासह देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये उद्यापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान

0: आज सकाळी दिल्ली एनसीआरच्या काही भागात पाऊस झाला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रशासकीय स्तरावरील सुधारणांवर सरकारचा मुख्य भर असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. घुसखोरी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षणासाठी देशाच्या सीमांवरील कुंपणांचं काम पूर्ण करणं आवश्यक, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. डिजिटल भविष्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहकार्य वाढवणार भर असल्याचं केंद्रीय दूरसंवाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन. आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, याबरोबरच आम्ही आता प्रसारभारतीच्या वेव्ज OTTवरही उपलब्ध आहोत. सकाळचे 8:40 झालेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: प्रतिशत खरा प्रमाण गोकुळ दूध
1: वनस्पती तेल स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा. पनीर गोकुळचंच घ्या.
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल पनीर मागताना एकच आग्रह धरा पनीर गोकुळचंच घ्या.
3: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
4: हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. आपलं हे जे शरीर आहे, हे शरीर म्हणजे एक वास्तू आहे. हा जीवन विद्येनं मांडलेला एक महत्वाचा सिद्धांत आहे. आपलं जे शरीर आहे, हे शरीर म्हणजे एक वास्तू आहे. आपण ज्या घरात राहतो, ज्या वाड्यामध्ये राहतो, ते घर किंवा तो वाडा ही वास्तू आहे. आणि ही जी वास्तू आहे, ही सतत तथा अस्तु असं म्हणत असते. असं आपले वाडवडील सांगत होते आणि अजूनही आपल्या ऐकण्यामध्ये येत. आता गंमत अशी आहे की त्या घरामध्ये किंवा त्या वाड्यामध्ये जी माणसं राहतात, ती माणसं विचार करतात, इच्छा करतात, उच्चार करतात, आचार करतात, या चार गोष्टी ती करत असतात. सगळी माणसं या चार गोष्टी करत असतात आणि त्यांच्या त्या करण्याला ती वास्तू तथा अस्तु असं म्हणत असते. त्या घरातील माणसं जर अनिष्ट गोष्टी करत असतील तर ती वास्तू त्यांना तुझा अनिष्ट होईल असं तथा अस्तु असं म्हणत असते.

0: आणि त्या वास्तूमधील माणसं जर चांगल्या गोष्टी करत असतील तर त्यांना सुद्धा ती वास्तू तुझं चांगलं होईल असं तथास्तु म्हणत असते. हे सर्व फार महत्वाचं आहे हे लक्षात घ्या. आता तथास्तु याचा अर्थ काय? तथास्तु म्हणजे तसा तू. तसा तू म्हणजे कसा? तर जसा तू विचार करतोस तसा, जसा तू इच्छा करतोस तसा, जसा तू बोलतोस तसा, जसा तू करतोस तसा. आणि म्हणून तू जे करतोस त्याला ती वास्तू तथास्तु म्हणते, म्हणजे तूही तसाच होणार. तू अनिष्ट करत असशील ना तर तथास्तु तुझंही अनिष्टच होणार. अनिष्ट गोष्टींना तुला तोंड द्यावं लागणार, अरिष्टाला तोंड द्यावं लागणार, सर्वनाशाला तोंड द्यावं लागणार. तू जर अनिष्ट गोष्ट करत असशील तर ती वास्तू त्याला तथास्तु म्हणते, कारण तुझं जीवन तसंच होणार आहे, तू तसाच होणार आहेस अशी ती वास्तू सांगते असं आपले वाडवडील सांगतात. गंमत अशी आहे की ही वास्तू तथास्तु म्हणते, पण ही वास्तू तोंडानं म्हणत नाही. ही वास्तू तोंडानं म्हणत नाही पण ही वास्तू कृतीनं म्हणत असते. कारण आपण जो विचार करतो, आचार करतो, त्याला ती वास्तू तथास्तु म्हणते आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनाला आकार मिळत असतो. ही एक संकल्पना आपले वाडवडील सांगायचे. दुसरी एक संकल्पना आपले वाडवडील सांगायचे, ते म्हणजे असं की अंतरिक्षामध्ये देवता वास करतात आणि त्या देवता सतत तथास्तु असं म्हणत असतात. आणि म्हणून तू नेहमी चांगलं बोल, चांगलं कर, चांगले विचार कर, म्हणजे मग त्या अंतरिक्षातील देवता तुला तथास्तु असं म्हणतील. म्हणून शुभ बोलणाऱ्या असं आपले वाडवडील सांगायचे. थोडक्यात अंतरिक्षातील देवता ज्या देवता आहेत त्या तथास्तु म्हणतात ही एक संकल्पना आपल्याकडे आहे. या संदर्भात जीवनविद्या ही संकल्पना वेगळ्या तऱ्हेनं मांडते. इथे अंतरिक्षामध्ये हा जो शब्द वापरलेला आहे याचा अर्थ जीवनविद्या असं सांगते की अंतर्मनामध्ये देवता वास करतात आणि या देवता तुम्हाला तथास्तु असं म्हणतात. जीवनविद्या सांगते की ज्या अंतर्मनातील देवता आहेत या देवता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ज्याला आपण क्रिएटिव्ह फोर्सेस ऑफ द युनिव्हर्स असं म्हणतो, ते क्रिएटिव्ह फोर्सेस ऑफ द युनिव्हर्स आहेत किंवा फोर्सेस ऑफ द सबकॉन्शियस माइंड असंही आपण त्याला म्हणतो. एके ठिकाणी डॉक्टर मर्फी असं म्हणतात, दो इनव्हिजिबल द फोर्सेस ऑफ द सबकॉन्शियस माइंड आर माइटी, विद इन युअर सबकॉन्शियस माइंड यू विल फाइंड सोल्युशन फॉर एव्हरी प्रॉब्लेम अँड द कॉज फॉर एव्हरी इफेक्ट. थोडक्यात काय, तर तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये ज्या फोर्सेस आहेत त्यालाच अंतरिक्षामधील देवता असं जीवनविद्या सांगते. आणि म्हणून अंतरिक्षामध्ये ज्या देवता आहेत त्या तथास्तु म्हणतात, याचाच अर्थ असा की आपल्या अंतर्मनामध्ये ज्या क्रिएटिव्ह फोर्सेस आहेत आणि फोर्सेस ऑफ द सबकॉन्शियस माइंड वास करतात त्या आपल्या सर्व गोष्टींना साथ देतात, म्हणजेच तथास्तु असं म्हणतात. आणि म्हणून आपण जे करतो, जे बोलतो, विचार करतो, आचार करतो, त्या सर्व गोष्टींना ऍक्शन असं म्हटलं जातं आणि या ऍक्शनला रिॲक्शन ही होतेच. ऍक्शन म्हटली की रिॲक्शन होणार, क्रिया म्हटली की प्रतिक्रिया होणार. म्हणून भाव तसा देव याचा अर्थ ऍक्शन तशी रिॲक्शन. आणि म्हणून आपण जे विचार, उच्चार, आचार करतो त्या विचार, उच्चार आणि आचाराप्रमाणे आपलं अंतर्मन आपल्याला साथ देत असतं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये साडेसाती निर्माण करायची का आपल्या जीवनामध्ये अंतर्मनानं आपल्याला अनुकूल साथ द्यायची हे सर्व तुझ्या हातात आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. गंमत अशी आहे की इथं आणखीन एक वास्तू नावाचा जो प्रकार जीवनविद्या सांगते तो प्रकार म्हणजे आपलं हे जे शरीर आहे हे शरीरच वास्तू आहे. शरीर वास्तू आहे याचा अर्थ काय, तर तू वास करतो शरीरात म्हणून शरीर ही तुझी वास्तू. बघा की तू वास करतो शरीरात म्हणून शरीर ही तुझी वास्तू आणि हे जे शरीर आहे हे शरीर हीच वास्तू आहे. या शरीराच्या ठिकाणी तू वास करतोस आणि म्हणून तू म्हणजे आपण प्रत्येक जण मी मी असं म्हणतो. मला उद्देशून मी म्हणणार आणि तुम्हाला उद्देशून मी तू म्हणणार. ते मी मी म्हणणारा किंवा तू तू म्हणणारा हा जो कोणी मी आहे हा मी या शरीरामध्ये वास करतो हे आपण लक्षात ठेवायचं आणि म्हणून शरीर ही वास्तू आहे. आपण आपल्या या शरीराच्या द्वारे आपण जे करतो ते सर्व ऍक्शन या सदराखाली येतं आणि त्याला प्रतिक्रिया म्हणजे रिॲक्शन ही होतच असते आणि म्हणून आपल्या ठिकाणी मी मी म्हणणारा जो आहे हा मी या वास्तूमध्ये म्हणजे शरीराच्या ठिकाणी जे चांगलं किंवा वाईट करतो, इष्ट किंवा अनिष्ट करतो, जे बरं किंवा बुरं करतो, हे जे काही आपण करतो त्याचा परिणाम असा होतो की त्याचप्रमाणे त्याची रिॲक्शन बुमरँग होऊन आपल्याकडे परत येते आणि त्याला तथास्तु तथास्तु तथास्तु असं म्हणतात. म्हणून आपलं हे जे शरीर आहे हे वास्तू आहे हे कधीही विसरता कामा नये आणि या वास्तूच्या ठिकाणी आपण सावध राहिलं पाहिजे. शरीर ही वास्तू आहे हे आपण कधीही विसरता कामा नये आणि या वास्तूच्या ठिकाणी आपण सावध राहिलं पाहिजे कारण आपण जे करू त्याला हे शरीर किंवा ही वास्तू तथास्तू म्हणणार. आपण जे करू त्याला आपलं हे शरीर रूपी वास्तू तथास्तू म्हणणार. तथास्तू म्हणजे तसा तू, तू जे करतोस तसा तू, तू जे विचार करतोस तसा तू, तू जसा बोलतोस तसा तू. म्हणून विचार करताना विचार करा, बोलताना विचार करा, करताना विचार करा. इतकंच नव्हे तर आपण जी इच्छा करतो तेव्हा सुद्धा विचार करा असं जीवनविद्या आवर्जून सांगते. आज आपण या शरीररूपी वास्तूमध्ये राहतो आहोत हेच माणसाला ठाऊक नाही. ही वास्तू तथास्तु तथास्तु म्हणते हे ठाऊक नाही. आपण जे करतो त्याप्रमाणे या वास्तूकडून आपल्याला प्रतिसाद मिळत असतो हे सुद्धा ठाऊक नाही आणि याचा परिणाम असा होतो की आपण जीवनामध्ये काहीतरी करत असतो, कसं तरी करत असतो. हे करीत असताना आपण कुठल्याही तऱ्हेनं विवेक किंवा विचार किंवा शहाणपण दाखवत नसतो आणि त्याचेच दुष्परिणाम अखेर मानवजातीला आत्तापर्यंत भोगावे लागलेले आहेत. पुरातन काळापासून अर्वाचीन काळापर्यंत मानवजातीला जे दुःख भोगावं लागलं त्याचं कारण हे आहे, पण हे आत्तापर्यंत डायग्नॉसिस झालंच नाही. आतापर्यंत जे डायग्नॉसिस झालं ते काय झालं, तर संसार वाईट, संसार वाईट, बायको मुलं वाईट, उद्योगधंदा सोडा. कशासाठी? तर देव मिळवण्यासाठी. आणि देव कशासाठी? तर तुमचं कल्याण करण्यासाठी. तुमचं कल्याण करणार म्हणून हे सगळं जे चाललेलं आहे आणि पूर्वी जे चालत होतं हे सगळं चुकीचं आहे. सांगायचा मुद्दा असा की आपलं हे जे शरीर आहे हे शरीर हीच वास्तू आहे आणि या शरीराच्या ठिकाणी आपण जे करतो त्याला ते तथास्तू म्हणतं आणि म्हणून तू जे काही करशील ते करताना तू सावध असलं पाहिजेस. जर तू सावध राहशील तर तुला जीवनामध्ये सुख शांती समाधान मिळेल आणि जर तू बेसावध राहशील तर तुझा वध केव्हा होईल हे सांगता येणार नाही. आणि म्हणून संसारी असावे सावध असं जीवनविद्या आवर्जून सांगते. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत.

चिंतनात चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेवाद ऐकूया लखलख चंदेरी. यामध्ये आज मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं कैवारी चित्रपटातलं गीत ऐकूया अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात.

0: चलने वाली सुपर फास्ट एक्सप्रेस के यात्रियों
1: ताई तुला नहीं मिला मोबाइल चार्ज करायचा होता
2: तुझं डोकं चार्ज कर
1: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक
2: पाहिलंस
1: बाबा थांबा मी पे करतो नो सिग्नल आता काय करशील फ्री वायफाय आहे ना
2: बुद्धू सुधर जरा
1: पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय आरबीआय सांगते
3: करा यू की सुरुवात बना फायनान्शियली स्मार्ट.

0: आशा भोसले यांनी गायलेलं मुंबईचा जावई या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत सुधीर फडके यांचं होतं. या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आता ऐकूया सांगली विशेष.
1: श्रोतेहो नमस्कार. सांगली विशेष या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. रसिको, सांगलीतील गावभागात असणाऱ्या बिनिवाले विठ्ठल मंदिर इथं परमपूज्य श्री भास्करबुवा रामदासी चॅरिटेबल ट्रस्टचं उद्घाटन आणि पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याविषयी अधिक माहिती सांगतायत ट्रस्टच्या संस्थापिका सुनंदाताई गाडगीळ.
2: दिनांक 16 ऑगस्ट रोजी श्री बिनिवाले विठ्ठल मंदिर गावभाग ते परमपूज्य श्री भास्करबुवा रामदासी चॅरिटेबल ट्रस्टचं उद्घाटन आणि प्रथम पुरस्कार प्रदान सोहळा परमपूज्य गुरुनाथ कोटीस महाराजांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. श्रीमती विजया उर्फ मीनाताई भावे पुणे यांना प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. या ट्रस्टतर्फे प्रामुख्याने समर्थाना अपेक्षित आध्यात्मिक सांस्कृतिक सामाजिक आणि राष्ट्रकार्य असे उपक्रम केले जातील. या अनुषंगाने काही ध्येय उद्दिष्ट असतील, जसं भारतीय आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरेचा प्रसार करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल, लोकसंग्रह एकोपा संघटन निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रवचने कीर्तने पारायणे भागवत कथा रामकथा अशा ग्रंथांवर सप्ताह तसंच योग ध्यान सत्संग यांचं आयोजन केलं जाईल. शाळा महाविद्यालयात संस्कारक्षम असे वक्तृत्व पाठांतर स्पर्धा व्याख्याने अभ्यास वर्ग असे उपक्रम घेतले जातील. पर्यावरण विविध सामाजिक विषयांवर वृक्ष लागवड यावर प्रबोधनपर व्याख्याने चर्चासत्रे आयोजित केली जातील. नैसर्गिक आपत्तीवेळी गरजू गरीब विद्यार्थी यांना साहित्य आणि

0: आर्थिक मदत दिली जाईल. रक्तदान आणि इतर आरोग्य विषयक पण उपक्रम केले जातील. अशा विविध उपक्रमातून मानवतेच्या मूल्यांची रुजवण केली जाईल. ट्रस्टतर्फे दरवर्षी आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राष्ट्रकार्य करणाऱ्या एका व्यक्तीस किंवा एका संस्थेस परमपूज्य श्री भास्करबुवा रामदासी यांच्या नावे पुरस्कार दिला जाईल. 16 ऑगस्ट रोजी श्रद्धेय समर्थ भक्त मंदारबुवा रामदासी यांनी सद्गुरु परमपूज्य श्री भास्करबुवांच्या जीवनातील काही भाव आरती आणि समर्थांच्या कल्याणकारी रामराया या प्रार्थनेनं समारोप झाला. दोन्ही दिवशी 150 वर श्रोत्यांनी लाभ घेतला. या सोहळ्याला परमपूज्य श्री कोट्टीस महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष हरिभक्त परायण ऋषिकेश बोडस, उपाध्यक्ष हबब विनायक उर्फ मधुभाऊ वझे सपत्नीक उपस्थित होते. तसेच सांगलीचे आमदार श्री सुधीरदादा गाडगीळ, डॉक्टर प्रसाद केळकर, ऍडव्होकेट मकरंद कुलकर्णी अशा यांनी सो उपस्थिती लावली. अरुंधती वहिनी गाडगीळ, सो निशा गाडगीळ हे पण उपस्थित होते.
1: श्रोते, सांगलीतील

0: रसिको, सांगलीतील अपंग सेवा केंद्राच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा केला. या उपक्रमाविषयी अधिक माहिती सांगताहेत अपंग सेवा केंद्राच्या निर्मलाताई कुलकर्णी.
1: नमस्कार. अपंग सेवा केंद्र सांगली ही संस्था 1993 साली स्थापन झाली. हा हा म्हणता मानवतेचं कार्य करीत करीत तिनं यश संपादन केलं. 80व्या स्वातंत्र्य दिनी तिनं एक मोठं काम केलं संस्थेनं. ह आणि या संस्थेत या दिवशी खरोखरीच कौतुकास्पद कार्यक्रम झाला. ए मेरे वतन के लोगो जरा याद करो कुर्बानी असं म्हणत म्हणत सौ सीमा सोनार हिनं लता दीदींची आठवण करून दिली आणि सगळ्यांच्या डोळ्यात शहीद झालेल्यांच्यासाठी आश्रू आले. खरंच त्यांच्यामुळेच आपला देश सुरक्षित आहे. देशासाठी लढणाऱ्यांच्यासाठी नृत्यगाथा आमच्या दिव्यांग मुलांनी सादर केली. या दिव्यांग मुलांनी इतकं सुंदर नृत्य केलं की पहलगाम इथलं दृश्य सादर करून या वतनसाठी या देशासाठी जे कार्य करतात जे जवान आहेत त्या जवानावर नृत्य केलं. संस्थेचा परिचय देताना निवेदन सौ मनीषा काळे हिनं केलं जी योग शिक्षिका आहे. पृथ्वीराज बाबा पाटील यांचा सत्कार आचल विश्वनाथ कुलकर्णी यांनी केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अशीच आम्हाला साथ द्या. विशेष कौतुक सोहळा यावेळा दिव्यांगांचा झाला. या दिव्यांगांच्या सोहळ्यात स्नेहल कुलकर्णीने निवेदन केलं की खरोखर जिद्दीनं जी मुलं अपंग यशस्वी झाली त्या सर्वांचा सत्कार करण्यात आला. यात पृथ्वीराज बाबा पाटील यांनी सुभेदार मेजर दिनकर घाटगे यांचा गौरव केला, साहिल मुलाणींचा गौरव केला आणि यानंतर त्यांनी मनोगतात सांगितलं की मी अशी संस्था बघितली नाही. सुभेदार मेजर दिनकर यांनी जे सांगितलं चित्ततरारक होतं की खरोखरीच देश त्यांच्यामुळे सुरक्षित आहे. प्रमुख पाहुण्यांचा आशीर्वाद घेताना पृथ्वीराज बाबा पाटील म्हणाले की मी अखंड संस्थेला मदत करीन. रमेश राठोड यांनी आभार मानले आणि अर्चना साळुंके यांनी पूर्ण वंदे मातरम म्हणून कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी पूजा पाटील, डॉ

0: डॉक्टर अजित पाटील, यानंतर विजया पाटील यांनी एक वेचक शब्दात आपल्या संस्थेचा वेध घेतला आणि समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे हे सांगितलं. यात संस्थेचे कार्यकर्ते सर्वांची साथ महत्वाची होती. यात सांगावेसे वाटते की विशेष साथ ही नूतन पांढरे मॅडम, यानंतर राजन यांनी पण खूप कौतुकास्पद काम केले. यावेळा कलाल, रूपा, तृप्ती, पंडित मॅडम यांची साथ महत्वाची होती. बसू काळे यांनी सुद्धा फार मोलाचे काम केले. आम्ही चौधरी यांनी सगळं डेकोरेशन केलं. आणि यानंतर मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याला जिद्द पुरस्कार द्यायचा तो मानकरी पण आलेला होता, पण त्याची टेबल टेनिसची जी ट्रायसिकल होती ती घेऊन तो थायलंडला गेला होता, त्याचंही यावेळा कौतुक करण्यात आलं. खूप जणांनी मदत केली. रमेश राठोड संस्थेचे खजिनदार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या दिव्य सोहळ्याचा आनंद सर्वांनी घेतला. यावेळी एक व्हीलचेअर, 3 श्रवण यंत्र, 1 शिलाई मशीन असे वाटप करण्यात आले. आणि मीरा विश्वनाथ कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ एक इलेक्ट्रिकल ट्रायसिकल देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. यात अनेक जणांनी देणग्या दिल्या. डॉक्टर माधवी पटवर्धन यांनी पृथ्वीराज बाबा पाटलांच्या पत्नी सौ विजयाताई यांचा सत्कार केला आणि एक व्हीलचेअरही प्रदान केली. या कार्यक्रमाला सौ शोभा अचल कुलकर्णी, प्रणव कुलकर्णी, ऋता कुलकर्णी तसेच अनेक मान्यवर देणगीदार उपस्थित होते. वायपी लेले सीएही उपस्थित होते. अशा उपस्थितीमुळे एक वेगळा साज कार्यक्रमाला चढवला गेला.
1: रसिको, या कार्यक्रमात सुभेदार मेजर दिनकर घाटके यांनी आपले अनुभव सांगताना म्हणाले,
2: सेनेमध्ये जात असताना घरातली प्रत्येकाची ज्याची लग्नाच्या अगोदर आई वडील असतात ते प्रत्येक सैनिकाला आपला शिंदूर लावून पाठवत असतात किंवा त्याला वळवून पाठवत असतात. आम्ही सैनिक घरात जात असताना पत्नीचा कुंकू पुसून जातोय आम्ही, कारण जीवनामध्ये कधी भेट होईल का नाही होईल, परंतु समाजामध्ये राहायचं, समाजाला सांगायचं माझा पती सेनामध्ये गेलेला आहे परत येणार आहे असं म्हणावं दगड ठेवून जावं लागतं. आणि तेव्हा देश सेवा करत असते. मी जेव्हा आर्मी होतो तेव्हा माझ्या पत्नीनं माझ्या मुलांना शिक्षण दिलं, त्यांना शिकवलं घडवलं, मला कमी वेळ मिळाला, त्या खरोखर त्या पत्नीचं किंवा महिला वर्गाचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण त्यावेळी जेव्हा आपला पती सेनामध्ये गेलेला आहे, मिलिटरीमध्ये गेलेला आहे, त्या वेळामध्ये आपल्या मुलांना कसं घडवायचं त्या अर्धांगणीच्या हातात असतं आणि तिने ती काम केलेलं आहे. वडील हा जरा मोठ्या माणसा असतो ज्याला लक्ष देत नाही मुलांनी, पण त्या आईचं लक्ष असतंय माझ्या मुलांनी कुठं चांगलं बनलं पाहिजे ती काम करत असते. तर ह्या महिला विभागांचं 99% हिस्सा आहे सैनिकांच्या आर्मीत गेल्यानंतर त्यांच्या परिवाराचं समागम करणं, परिवार सांभाळणे, त्यांना शिक्षण देणे, खरोखरच चांगले काम करत असतात. आणि असे काम करत असताना ज्यावेळेला मी जम्मू काश्मीरला जात असताना गाडीवर आमच्या फायरिंग झालेलं आहे, ही 1998 गोष्ट आहे, कारगिल लढाईच्या लागायच्या अगोदरची गोष्ट आहे. आम्ही जात असताना जम्मू काश्मीरहून निघतो, पहिला नियम असा होता की तुम्ही जम्मू काश्मीर जाताना असताना तुमचा पटका बंदूक अम्युनिशन घेऊन इथनं जायचं असतं. जम्मू आत गेल्यानंतर तिथं सगळं जामान जमा करायचं, तिथलं हत्यार पटका घ्यायचं आणि गाडीत बसायचं आणि जो पण तुमचं ठिकाण येत ना तो पण तिथं ते घालून जायचं. जम्मूमध्ये गेलो, तिथं सामान सगळं केलं, जेवण वगैरे झालं, गाडीत बसलो. गाडीत बसल्यानंतर तुम्हाला अम्युनिशन पटका सगळं दिला, गाड्या निघाल्या. जम्मू निघल्यानंतर उधमपूरला जायच्या अगोदर एक मधी ब्रेक असतो, ज्या ठिकाणी सैनिकांना जेवण्यासाठी एक स्थान आहे तिथे स्थानात गाड्या वळीने थांबलेल्या होत्या सगळ्या अशा 5-6 गाड्या, जेणेकरून 98 मार्च एप्रिलच्या महिन्यामध्ये ज्यांनी कुणी पेपर वाचला असेल किंवा माहीत असेल, त्यावेळेला आमच्या गाडीवर फायरिंग चालू झालं. त्याच्यामध्ये काही परिवार पण होता, सैनिक होते. आणि मी जेवणाला उतरल्यानंतर आमच्यावर फायरिंग झाल्यानंतर आम्ही त्या गाडीमध्ये 18 लोकांकडे हत्यारांनी हे असते, म्हणजे 50 जर माणसे बसले त्याच्यामध्ये 2 पुढे मागे रायफल घेऊन बसलेले असतात. एका गाडीमध्ये 4 माणसं, 5 गाडीमध्ये 20 सैनिक होते. त्या गाड्या असं 1/2 किलोमीटर असं लावलेलं त्या थोडा थोडा अंतरावर. आतिकमध्ये आधारून फायरिंग केल्यामुळं ते सगळे आलेले ज्याच्याकडे हत्यार नाहीत ते पळा लागले, काही फॅमिली जोडी ते पळाले. आणि अशा वेळेला ज्या सैनिकांचे हत्यार होते त्या सैनिकांनी त्यांच्यावर ताबडतोब 2 होते आतमध्ये, आता नव्हते. आणि 1-2 मिनटाच्या आतच फायरिंग करून पळून गेले. विचार करा त्या ठिकाणी त्या माणसांचा काय दोष, त्या मुलांचा काय दोष, सैनिकांचा काय दोष, अशा अशा घटना होत असतात. त्यावेळेला त्या ठिकाणी 3 जवान जखमी झालेले आहेत. एक परिवारच्या महिलेला गोळी लागली, एका लहान मुलाला गोळी लागली आणि एक आतंक

त्याला आम्हाला मानण्यामध्ये यश आले त्यावेळेला. एक हातून पळून गेला. आतंकवादी हल्ला करतात, त्यांना कुठला जात धर्म काय नसते, त्यांना नुसता बदला घ्यायचा असतोय. कुठल्या वेळेला काय घडतं सांगता येत नाही.

श्रोते हो, याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ संपत आली. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आणि मला महेश भिसेला आता निरोप द्या. नमस्कार.

रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर।

0: सकाळचे 9 वाजून 30 मिनिटे आणि 25 सेकंद झालेत. सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम ऐकूया, स्वरांजली.
1: आकाशवाणी जळगाव निर्मित स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात आज आपण ग डी माडगुळकर यांची रचना ऐकणार आहात. गायक कलाकार अनुराधा मराठे, निवेदन विजया पंडित नाटकर, संगीत आशुतोष कुलकर्णी. स्वरांजली.

रसिक हो, पाऊस हा निसर्गानं मानवाला दिलेला अमूल्य असा आशीर्वाद आहे. पावसामुळे पृथ्वी हिरवीगार होते. पावसाळ्यात झाडं, फुलं, वनराई नव्या जोमानं बहरतात. पावसाची पहिली सर म्हणजे फक्त ओलीचिंब झालेली धरती नाही, तर निसर्ग, साहित्य आणि मानवी भावविश्वाला नव्यानं जागवणारा ऋतूंचा मंगल सोहळा आहे. कवितेच्या सुरुवातीला काव्यपंक्तींमध्ये कवीनं पावसाळ्याचं प्रसन्न, रमणीय आणि जिवंत चित्र शब्दात रंगवलंय. पाऊस रिमझिम पडतो बाई, भिजला मांडव भिजली जाई, पानो पानी होई सळसळ, करी गुदगुल्या वारा अवखळ. रिमझिम पडणारा पाऊस संपूर्ण सृष्टीला नवचैतन्य देतो. पावसाच्या सरींनी अंगणातील मांडव आणि जाईची वेल भिजून अधिक ताजीतवानी आणि सुंदर दिसू लागते. पानोपानी होणारी सळसळ निसर्गाच्या आनंदाचा मधुर नाद निर्माण करते. त्यात अवखळ वारा पानांशी खेळत जणू गुदगुल्या करत आहे असं मनोहारी निसर्ग काव्य कवीनं रेखाटलंय. या ओळींमधून निसर्गाचं सौंदर्य, उत्साह, आनंद आणि जीवनदायी शक्ती यांचं प्रभावी दर्शन घडतं. पावसामुळे सृष्टी नव्यानं फुलते. वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. साध्या आणि समर्पक शब्दात व्यक्त केलेलं हे निसर्गचित्र वाचकाच्या मनात आनंद, ताजेपणा आणि समाधानाची भावना जागवतं. रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या स्पर्शानं प्रत्येक कळी आनंदानं शहारून उमळण्यास सज्ज झालीये. फुलांच्या सुगंधालाही जणू जाग आली असून तो सर्व दिशांना दरवळत आहे. सुगंधातील देई जांभई या ओळीत कवीनं चेतनगुणोक्ती अलंकाराचा सुंदर वापर करून निसर्गाला जणू सजीव रूपच दिलं आहे. पावसामुळे केवळ सृष्टीच नव्हे तर मानवी मनही आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेनं भरून जातं. या काव्यपंक्तींमध्ये निसर्गाशी असलेले भावबंध, सौंदर्याची अनुभूती आणि पावसामुळे निर्माण होणारा आनंद यांचं अत्यंत प्रभावी चित्रण झालंय. यानंतर कवी म्हणतात, पावसाच्या शीतल सरींचा स्पर्श होताच वेल आनंदाने शहारते, अलगद अंग मुरडते आणि जणू स्वतःला सावरत पानांच्या आधारानं उभी राहते. पाना मागे घुसुनी दडता या शब्दांमध्ये कवीनं नवतरुणीच्या लाजऱ्या आणि संकोचपूर्ण भावनांचं सुंदर वर्णन या ओळींमधून केलंय. पावसाच्या प्रेमळ स्पर्शामुळे बंदिस्त कळी आपला संकोच दूर करून सहज उमलते आणि सुगंधी नयनरम्य अशा फुलामध्ये रूपांतरित होते. हा केवळ कळीचा उमळण्याचा प्रसंग नसून जीवनातील नवचैतन्य, आत्मविश्वास आणि सौंदर्याच्या जागृतीचं प्रतीक आहे. पावसामुळे निसर्गात होणारा हा अद्भुत बदल प्रत्येकाच्या मनात आनंद, आशा आणि नव उमेदीची भावना निर्माण करतो. या ओळींमधून कवीनं पावसाच्या जीवनदायी आणि सृजनशील शक्तीचं अप्रतिम चित्रण केलंय. साध्या शब्दात व्यक्त झालेला हा भावार्थ मनाला प्रसन्न करून निसर्गाशी एकरूप होण्याचा आनंद देतो. बहरून येता अवघी अंगे, आनंदावर गंध तरंगे, खुणवून वारा उन्हास सांगे, एक कवडसा सोडून बाई, पाऊस रिमझिम पडतो बाई. समारोपाच्या या काव्यपंक्तींमध्ये कवीनं पावसाच्या आगमनानं निसर्गात निर्माण झालेल्या आनंदोत्सवाचं अत्यंत लोभस आणि हृदयस्पर्शी चित्र शब्दात साकारलंय. पावसाच्या शीतल स्पर्शानं संपूर्ण सृष्टी बहरून आलीय. झाडं, वेली, फुलं आणि पानं नवजीवनानं फुलून उठली आहेत. वातावरणात दरवळणारा सुगंध आनंदांच्या लहरीप्रमाणे सर्व दिशांना पसरत असून निसर्गातील प्रत्येक कण आनंदानं

होऊन निघाल्याची अनुभूती देतो आणि रसिक हो निसर्गातील प्रत्येक घटक परस्परांशी स्नेहानं संवाद साधत असल्याचा मोहक भास या कवितेच्या पंक्तींमधून निर्माण झालेला दिसतोय. पाऊस रिमझिम पडतो बाई ही पुनरावृत्ती कवितेचा भावार्थ अधिक गहिरा करते. रसिक हो पावसाळी दिवस म्हणजे धरतीने शृंगार करून हसणारे आणि हसवणारे दिवस. ऋतूंना सजीव मानणाऱ्या आणि त्यांच्याशी भावबंध जोडणाऱ्या आपल्या लोकसंस्कृतीत आषाढ आणि श्रावणाचे पावसाचे दिवस हे फक्त कालगणनेतील दिवस नसून एक जिवंत अनुभव असतो.

0: श्रोतहो, आत्ताच आपण स्वरांजली या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमात ग दि माडगूळकर यांची रचना ऐकत होतात. गायक कलाकार अनुराधा मराठे, निवेदन विजया पंडित नाटकर, संगीत आशुतोष कुलकर्णी, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहोत, ऐकूया नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यधारा. कार्यक्रमात सुरुवातीला मधुवंती दांडेकर गात आहेत सुवर्ण तुला नाटकासाठी, विद्याधर गोखले यांची पदरचना.

0: अगं पोरी शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे तो आणि नको काय म्हणतेस
1: तात्या त्याचं दात लय बाद आहेत
0: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट
1: मग चालते की
2: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.

सरिताबाईंनी गायलेल्या या गीताबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

उत्तर केळकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सुशीला चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना जगदीश खेबुडकर यांची होती आणि संगीत होतं राम कदम यांचं.

0: उत्तर केळकर आणि सहकार यांनी गायलेलं सुशीला चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना जगदीश खेबुडकर यांची होती आणि संगीत होतं राम कदम यांचं.
1: प्रत्येक स्त्रीचं भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा, उत्तम जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी ठीक 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
0: आशा भोसले आणि सुरेश वाडकर गातात शापित.

अभिप्राय, तुमची मतं आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार. द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglialakashvani@gmail.com. sanglialakashvani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

0: श्रोतेहो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANISAMGLI अर्थात आकाशवाणी सांगली हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविधरंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा। तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आशा भोसले यांनी गायलेलं सोबती या चित्रपटातलं गीत गंगाधर म्हामरे यांच्या गीताला श्रीनिवास खळे यांचं संगीत आहे।

आशा भोसले यांच्या स्वरात सोबती या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत. कार्यक्रमात यानंतर लता मंगेशकर यांनी गायलेली, हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली, जगदीश खेबुडकर यांची रचना चित्रपट संसार.

लता मंगेशकर यांनी गायलेल्या संसार या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी रवींद्र साठे, कविता कृष्णमूर्ती, शैलेंद्र सिंग आणि अनुराधा पौडवाल गात आहेत शांताराम नांदगावकर यांचं गीत नवरी मिळे नवऱ्याला. या चित्रपटासाठी या गीताला अनिल अरुण यांचं संगीत आहे.

नवरे मिळे नवऱ्याला चित्रपटातील या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सकाळचे 10:30 आणि 25 सेकंद झालेत.

भारतीय स्वातंत्र्याच्या उत्तुंग हिमालयाचं आणखी एक उंच शिखर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जीवन कहाणी महानायक लेखक विश्वास पाटील।

0: डॉक्टर महेश केळुसकर, अभिवाचक प्रमोद पवार, महान नायक भाग 250
1: शिरेंनी नोनो काकींना जवळ बोलावून विचारलं, ऑफिसर बॉम्बरची मशिनरी कशी आहे? उत्तम. तोफा खाली उतरवल्यापासून सॅली हलकं झालंय, फक्त उड्डाणाच्या वेळी धास्ती वाटली होती, आताची गती संथ आहे. मधला हैतोचा विसावा आपण टाळू शकतो? शिडे हो का नाही? हवामानही चांगलं आहे, इंधनही मुबलक आहे, मध्ये न थांबता सरळ फार्मोसा बेट गाठू, ताईपेलाच उतरू. सर्वांनाच ती कल्पना पसंत पडली. नेताजी शिडेंना म्हणाले, रशियातही मला अधिक काळ कंठवणार नाही, हिमालयाच्या त्या दिशेला मला पुन्हा आझाद हिंद फौज बांधायची. आझादीच्या माझ्या अधुऱ्या स्वप्नांसाठी लवकरात लवकर हिंदुस्थानकडे छेद घ्यायची. चंद्रा बोस, रशियन लष्करातही माझे काही मित्र वरिष्ठ पदावर आहेत. स्पेशल ट्रेनिंग वेळी युरोपात माझी तिथल्या अनेकांशी मैत्री झाली आहे, शिडेंनी पुन्हा एकदा सांगितलं. ते मदत करतील का नाही? तुमच्या सुरक्षेची हमी देतील. रशियामध्ये स्टॅलिनची एकाधिकारशाही आहे, अडचणी उद्भवू शकतात. मला नाही तसं वाटत. तुम्हाला इतका प्रचंड आत्मविश्वास कसा? नेताजींनी चमकून विचारलं. जगामध्ये कोणतंही जुलमी लष्कर असलं तरी सर्वांची हृदय पोलादाचीच नसतात. भावनेचा, स्वातंत्र्याचा, माणुसकीचा आदर करणारेही अनेक जण लष्करात असतात. अशाच काहींशी मी तुम्हाला डेरिनमध्ये ओळख करून देईन. शिवाय ज्यानं जगातील कठीण काळजाचे लोक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानांना पागल केलंय तो गृहस्थ रशियात थोडा स्वस्त बसणार आहे. नेताजी मोठ्यानं हसले. त्यांच्या मुखावरची प्रसन्न प्रभा पाहून शिडे विचारू लागले, आणखी कोणाची आठवण झाली का? तुम्ही म्हणालात ना, लोखंडी शिरस्त्राणाखालीही मीणासारखी मऊसूत माणसं सुद्धा भेटतात म्हणून. अशाच एका सुहृदाची सई दाटते. कोण तो? नाझी जर्मनीच्या भांगेतील तुळस, आमचा आयरन क्लॉथ. सरक 6 विमान चाललं होतं, दुपारचे 12:30 होऊन गेले होते. तेव्हा कुठे सुंदरशा फार्मसा बेटाचं दर्शन घडलं. पाहता पाहता तैपेईचा विमानतळ जवळ आला. शहराच्या चारी बाजूला पहाडांची गस्ती आणि मध्येच खोबऱ्याच्या खोलगट वाटेसारखे वसलेले समोरच्या कायद्यानातून तो छोटासा विमानतळ आणि त्याच्या शेजारची वीटभट्ट्यांची धुरांडी दिसू लागली. अनेकदा इथल्या रेल्वे हॉटेलमध्ये नेताजी उतरलेले. त्या सर्व स्मृती ताज्या ताव्याना होत्या. बॉम्बर खाली उतरू लागली, वातावरण ढगाळ होत. तैपेई सोडली की पुढचा संपूर्ण प्रवास निळाशार सागरावरून होणार होता, त्यामुळे इथं विश्रांती घ्यायची. इंजिनही विसावा घेतील आणि मग पुढचा 5 प्रवास सुरू होईल. दिवे लागण्यापूर्वी डेरिंगची धावपट्टी गाठू असं सर्वानुमते ठरलं. धावपट्टीवरून बॉम्बर पळताना टायरचे घर्षण वाढले. उगाच आभाळ फाटल्यासारखा आवाज ऐकू येत राहिला.

तैपेईच्या मुत्सियाना विमानतळावरची ती टळटळी दुपार. अलीकडच्या बॉम्ब हल्ल्यांनी तिथे खूपच नासधूस केली होती, त्यामुळे हाही विमानतळ भेसूर आणि ओकाबोका दिसत होता. जपानी पायदळाने तात्पुरत्या उभारलेल्या तंबूत नेताजी आणि लेफ्टनंट जनरल शिरेई बसलेले. ऑर्डरलीने नाश्ता आणून समोर ठेवला. पोट मोकळेच होते परंतु भूक अशी नव्हतीच. शिरेईंच्या आग्रहास्तव नेताजींनी दोन केळी खाल्ली. उड्डाणापूर्वीची तपासणी सुरू होती. तंत्रज्ञ झटून यंत्रे तपासत होते. मधल्या वेळात दोघांच्या गप्पा सुरू होत्या. बोलता बोलता शिडीनी विचारलं, चंद्राबोजी एक गोष्ट सांगायची राहूनच गेली. कोणती? रात्री मी जेव्हा सायगावशी बोललो तेव्हा आमच्या अधिकाऱ्यांनी एक धक्कादायक बातमी सांगितली. कोणती जनरल? नेताजींची उत्सुकता ताणली. आम्ही सायगाव सोडल्यावर काही मिनिटांनीच एका वेळी चार अमेरिके

अमेरिकन विमाने त्या हवाई अड्ड्यावर धावून आली. बॉम्बचा धोधो पाऊस पाडून निघून गेली. नेताजी गुलजार हसले. शिर्डींनी अचंबित होऊन त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा नेताजी उत्तरले, मला जिवंत व मृत पकडण्यासाठी माउंट बॅटन आणि चर्चिलचा जीव जळतोय, परंतु त्या पाप्यांना माझ्या प्रेताचंही दर्शन घडायचं नाही. हिंदुस्थानच्या मातीतून सहस्त्र सुभाष जन्मतील. इंग्रजांना एक ना एक दिवस घरचा रस्ता धरावाच लागेल. इंडिया विल बी फ्री अँड दॅट इज बिफोर लॉंग. हिंदुस्थान आझाद होईल आणि तोही लवकरच. बुद्धाचे जन्मस्थान असलेल्या हिंदुस्थान बद्दल शिर्डी अधिकच प्रश्न विचारू लागले तेव्हा नेताजी भारावून बोलले, जगाचे एक पंचमांश लोक माझ्या देशात राहतात, एवढं मनुष्यबळ दुसरं कुठे आहे? अमेरिकेच्या तोडीची नैसर्गिक साधन संपत्ती फक्त आमच्याच मातीमध्ये आहे. हिंदुस्थान म्हणजे सोन्याची अव्वल खाण, परंतु दुर्दैवाने इथं कसबी घडणावळ नाही. भेदाभेदाच्या भिंती, अंधश्रद्धा, लोकरूढी, जाती धर्मांच्या कुरापती, तसे हे सर्व रोग सहज बरे होण्यासारखेच आहेत. त्यावर वेळेत कठोर उपाय केले तर सर्व व्याधीतून आम्ही बाहेर पडू. माझा हिंदुस्थान स्वतंत्र तर होईलच होईल, पण जगातील एक श्रेष्ठ आणि सुसंस्कृत राष्ट्र बनेल आणि मला ते तसं घडवायचं आहे. स्वातंत्र्यानंतर तुमच्यापुढे अनेक प्रश्न हो पहाडासारखेच प्रश्न उचलावे लागतील. गरिबी आणि बेकारीची समस्या एका कालमर्यादेत सोडवावीच लागेल. लोकसंख्येचा भस्मासूर बाटलीत बंद करायला हवा. ब्रिटिशांनी स्वतःच्या सोयीसाठी उभारलेला प्रशासनाचा पोलादी सांगाडा जाळून भाजून त्याची योग्य ती डागडुजी केली पाहिजे. जाती धर्माच्या नावावर समाजात द्वेषाची कांडी फिरवणाऱ्या महाभागांना वटणीवर आणायला हवं. कुटीर उद्योगांना वेग, मोठ्या औद्योगिक प्रकल्प, शेती सुधारणा, नद्यांचं सर्वेक्षण, पाटबंधारे योजना आणि संपूर्ण सुशिक्षित राष्ट्र, एक लिपी, नियोजनबद्ध विकास, बलदंड, बलवान आणि निधर्मी चैतन्यमय राष्ट्र. त्या साली बॉम्बरची तपासणी सुरूच होती. मोनोगाकींनी तारोकोवानोंना हटकलं, तसे ते गडबडीने आत गेले. दोन्ही वैमानिक चक्रावल्यासारखे दिसत होते. मोनोंनी दबक्या आवाजात विचारलं, नीट पाहिलत का? काय? डाव्या बाजूचं इंजिन थोडं हलतंय. हो, पण उतरण्यापूर्वी मला तसं जाणवलं नव्हतं, आयोगी नवेच बोलले. जे असेल ते असेल, योग्य दुरुस्ती झाल्याशिवाय पुढे हलताच येणार नव्हतं. वैमानिकांनी गडबडीने इंजिनवरचे कव्हर काढले, प्लग पॉइंट तपासले. कोणतीच शंका नको म्हणून तिघेही झटून तपासणी करत होते. घड्याळाचा काटा वेगानं पुढे सरकत होता. शिर्डी, नेताजी आणि हबीबुर रहमान बॉम्बर जवळ येऊन गोंधळून उभे राहिले. शिर्डींच्या हातातला रेडिओ धावत्या बातम्या सांगत होता. फामोसांच्या जपानी गव्हर्नर जनरलनेही शरणागतीची बातमी ऐकून हारागिरी केली होती. रशियन फौजा काही तासांच्या अवधीतच डेरिंगचा ताबा घेणार असल्याचं निवेदक सांगत होता. शिर्डी खूपच अस्वस्थ होऊन बोलले, अरे आटपा रे आटपा लवकर. पण सर, सारा घोटाळा होईल घोटाळा. पण महोदय, इतकं चिंतेचं काय कारण? तारो कोवानो उखडले, आपलं बॉम्बर फक्त शरणागतीच्या उद्देशानं तिकडे चाललंय असे आगाऊ संकेत आपण आपल्या शत्रुपक्षाला दिले आहेत ना? भल्या गृहस्था, तुझा मुद्दा तांत्रिकदृष्ट्या बरोबरही असेल, परंतु एकदा अंधार पडला की ओल्याबरोबर सुकही जळायचं. आधीच ते सोडानं बेभान झालेत. बरोबर सर, तारो कोवानोंनी मुंडी हलवली. अरे, पोटावर रेडक्रॉसची भली मोठी चिन्ह मिरवणारी विमानं आणि इस्पितळ सुद्धा मित्र राष्ट्रांनी बेचिराख केली, हे तू कसं विसरतोस? दुरुस्तीचं काम तसं आटपत आलेलं. प्रत्येकाची बेचिनी वाढलेली. ज्याला त्याला आपापला प्राण प्रिय होता, त्यामुळेच त्या तिघांनी पूर्ण खात्री होईपर्यंत आपले काम जारी ठेवले. आता कोणताही बिघाड जाणवत नव्हता, इंजिनही हलत नव्हतं. सारे जिथल्या तिथे घट्ट होते. सर्वांनी काळपट हात धुतले. आयोगींनी इशारा दिला, इंजिन सुरूच होत. शिर्डी आणि नेताजींसह 14 जण

मोठे गडबडीने आत जाऊन बसले. नेताजींनी बॉम्बर मध्ये आल्या आल्या नोनो गाकींना विचारलं, कर्नल सकाळी जेवढ्या उंचीवरून आम्ही प्रवास केला तेवढ्याच उंचीवरून विमान जाणार का? अर्थातच. नेताजी हसून म्हणाले, तुम्ही लोक मला थंडीत कुडकुडायला लावणार. तर त्यांनी कर्नल हबीबुरला आपले स्पंच जॅकेट बाहेर काढायला सांगितलं. गडद जांभळ्या रंगाचं गळाबंद जॅकेट त्यांच्या रुंद छातीवर चांगलंच घट्ट बसलं. त्यावरून त्यांनी आपला चांबडी पट्टा जाम बांधून घेतला. हबीब भाई फारच घट्ट होतंय रे हे, ते मंद हसत बोलले. आता दुपारचे 2 वाजून गेले होते. आयोगींनी निघायची तयारी केली. डेरिंगच्या बाजूला उड्डाण करण्याचा त्यांना पूर्वानुभव नव्हता, त्यामुळे लवकर निघून वेळेत पोचायची त्यांनाही घाई होती. एकदाच विमान धावपट्टीवरून धावू लागला. तारो कुआनो नोनो काकी इंजिनच्या फेऱ्यांकडे आवाक होऊन पाहू लागले. त्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला. फेऱ्यांची गती 2500, 3000, 3300 अशी सरत्या भाजणीने वाढू लागली. वैमानिकांच्या घशाला कोरड पडली. एकीकडे ते मनाची समजूतही घालत होते. सायगावहून केलेल्या उड्डाणाच्या वेळीही असेच फेरे वाढले होते. विमानाने धावपट्टी सोडल्याचा आवाज आला, तसा त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर।

0: श्रोतेहो मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमात शिक्षण सेवेत महत्त्वाचे योगदान देणारे चंद्रशेखर गोब्बी यांची रेवादेवरस यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.
1: प्रभात वंदन,
2: रम्य प्रभात,
1: प्रसन्न वातावरण,
2: मंदिरातील घंटानाद,
1: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
2: या सोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची.
1: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
2: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.8 मीटर
1: अर्थात 1251 किलो हर्ट्ज या मध्यम लहरी वाहिनीवरती,
2: FM बँडच्या 100.6 मेगाहर्ट्ज वरती
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
2: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास
2: वर्तमान
1: आणि
2: भविष्यातही.

सुरेश भट यांची रचना आपण ऐकलीत, समूह स्वरात. संगीत शरद सुतवणे यांचं होतं. या गीताबरोबरच बालगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 11 वाजलेत.

गाता रे मनातील या कार्यक्रमात रसिक हो आपलं स्वागत आणि माझा शशांक लिमयेचा आपल्याला नमस्कार। आकाशवाणी सांगली केंद्रावरून नियमितपणे प्रसारित होणारा गाता रे मनातील हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय असा। चित्रपटातील वेगवेगळ्या गीतांचा आस्वाद घेता घेता त्यातील कलाकारांविषयी, तंत्रज्ञांविषयी, निर्मितीविषयी माहिती याद्वारे आपल्याला मिळते।

एखादा चित्रपट जेव्हा लोकप्रिय होतो तेव्हा त्यामागं अनेकांचा हातभार लागलेला असतो. निर्मितीपासून अगदी चित्रपट प्रदर्शित होण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत अनेक जण सहभागी असतात. हिंदी चित्रपटांच्या या प्रवासात आपला एक वेगळाच ठसा ज्यांनी उमटवलाय अशाच काही जोड्यांविषयी आजच्या कार्यक्रमात मी आपल्याशी बोलणार आहे. एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणारी निर्मिती संस्था म्हणजे आर के फिल्म्स. याच काळात हिरो हिरोईन म्हणून सुप्रसिद्ध जोडी राज कपूर आणि नरगिस या जोडीनं अनेक यशस्वी चित्रपट आपल्याला दिले. 1949 साली बरसात या चित्रपटातून त्यांचा अभिनयाचा लाजवाब प्रवास सुरू झाला. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संगीतकार शंकर जयकिशन या जोडीचा हा पहिला चित्रपट. अतिशय सुंदर गीतांचा नजराणा त्यांनी आपल्याला दिला. बरसात चित्रपटाचं दिग्दर्शन राज कपूर यांचं होतं. गोल्डन जोडी असं ज्या जोडीला संबोधलं जातं अशा या बरसात चित्रपटातील हे गीत आता आपण ऐकूया.

0: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
1: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
0: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
1: तर कधी असते अपेक्षा.
0: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
1: कधी पुन्हा प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
0: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
1: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम प्रभातीचे रंग.

0: दर मंगळवारी सकाळी 9:30
1: प्रभातीचे रंग फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
2: साली प्रदर्शित झालेला आह हा चित्रपट राज नावाचे दिग्दर्शित. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत राज कपूर आणि नरगिस होते. आरके फिल्मची निर्मिती असलेला चित्रपट अतिशय गाजला. स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून राज नावाचे यांचा हा पहिलाच चित्रपट. शंकर जयकिशन यांचं सुमधुर असं संगीत, हसरत जय

आरके फिल्मशी निर्मिती असलेला चित्रपट अतिशय गाजला. स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून राज नवाथे यांचा हा पहिलाच चित्रपट. शंकर जयकिशन यांचं सुमधुर असं संगीत, हसरत जयपुरी यांच्या गीतरचना या चित्रपटात आपल्याला ऐकायला मिळाल्या. राज कपूर आणि नरगिस यांनी 8 वर्षांच्या कालावधीत 19 चित्रपटांच्या मध्ये एकत्र भूमिका केल्या ज्या अतिशय गाजल्या. ऐकूया लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजात आह या चित्रपटातलं हे गीत.

0: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.
1: चित्रपटांच्या यशस्वी कारकिर्दीत ज्या जोड्या सुपरहिट झाल्या त्यांच्याविषयी आज मी आपल्याशी बोलतोय. 1962 साली साहिब बेबी और गुलाम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. गुरुदत्त मीना कुमारी आणि वहिदा रेहमान यांच्या प्रमुख भूमिका यामध्ये होत्या. अभिनेता शशी कपूर यांना मीटिंगला पोहोचायला उशीर झाला त्यामुळे भूतनाथ या भूमिकेसाठी बंगाली अभिनेता विश्वजीत यांची निवड करण्याचं ठरलं. पण काही कारणाने ते होऊ शकलं नाही आणि तो रोल गुरुदत्त यांनी केला. वहिदा रेहमान यांची या चित्रपटातील छोटी बहू या रोलसाठी निवड झाली होती पण व्ही के कृष्णमूर्ती या सिनेमॅटोग्राफरनी ती या

रोलसाठी खूप छोटी दिसते म्हणून तो रोल मीना कुमारी यांना दिला. अब्रार अल्वी यांना चित्रपटाच्या दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कार त्यावर्षी मिळाला होता, तर मीना कुमारी यांना अभिनयासाठी या पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं होतं. शकील बदायूनी यांच्या गीताला हेमंत कुमार यांचं संगीत,

0: गीता दत्त यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88 आणि मेल

0: करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglyakashvani@gmail.com sanglyakashvani@gmail.com। आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35। सप्रेम नमस्कार। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
1: साली गुरुदत्त यांचा प्यासा हा चित्रपट प्रदर्शित झालेला होता। विजय नावाच्या एका कवीची भूमिका गुरुदत्त यांनी यामध्ये साकारली होती। गुलाबो वहीदा रहमान यांची हा मुख्य भूमिका वहीदा रहमान यांच्या असलेला पहिला चित्रपट। चित्रपटाचं मूळ नाव प्यास असं होतं, पण ते गुरुदत्त यांनी बदलून प्यासा असं ठेवलं, ज्यातून चित्रपटाविषयी जास्त आशय प्रकट होईल अशी त्यांची भावना होती। गुरुदत्त आणि वहीदा रहमान यांच्या भोवती फिरणारं असं या चित्रपटाचं कथानक। मोहम्मद रफी आणि गीता दत्त यांच्या आवाजात, साहिर लुधियानवी यांची रचना, संगीत SD बर्मन यांचं।

प्रत्येक स्त्रीचं भावविश्व उलगडून सांगणारा, असंख्य गुणांचं तेजोवलय घेऊन येणारा आणि प्रत्येक सखीच्या अनुभवातून आपल्यामध्ये नवा प्रेरणा स्रोत निर्माण करणारा

0: जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवणारा कार्यक्रम म्हणजे वनिता मंडळ. जरूर ऐका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी ठीक 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून.
1: श्रोतेव, यानंतर कार्यक्रमात मी अशा जोडीबद्दल बोलणार आहे ज्यांनी आपल्या अभिनयाचा एक वेगळाच पैलू रसिकांच्या समोर आणला. 1961 साली प्रदर्शित झालेला गंगा जमुना हा चित्रपट आपण पाहिला असेल. 2 भावांची कथा या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते. नितीन बोस दिग्दर्शित या चित्रपटात गंगा ही भूमिका साकारली दिलीप कुमार आणि वैजंतीमाला यांनी धन्नो ही भूमिका साकारली. चित्रपटासाठी गीतलेखन शकील बदायुनी यांचं, संगीत नौशाद यांचं. दिलीप कुमार आणि वैजंतीमाला या जोडीला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. सुमधुर असा गीतांचा नजराणा आपल्याला चित्रपटात ऐकायला मिळाला. मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे गीत आता ऐकूया.
2: नागा गोरी गुजरिया से नेहा हमारा

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी. सदा सतेज, सदा तरुण, आकाशवाणी.

दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांचा आणखीन एक गाजलेला चित्रपट म्हणजे नयादौर. एका टांगेवाल्याच्या जीवनावर बेतलेलं या चित्रपटाचं कथानक. मधुबाला या सुप्रसिद्ध अभिनेत्रीची निवड सुरुवातीला या चित्रपटासाठी झाली होती. शूटिंग सुरू झालं आणि काही कारणांमुळं 15 दिवसाच्या कालावधीनंतर मधुबाला यांच्याऐवजी दाक्षिणात्य अभिनेत्री वैजयंतीमाला मुख्य भूमिकेसाठी आल्या आणि पुढे हा चित्रपट पूर्ण झाला. सुप्रसिद्ध दिग्दर्शक बी आर चोप्रा यांनी एक सुपरहिट जोडी रसिकांना दिली, ती म्हणजे दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला. 1957 साली बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला तो नयादौर. ओ पी नय्यर यांचं कर्णमधुर संगीत, साहिर यांच्या गीतरचना या चित्रपटासाठी लाभल्या. ऐकूया मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात हे गीत.

काका या टोपण नावानं हिंदी चित्रपटात सुपर डुपर हिट असलेले राजेश खन्ना यांच्यासोबत शर्मिला टागोर या अभिनेत्रीनं साकारलेला चित्रपट म्हणजे अमर प्रेम. शक्ती सामंत दिग्दर्शित या चित्रपटानं रसिकांची मनं तर जिंकलीच, तर आजही त्यातली गाणी ऐकताना आपणही हरवून जातो. आनंद बक्षी यांच्या गीतांना संगीत साज आर डी बर्मन यांचा. निशिपद्म या बंगाली चित्रपटाचा रिमेक अमर प्रेम. राजेश खन्ना यांचा आनंद बाबू आणि शर्मिला टागोर यांची पुष्पा आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. अतिशय लोकप्रिय अशा जोडीचा हा चित्रपट. याच चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत.

सोनाली पटेल आणि विवेक नाईक यांनी गायलेलं डॉक्टर सतीश गायकवाड यांचं गीत आपण ऐकलं. संगीत उदय अभिजीत यांचं होतं. यानंतर आदर्श शिंदे यांनी गायलेलं गीत.

नेहराजपाल आणि सहकार यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी पुन्हा एकदा आवाज आहे नेहराजपाल यांचा, रचना डॉक्टर सतीश गायकवाड, संगीत उदय अभिजित यांचं.

नेहा राजपाल आणि सरकार यांनी गायलेल्या या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. दुपारचे 12 वाजतात. आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचं प्रसारण काही क्षणात.

केंद्राची अस्मिता वाहिनी प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आमचं प्रसारण आपण ऐकू शकता आहात. दुपारचे ठीक 12 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो, शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हटलं जातं. खरंही ऐकतंय, कारण न्यायासाठी लागणारा वेळ, त्यातली गुंतागुंत, कायदे, त्याचा केला जाणारा वापर, हे सगळं दुरून बघायलाही अवघड आहे. अनेकदा आपल्या जवळच्या लोकांकडून त्रास दिला जातो आणि कायद्याचं ज्ञान नसल्यामुळं फसवणूक सुद्धा होते. आपल्याला कायद्याची थोडी जरी माहिती असेल तर आपण आपला बचाव करू शकतो, आपल्या लढ्यासाठी उभं राहू शकतो. थोडीशी जागरूकता मग कायदा आपल्यासाठी आहेच. या सगळ्या कायद्यांची माहिती व्हावी म्हणून आकाशवाणी सांगलीची ही मालिका बोल कायद्याचे. या मालिकेचं लेखन केलं आहे LLM असणाऱ्या आणि गेली 30 वर्षांहून अधिक काळ प्रॅक्टिस करणाऱ्या ॲडव्होकेट वर्षा जाधव यांनी. आज ऐकणार आहोत या मालिकेचा भाग पहिला.

स्नेहलनी आजसुद्धा भीत फॅक्टरीमध्ये पाऊल ठेवलं. तिला या गारमेंट फॅक्टरीमध्ये नोकरीला लागून चांगले 7-8 महिने झाले होते. त्यांच्या सुपरवायझर बाई ज्या होत्या त्या खूप समजूतदार होत्या. मोहितेबाई काम समजावून सांगायच्या. स्नेहलचं जे काम होतं त्यात त्यांच्या मार्गदर्शनाची स्नेहलला गरज होती. पहिल्यांदा स्नेहलनी रेडीमेड कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये नोकरी पकडली होती. ती कटिंग सेक्शनची सुपरवायझर होती. या फॅक्टरीमध्ये वेगवेगळे सेक्शन्स होते. कटिंग सेक्शनमध्ये मोठ्या मोठ्या अद्ययावत मशिनरीच्या मदतीने एकाच वेळी 500 शर्ट्सचे कटिंग केले जाई. एकाच रंगाच्या एकाच प्रकारच्या कापडापासून निरनिराळ्या मापांमध्ये शर्ट कटिंग केले जात. या सेक्शनमधून मग माल शिलाई सेक्शनला पोचवला जाई. तिथून पुढे कॉलर बटन सेक्शनला, नंतर पॅकिंग सेक्शनला. असे तिचे काम होते. स्नेहलचे काम कटिंग सेक्शनमध्ये होते खरे, पण दररोज ठराविक वेळी कटिंग संपल्यानंतर मोहितेबाई ज्या हेड सुपरवायझर होत्या त्या कटिंग सेक्शनला भेट देत आणि मालाला त्यांच्या सहीने शिलाई सेक्शनला पाठवत. सर्व सेक्शन्सच्या सुपरवायझर्सना त्यांनी दिलेले काम आणि त्यांनी दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याचा शिरस्ता होता. स्नेहलच्या कामावर मोहितेबाई खुश होत्या. स्नेहल नोकरीला लागल्यानंतर 5-6 महिन्यातच मोहितेबाईंचे प्रमोशन मॅनेजर म्हणून झालं आणि फॅक्टरी युनिटची मोठी जबाबदारी व व्यवस्थापनाचे काम त्यांच्यावर पडलं. मोहितेबाईंच्या जागी आता सरपोतदार साहेब रुजू झाले आणि हे सरपोतदार सर्व सेक्शन्समध्ये जाऊन मालावर कामावर लक्ष ठेवायचे. फॅक्टरी मोठी होती, माल परदेशी पाठवला जाई. अशा या फॅक्टरीच्या कामामध्ये जवळपास 100 कामगार व कर्मचारी होते. स्नेहलला मोहितेबाईंच्या मार्गदर्शनामुळे तिच्या कामात कोणतीच अडचण आली नव्हती. कटिंगमध्ये काहीच चुका होत नव्हत्या. कामाची घडी उत्तम बसली होती. सरपोतदार पूर्वी व्यवस्थापन विभागात होते. ते 11:30-12 सुमारास कटिंग सेक्शनला येऊ लागले. प्रथम सरपोतदारांचं वागणं स्नेहलला विचित्र वाटलं. त्यांचं सारखं तिच्याशी बोलणं, तिच्या अगदी लक्षात यावं असं कामगारांना उगीच रागवणं प्रथम स्नेहलला फक्त विचित्र वाटलं. पण मग त्यांचं वागणं बोलणं हे चमत्कारिक नाही तर लगटखोर वाटू लागलं. स्नेहलच्या अगदी जवळ येऊन उभं राहणं, उगीचच स्नेहल मॅडमना विचारा, त्या तुमच्या सुपरवायझर आहेत, मी नाही म्हणत उगीचच टाळी द्या म्हणत हात पुढे करणं, अर्थात स्नेहलने अशा प्रत्येक प्रसंगात स्वतः दूर सरकत प्रसंग हाताळले होते. पण रोज डोक्यातून आता सणक जायची तिच्या. मोहितेबाईंनी तिला फॅक्टरीमध्ये पॉश ॲक्टप्रमाणे फॅक्टरीमधील इंटरनल कमिटीबाबत सांगितलं होतं. कमिटी मेंबर्सची माहितीही दिली होती. तसंच कोणी त्रास दिला तर कमिटीकडे अर्ज करण्याबद्दलही बोलली होती. सरपोतदार स्नेहलला स्पर्श करत नव्हता. अगदी जवळ उभे राहून मशिनरीच्या आवाजात ऐकू येणार नाही म्हणून अगदी वाकून तिच्या कानाजवळ बोलायचा. अगदी किळसवाणं वाटायचं. पण कामाचं सांगण्यासाठी कटिंग हॉलच्या बाहेर जाऊन त्यांच्याशी बोलणंही स्नेहलला आवडलं नसतं. कारण मग सरपोतदार चला चला चला चला चहा घेऊया म्हणत अगदी तिच्या खांद्याला सुद्धा स्पर्श करतील की काय असं

स्नेहलला वाटू लागलं. एकूणच काय, सर्पोद्धारांबद्दल आता तक्रार करावी लागणार इंटरनल कमिटीकडे असं स्नेहलला वाटू लागलं होतं. मागच्या आठवड्यात तर सर्पोद्धारांनी कहरच केला. रामदेव पाटील यांनी कटिंग सेक्शनमध्ये त्यांना नातू झाला म्हणून पेढे वाटले. सर्पोद्धारांनी चक्क स्नेहलला पेढा द्यायचा म्हणून अगदी तो भरवण्यासाठीच जणू हात स्नेहलच्या तोंडाकडे नेला. स्नेहल चटकन मागे सरकली. तसे सर्पोद्धार हसत हसत म्हणाले, काय मॅडम तोंड गोड करणार नाही, कामगार असले म्हणून काय झालं, त्यांना नातू झालाय. कसा तरी हातात पेढा घेऊन स्नेहलने तो प्रसंग निभावून नेला. पण दुसऱ्या दिवशी तिने मोहितेबाईंची गाठ घेण्याचं पक्क ठरवलं. दुसऱ्या दिवशी जेवणाची सुट्टी झाल्यावर स्नेहलने डबा काढलाच नाही. ती कटिंग विभागातून बाहेर पडली आणि पहिल्या मजल्यावरच्या मॅनेजरच्या केबिन बाहेर पोचली. तिला वाटलं होतं मोहितेबाई डबा खात असतील. त्यांचा डबा खाऊन झाला की 5 मिनिटे त्यांना भेटायचं आणि आपल्या विभागाकडे जायचं. पण दारातल्या रामा शिपाईनं मोहितेबाईंच्या केबिनकडे बोट करत सांगितलं, आत आयशी कमिटीची मीटिंग भरली आहे, संपत आली आहे, मी चहा घेऊन येतो, तोवर बसा तुम्ही बाहेरच्या खोलीत. केबिनच्या बाहेर बाकी होती. केबिनच्या दाराकडे तोंड करून असणाऱ्या बाकावर स्नेहल बसली आणि वाट पाहू लागली. 5-1 मिनिटातच तिथे सर्पोद्धार आले. रामा चहा आणायला कॅन्टीनला गेला होता. स्नेहलनी आपले लक्ष नाही असे भासवत मोबाईलच्या स्क्रीनकडे ती पाहू लागली. काय स्नेहल मॅडम, तुम्ही डायरेक्ट मोहिते मॅडमकडे आलाय? स्नेहलने आता नाईलाजाने वर पाहिलं. सर्पोद्धार हाताच्या अंतरावर उभे होते. काय? असे स्नेहलने विचारलं. काय म्हणजे तुम्ही मोहिते मॅडमकडे कशा काय? कटिंग सेक्शनमध्ये काही प्रॉब्लेम झालाय तर माझ्याकडे यायचं नाही का? मला न सांगता तुम्ही डायरेक्ट मोहिते मॅडमकडे आलाय? नाही, कटिंग सेक्शनमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, मोहितेबाईंची माझी ओळख आहे ना म्हणून आले आहे. अगदी शांत स्वरात स्नेहलने उत्तर दिलं आणि परत मोबाईलकडे पाहू लागली. असं असं म्हणत सर्पोद्धार तिच्या शेजारीच बाकावर बसले. स्नेहल बाकावर उजवीकडे सरकली तसे सर्पोद्धार तिच्या दिशेने अजूनच सरकले. आता स्नेहलला त्यांचा भलताच राग येऊ लागला. ती उठून समोरच्या बाकावर जाऊन बसली. तसे सर्पोद्धार आपल्या मांड्यांवर कोपरे रोवत पुढे वाकीत म्हणाले, काय माझ्या अंगाला काही काटे आहेत? अहो बाक बसण्यासाठीच आहेत. स्नेहलने त्यांच्या या वाक्यांकडे दुर्लक्ष केलं आणि फोनवर नजर खेळवली. पण सर्पोद्धारांचा पारा आता चढला होता. ते आता तिच्या बाकाजवळ येऊन उभेच राहिले. काय हो मॅडम, तुम्ही आता बोलतही नाही, काय झालं इतकं? तेवढ्यात रामा शिपाई चहाचा ट्रे घेऊन आला आणि केबिनचे दार ढकलून आत गेला. जाता जाता पुटपुटला. सर्पोद्धार सुधारणार नाही. सर्पोद्धारांचं लक्ष स्नेहलच्या चेहऱ्यावर खेळलं होतं, त्यामुळे त्यांना रामाचे पुटपुटणे ऐकू आलं नसावं. पण स्नेहलच्या कानावर ते पडलं. शेवटी स्नेहल काही उत्तर देत नाही हे पाहून सर्पोद्धार दारापुढूनच येरजारा घालू लागले. 5-6 मिनिटांनी मोहितेबाईंच्या केबिनमधून आयसी कमिटीचे मेंबर बाहेर पडले आणि रामानी सांगितलं असावं म्हणून मोहिते मॅडमनी स्नेहलला आत बोलावलं. थांबा, माझी कामं खोळंबलीत, मी भेटतो आधी, म्हणत सर्पोद्धार केबिनचा दरवाजा ढकलून आत निघून गेले. स्नेहल परत बाकावर बसली. 5-7 मिनिटे झाली. अगदी फणकाऱ्यातच सर्पोद्धार केबिनच्या बाहेर आले आणि निघून गेले. स्नेहल उठून केबिनमध्ये गेली. तशा मोहितेबाई हसून म्हणाल्या, बैस बोल, माझी आठवण झाली तुला? त्यांच्याकडे स्मित करीत स्नेहल त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसली. हां सांग आता, स्नेहलने सर्पोद्धारांबद्दल सांगायला सुरुवात केली. तशा तिला थांबवत त्या म्हणाल्या, अगं तू सर्पोद्धारांकडून नुसते पैसे घेतलेस का? नाही, स्नेहल म्हणाली. अगं ते आत्ताच मला सांगून गेले की तू हात उसने पैसे घेतलेस आणि मागितले तर काही बाई त्यांच्याबद्दल गीताजवळ बोललीस म्हणे. मॅडम मी गीताजवळ जे बोलले ना ते सर्व घडलंच आहे. पण मॅडम मी आणि माझा नवरा दोघे कमावतो, मी कशाला सर्पोद्धारांकडून पैसे उसने घेईन? अगदी अडचण असती तर फॅक्टरीमधून ॲडव्हान्सच घेतला असता मी, त्यांच्याकडून पैसे मी घेतलेले नाहीत. अगं ते म्हणतात की मदनेंच्या समोर 10,000 दिले म्हणून. तेवढ्यात रामा शिपाई दार ढकलून आत आला. त्याच्या कानी हे वाक्य पडलं. मॅडम देसाई साहेब निघालेत, असा निरोप द्या बोलले. ठीक आहे मॅडम, मला काही सांगायचंय. बोलू का? हां बोल की. कशाबद्दल? सर्पोद्धाराबद्दल. मोहितेबाईंनी आता पूर्ण लक्ष रामाकडे दिलं. मॅडम ते साहेब काही सुधारणार नाहीत बघा. 2011-12 त्या प्रिया मॅडम इथं काम करायच्या बघा, त्यांना असाच त्रास दिला त्यावेळेला. त्यावेळेला कुठली आयशी कमिटी बिमिटी नव्हती ना. खालच्या बेसमेंटमध्ये प्रिया मॅडमला एकदा मिठी मारण्याचा प्रयत्न केला होता ह्या माणसानं. नंतर या विषयावर

मला पडावा म्हणून मग उसने पैशाचं नाटक केलं. त्यावेळेला या मदनेची साक्ष काढली होती आणि प्रकरण बोर्डापर्यंत गेलंच नाही. प्रिया मॅडमनी नोकरीच सोडली. मोहितेबाईंनी स्नेहलच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिचा चेहरा पांढरा पडला होता. मोहिते मॅडम, परवा तो पेढ्याचा प्रसंग झाला तेव्हापासून सरपोतदार पार बिथरल्यागत करत आहेत. मगाशी बाहेरही खूप वेगळं बोलत होते, स्नेहल म्हणाली. रामा, बाहेरच्या सी सी कॅमेऱ्याचे फुटेज सेव्ह करून पेन ड्रायव्हर द्यायला सांग मानेना, मोहितेबाई म्हणाल्या. रामा शिपाई बाहेर गेला आणि मोहितेबाई म्हणाल्या, उद्या परवा सरपोतदार रजेवर दिसतोय. येत्या सोमवारी ॲडव्होकेट वर्षा जाधव आपल्या फॅक्टरीला भेट देणार आहेत. त्या आल्या नव्हत्या का मागे? तू गेली होतीस ना त्यांच्या व्याख्यानाला. पॉश ॲक्टवरती त्या व्याख्यान देतात ना. त्या येतात आपल्याकडे 4-5 महिन्यातून एकदा. त्या सोमवारी येतील. कामगारांसाठी लेक्चर आयोजित केले त्यांचं. त्यानंतर माझ्याकडे येतील चहाला. डायरेक्टर वेद पाठक साहेबही येतील त्या दिवशी कार्यक्रमाला. तेही असतील इथं. तू 3:30 ये, आपण सरपोतदाराला बोलावू आणि काय होते ते पाहू. स्नेहल कटिंग विभागाला परतली. डबा खाल्लाच नाही, तसाच घरी गेला न खाता. दुसऱ्या दिवशी मदने आले 11:30-12 सुमारास. सरपोतदारांच्या जागी नेहमीप्रमाणे सर्व पाहिले तपासले आणि स्नेहल शेजारी येऊन उभे राहिले. ते म्हणाले, काय हो मॅडम, तुम्ही सरपोतदारासारख्या चांगल्या माणसाबद्दल काय पण उठवताय? हे काय तुमचं घर आहे? फॅक्टरीत कामगार येणार जाणार, सुपरवायझर येणार जाणार, उभे राहणार, एकमेकांशी संवादही करणार, काहीतरी बदनामीचं बोलणं बरं नाही. स्नेहल खुर्चीतून उठली आणि निघून कामगारांच्या मध्ये जाऊन उभी राहिली. तसे मदने तिथून निघून गेले. सोमवारी रामा शिपाई 3:15 कटिंग विभागात आला. वरती बोलावलंय तुम्हाला, घाबरू नका, काय ते सांगा त्या वकील मॅडम पुढं. HR नागार्जुन मॅडम पण आल्यात आणि वेद पाठक सर पण आलेत. या लवकर. स्नेहलनी आवश्यक त्या सूचना कामगारांना दिल्या आणि तिने मोहितेबाईंचे केबिन गाठलं. केबिनमध्ये ॲडव्होकेट वर्षा जाधव, त्यांचे असिस्टंट पंकज, वेद पाठक साहेब, नागार्जुन मॅडम, मोहिते मॅडम आणि सर पोतदार सर्व टेबलाभोवती बसले होते. ये ये, मोहिते मॅडमनी स्नेहलला बोलवले आणि खुर्चीकडे बोट करत बसायला सांगितलं. यांना ओळखतेस ना, या जाधव मॅडम पॉश ॲक्टबद्दल लेक्चर देतात ना आपल्या फॅक्टरीत. स्नेहलने सर्वांकडे स्मितहास्य करीत नमस्कार केला आणि बोट केलेल्या खुर्चीत बसली. ॲडव्होकेट मॅडम म्हणाल्या, सरपोतदार, तुमच्याबद्दल तक्रार आहे या स्नेहल मॅडमची. कसली तक्रार? सरपोतदारांनी गंभीर आवाजात विचारलं. तुम्ही त्यांच्याशी सभ्यपणे वागत नाही असे काहीतरी, सेक्शुअल हॅरॅसमेंट वगैरे, ॲडव्होकेट मॅडम म्हणाल्या. सरपोतदारांनी स्नेहलकडे पाहिलं आणि रागानं म्हणाले, मग करा तक्रार इंटरनल कमिटीकडं. विना पुरावा विना सत्यता कोण विश्वास ठेवणार? मला ह्यासाठीच बोलवलं इथे? सरपोतदारांनी मोहितेबाईकडे पाहत सवाल केला. जरा थांबा, नागार्जुन मॅडम म्हणाल्या. तुम्ही मोहितेनं सांगितलं की तुम्ही उसने पैसे दिले स्नेहलला आणि ती ते परत करू इच्छित नाही म्हणून तुमच्यावर चिखलफेक करते आहे. हो, असेच काहीसं घडलंय मॅडम, सरपोतदार आता नागार्जुन मॅडमकडे आशेने पाहत म्हणाले. काय पुरावा साक्ष आहे का याची? नागार्जुन मॅडमने विचारलं. आहे ना, मदनेच्या समोरच दिलेत पैसे. 2 महिन्यात परत द्यायचे होते, अजून दिले नाही त्यांनी. मदत करून निष्कारण त्रास करून घेतला मी, सरपोतदार सर्वांकडे पाहत म्हणाले. ठीक आहे, वेद पाठक बोलले. त्यांनी रामा शिपाईला हाक मारली, जा खाली आणि मदनेला प्रशासनातून घेऊन ये तुझ्याबरोबर. बरं साहेब, असं म्हणत रामा शिपाई मदनेकडे गेला. तुम्हाला वेद पाठक साहेबांनी मोहितेबाईंच्या ऑफिसला लगेच बोलवलंय, असे म्हणत रामा शिपाई परत फिरला. 5-7 मिनिटात मोहिते मॅडमचे केबिनचे दार उघडले आणि मदने आत आले. बसा मदने, वेद पाठक म्हणाले. सर्वांना नमस्कार करत मदने सरपोतदारांच्या शेजारच्या रिकाम्या खुर्चीत बसले. ॲडव्होकेट मॅडमनी बोलायला सुरुवात केली. मदने साहेब, सरपोतदार म्हणतात की त्यांनी स्नेहल मॅडमना तुमच्या समक्ष पैसे दिले, खरं आहे? होय मॅडम, खरं आहे. किती पैसे दिले? वर्षा मॅडमनी विचारलं. मदनेनी चतुराई दाखवली. मी मोजले नाहीत मॅडम, माझ्यासमोर पैसे दिलेत हे खरं आहे. तुमच्या अंदाजे किती असतील? वर्षा मॅडमनी आणि एक प्रश्न टाकला. 10,000 तरी असावेत मॅडम, मदने शेजारी बसलेल्या सरपोतदारांकडे बघत बोलले. ठीक आहे, म्हणजे नक्की आकडा तुम्हाला माहिती नाही? वर्षा मॅडमनी वकिली प्रश्न विचारला. होय मॅडम, रक्कम नक्की माहिती नाही. किती कालावधीसाठी रक्कम उसने दिली काही माहिती आहे? वर्षा मॅडमनी परत प्रश्न केला. मदने काही उत्तर देईना. माहिती नाही का? वर्षा मॅडमनी पुन्हा विचारलं. होय मॅडम, मी फक्त तिथं होतो इतकंच. ठीक आहे, कधी दिले हे पैसे? काही लक्षात आहे वार तारीख? मॅडम, जून 24 दिले पैसे.

नक्की ना? वर्षा मॅडमनी विचारलं. मदनेनी हातांची चुळबुळ करीत हळू शेजारी बसलेल्या सरपोतदारांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरती भली मोठी आठी पाहून मदने पटकन म्हणाले, नाही नाही मॅडम, नक्की आठवलं. 24 जूनला नाही, 14 जूनला पैसे दिलेत. कुठे दिले पैसे? वर्षा मॅडमनी परत प्रश्न विचारला. इथे कटिंग विभागाच्या पॅसेजमध्ये, मी होतो ना तिथे, माझ्यासमोरच दिलेत. नागार्जुन मॅडमनी मोहिते मॅडमकडे पाहिलं आणि रामा शिपाईला हाक मारली, जा HR मधून रजेचे रजिस्टर घेऊन ये. मदनीना कळे ना सरपोतदारांचा चेहरा का काळवणला ते. रजिस्टर घेऊन रामा शिपाई 5 मिनिटातच आला. नागार्जुन मॅडमनी रजिस्टरचे पान उघडले आणि ॲडव्होकेट जाधव मॅडमकडे रजिस्टर टेबलावरून सरकवले. मदने, आता वर्षा मॅडमच्या आवाजातले मारदव नाहीसे झालं होतं. अगदी गंभीर आवाजात त्या म्हणाल्या, मदने, June 12 ते June 20 सरपोतदार रजेवर होते, मग तुमच्या समक्ष स्नेहलला पैसे तेही फॅक्टरीत कटिंग विभागाच्या पॅसेजमध्ये कसे देतील? संपूर्ण वातावरण केबिनमधले गंभीर बनले. इंटरनल कमिटीकडे तक्रार कर असे सांगून ॲडव्होकेट जाधव आणि त्यांचे असिस्टंट पंकज निघून गेले. नागार्जुन मॅडमनी स्नेहलला त्यांच्यावरून नेले व लेखी तक्रार करायला मदत केली. थोड्याच दिवसात IT कमिटीने सरपोतदारांवर इन्क्वायरी लावली. फॅक्टरीत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. जेवणाच्या सुट्टीत बाकीच्या महिला कर्मचारी स्नेहलकडे आल्या आणि आपला पाठिंबा तिला दर्शवला. आता स्नेहल भीतीशिवाय ह्या कामामध्ये आनंदाने रुजू होती. मैत्रिणीनो, आजच्या कथेतून आपण कोणत्या कायदेशीर तरतुदीबाबत माहिती घेतली हे आता समजावून घेऊया. आज आपण प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲक्ट म्हणजेच पॉश ॲक्ट बद्दल माहिती घेतोय. मूळ कायदा हा सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमेन ॲट वर्क प्लेस प्रिव्हेंशन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ॲक्ट 2013 हा कायदा विशाखा गाईडलाईन्सच्या आधारे बनवण्यात आलाय. हा कायदा त्या सर्व महिलांना मदतीचा हात देतो ज्या लैंगिक छळाला सामोऱ्या जातात. हा कायदा कार्यक्षेत्र सरकारी असो वा खासगी, सर्व ठिकाणी लैंगिक छळाला आळा घालण्याकरिता सज्ज आहे. नोकरीचे कामाचे ठिकाण हे शिक्षणाचे क्षेत्र असो, हॉस्पिटल असो, अगदी वर्क फ्रॉम होम असो, कसल्याही कामाच्या ठिकाणी हा कायदा अंमलात आहे. या कायद्याखाली ज्या कामाच्या ठिकाणी 10 किंवा त्याहून जास्त कर्मचारी काम करतात तिथे इंटरनल कमिटी म्हणजेच IC कमिटी स्थापित असणे अनिवार्य आहे. महिला कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पीडित कर्मचारी महिलेने अशी घटना घडल्यापासून 3 महिन्यात या कमिटीकडे लेखी तक्रार नोंदवणे जरुरीचे आहे. IC कमिटी सत्यतेची पडताळणी करून असा त्रास देणाऱ्या व्यक्तीवर इन्क्वायरी लावून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे व पीडित महिला कर्मचाऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असते. आजच्या गोष्टीतील सेहनला ह्याच कायदेअन्वये न्याय मिळणार आहे.

0: वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात. यानंतर ऐकूया शुभदा साने यांची कथा तिच्यातला राम.
1: त्या दिवशी मंडईतून भाजी घेऊन येत असताना अचानक ती दिसली. शेलाट्या बांध्याची, गोरी पान, काळेभोर डोळे, गोल चेहऱ्याभोवती कुरळ्या केसांची मैरप. काय लागते का ओळख? माझा रस्ता अडवून तिनं मला विचारलं. मी तिच्याकडे बघतच बसले. चेहरा ओळखीचा वाटत होता आणि नव्हताही. तू सुचित्रास ना, आपट्यांची सुचित्रा. अगं तुझं लग्न केव्हा झालं? तिनं मला विचारलं आणि मी भानावर आले. गेल्या वर्षीच झालं माझं लग्न. हे सांगताना मी पुन्हा आठवायला लागले, ही कोण? आवाज ओळखीचा वाटतोय पण बोलण्याची पद्धत जरा वेगळी. मी कोण आहे हे आता तरी आठवलं का? तिनं पुन्हा विचारलं थोडं हसून. हसताना तिच्या उजव्या गालाला खळी पडली आणि माझ्या एकदम लक्षात आलं. मी म्हणलं, तू तू सौदामिनी देशपांडेंची सून बरोबर? तुझं नाव शीतल. पण खरं सांगायचं तर आम्ही तुला शीतल म्हणून कधी ओळखतच नव्हतो. सौदामिनी बाईंची सून हीच तुझी खरी ओळख होती. मी हे सांगितलं आणि तिचा चेहरा जरासा पालटला. मग मीच पुन्हा म्हटलं, अगं पटकन तू ओळखूच येत नाही आहेस, खूप बदल झाला आहे तुझ्यात. तुझ्या पूर्वीच्या एक वेणीच्या जागी आता पोनीटेल आलं आहे, कपाळावर मॅचिंग टिकली आणि आता चक्क तू ड्रेस घालतेस. माझ्या या प्रश्नावर तिनं हसून मान डोलवली. तिचं ते मान डोलवणंही विलोभनीयच.

होतं. तिकडे बघत मी अभिप्राय दिला, ड्रेसमध्येही तू छानच दिसतेस हं, पण काय ग सोलापूर सोडून तू इकडे कशी काय आलीस? तू माझ्याकडे ये ना गप्पा मारायला, मग कळेलच तुला सगळं. येईन की, कुठे राहतेस तू? इथून जवळच औदुंबर छाया म्हणून अपार्टमेंट आहे, तिथे सेकंड फ्लोअरवर मी राहते, फ्लॅट नंबर 7. गळ्यातल्या मंगळसूत्राची चाळा करत ती म्हणाली, म्हणजे अजून घटस्फोट झाला नाही आहे तर? हे मनात आलं आणि माझं मन कळत न कळत सुखावलं. मी म्हटलं, येईन मी तुझ्याकडे, ह्या रविवारी येऊ? रविवारी होय, काय बरं आहे त्या दिवशी, असं म्हणून तिनं डोळे मिटून थोडा विचार केला. मग म्हणाली, ये रविवारी, तुझ्यासाठी मी वेळ मोकळा ठेवीन. खूप बिझी दिसतेस तू. हो, तशी बिझीच असते मी. अगं, मी इथल्या अर्बन बँकेत नोकरी करते. अरे वा, छान. पण मग बँकेतून घरी आल्यावर तुला मोकळीकच असेल. मोकळी कशी, खरं तर नसतेच मला. बँकेतून घरी आल्यावर एक तास मी विश्रांती घेते, नंतर ट्युशन्स. ट्युशन्स? 7वी 8वीची मुलं माझ्याकडे इंग्लिश शिकायला येतात. सुचित्रा, अगं स्वतःला मी असं कशात ना कशात गुंतवून ठेवले. पण तू रविवारी येणार आहेस त्यामुळे काही प्रश्न नाही. माझी काही किरकोळ कामं आहेत, ती मी बाजूला ठेवीन. ये तू रविवारी. ती बोलत होती, तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचं तेज दिसत होतं. ही इतकी कशी बदलली? पूर्वी अशी नव्हती. थोडीशी बावळट वाटणारी, कायम सासूच्या नजरेच्या धाकात असणारी, खाली मान घालून काम करणारी शीतल मला आठवली. कुठे ती शीतल आणि कुठे ही शीतल, दोघींमध्ये किती फरक. माझ्या असं मनात येत असतानाच मला बाय करून ती निघूनही गेली. मीही मग घरी आले. सासूबाई वाटच बघत होत्या, त्या जेवायच्या थांबल्या होत्या. मी मग घाईघाईनं पानं घेतली आणि आम्ही जेवायला बसलो. उशीर झाला ग तुला, कोणी भेटलं होतं का मंडईत? सासूबाईंनी विचारलं आणि मी शीतल देशपांडे भेटल्याचं सांगून टाकलं. तिच्या घरी जाणार असल्याचंही सांगितलं. जेवण झाल्यावर पलंगावर जरा आडवी झाले वामकुक्षीसाठी, पण झोप कुठली यायला. उगीचच पूर्वीचे प्रसंग आठवायला लागले. देशपांड्यांचा वाडा डोळ्यासमोर नाचायला लागला. आमच्या घराच्या कोपऱ्यावर देशपांडे वकिलांचा वाडा होता. हो, वाडाच म्हटलं पाहिजे त्याला, कारण बंगल्याचा आटोपशीरपणा त्यात मुळीच नव्हता. 5-6 भिराडांना सामावून घेतलेला तो वाडा जरा पसरलेलाच वाटायचा. वाडा जरी अस्ताव्यस्त असला तरी देशपांडे मंडळी मात्र त्याच्या अगदी विरुद्ध होती. जेवढ्यास तेवढं बोलणारी आणि एका कोशात राहणारी. सौदामिनीबाई देशपांडे म्हणजे त्या कुटुंबाचा केंद्रबिंदू. त्यांच्या नजरेच्या इशाऱ्यावरच सगळी माणसं नाचायची. आपण तेवढ्या शहाण्या आहोत आणि बाकीची माणसं मूर्ख आहेत असा भाव सौदामिनीबाईंच्या डोळ्यात कायम दिसायचा. आमचं त्यांच्याकडे जाणं येणं लग्नाकार्याच्या निमित्तानंच व्हायचं. त्यांच्याशी आमची मैत्री अशी नव्हतीच. माझी आत्या मात्र त्यांच्याकडे खूपदा जायची. त्यांचं काहीतरी नातं होतं म्हणे. आणि आत्यानंच आम्हाला एकदा सांगितलं की देशपांड्यांचा अजय लग्न करतोय म्हणून. ते ऐकून आई म्हणाली होती, हे स्थळ चांगलंच आहे पण कुणाला सुचवण्यात काही अर्थ नाही. काही दिवसांनी आम्हाला कळलं अजयचं लग्न ठरलं, म्हणजे त्यानं स्वतःचं स्वतःच ठरवलं. मुलगी कोकणातली, रेवदंड्याची, जोशी मास्तरांची पुष्पा. अजयच्या घराशेजारी तिचे मामा राहायचे. मामांकडे ती बऱ्याच वेळा यायची काही ना काही कारणानं. अजयनं तेव्हा तिला बघितलं होतं आणि एके दिवशी कोणाचाही विचार न घेता तिच्याशी लग्न ठरवून तो मोकळा झाला. लग्न ठरल्यावर तिचे मामा एकदा आमच्याकडे आले होते. जरा काळजीतच ते होते तेव्हा. ते देशपांड्यांच्या घरात आमच्या पुष्पाचा कसा निभाव लागणार? ती आहे बिचारी साधी भोळी, 10 माणसात वावरायची तिला सवय नाही. छक्के पंजे तिला माहीत नाहीत हो. आणि ही माणसं, तुम्हाला तर सगळं माहीतच आहे. आम्ही पुष्पाला खूप समजावून सांगितलं, पण अजयशी लग्न करण्याचा तिचा निश्चय कायम आहे. काय करणार सांगा? मामा हताशपणे म्हणाले, नका काळजी करू तुम्ही, होईल सगळं चांगलं. तुमची भाची बदलेल हळूहळू, तिला कळायला लागेल कोण माणूस कसं आहे ते. या शब्दात माझ्या आईनं त्यांना धीर दिला.
तरी पण त्यांच्या चेहऱ्यावरची काळजी पुसली.

गेली नाहीच. मी तिला पहिल्यांदा बघितलं ते मंगळागौरीच्या हळदी कुंकवाच्या वेळी, तेव्हा ती आवडली मला. तिच्या चेहऱ्यावर अजून बाल्यच रेंगाळत होतो. माझ्यापेक्षा ती फार तर 2-3 वर्षांनीच मोठी असेल. लग्नात तिचं नाव बदललं होतं, पुष्पा बदलून शीतल ठेवलं होतं. सगळेजण तिला शीतल म्हणत होते, पण शीतलपेक्षा खरं तर हिला पुष्पा नावच जास्त शोभलं असतं. एखाद्या फुलासारखी आहे ही, असंच तेव्हा वाटलं होतं मला. शीतल, आता नाव घे छानसं. उखाण्यात सगळ्यांचा उल्लेख आला पाहिजे बरं का. सासू सासरे धीर नणंद या सगळ्यांची हौस शब्दात दिसू दे. तेवढ्यात कोणीतरी म्हटलं, ती नाव घ्यायला उभी राहिली, पण ते घेताना काहीतरी चुकली. उखाण्यातले शब्द उलटे सुलटे म्हटले गेले, त्यामुळे जमलेल्या बायका जराशा हसल्या. तेवढ्या सौदामिनीबाई तिथे येऊन म्हणाल्या, किती हा वेंधळेपणा, एवढा छोटासा उखाणा, पण तो घेताना सुद्धा चुकली ही, कमाल आहे. गांगरून गेल्यामुळे चुकली असेल, त्या गोष्टीला इतकं कशाला महत्त्व द्यायचं, माझ्या मनात आलं. नंतर एकदा आम्ही तिला जेवायला बोलावलं होतं, श्रावणातल्या शुक्रवारी. खरं तर आई तयारच नव्हती. ही बडी मंडळी, आपण बोलवायला जायचं आणि त्याने नाही म्हणायचं, आपला अपमान होईल. असंही अपमान करण्यास सौदामिनीबाई ताठच आहेत, आज का ओळखतोय आपण त्यांना. आई पुन्हा पुन्हा असंच म्हणत होती, पण मी हट्ट धरल्यामुळे तिला बोलावणं झालं. किती मोकळेपणानं बोलली ती आमच्याकडे, तिच्या गावाबद्दल, माहेरच्या माणसांबद्दल खूप सांगत होती ती. मी विचारलं, इथे करमान लागलं का? त्यावर तिचा चेहरा एकदम उतरला आणि ती म्हणाली, इथलं वातावरण अजून अंगवळणी पडत नाही, इतकी कुठे कामाची सवय होती मला, आणि इथे सारखंच काम करायला लागतं, आणि काम करताना माझ्या तर फार चुका होतात, काय होतं कोण जाणे. अगं, पहिल्या पहिल्यांदा सगळ्यांच्याच चुका होतात अशा. होईल हळूहळू तुला सवय, आई तिला म्हणाली. ते ऐकून ती खिन्नपणे हसली. आता जरा विषयांतर केलं पाहिजे असं मनात येऊन मी तिला विचारलं, तुला वाचनाची आवड आहे का ग? असली तर माझ्या लायब्ररीत नाव घाल, जवळच आहे लायब्ररी. आवड आहे की वाचायची? खूप चांगली चांगली पुस्तकं वाचली आहेत मी, आणि तुला सांगते मला सुद्धा लिहायची आवड आहे. बऱ्याच कविता केल्या आहेत मी. माझ्या एका कवितेला बक्षीससुद्धा मिळालं होतं. अरे वा, मग बक्षीस मिळालेली ती कविता ऐकव की आम्हाला, आवडेल आम्हाला ऐकायला. आम्ही आग्रह केला आणि तिनंही विशेष आढेवेढे न घेता कविता म्हणून दाखवली. माझ्या मनाच्या मातीत बिया दुःखांच्या रुजती, माझ्या मनाच्या मातीत बिया दुःखांच्या रुजती, इथे वेदनांच्या वृक्षांचीच पाळमुळं खोलं जाती. तिनं अशी सुरुवात केली आणि त्या कवितेत आम्ही अगदी गुंतत गेलो. कविता संपल्यावर टाळ्या वाजवून आम्ही तिचं कौतुक केलं, तेव्हा ती म्हणाली, आमच्या घरी माझं असं कौतुक कुणीच करत नाही. तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी तरळत होतं. ती गेल्यावर मी आईला म्हटलं, ही मुलगी काय वेंधळी वाटते का? वेंधळी काही वाटत नाही, पण जरा भाबडी मात्र वाटते. हो ना, तुलाही असंच वाटतं ना आई? हां, आणि मला असं वाटतं की देशपांड्यांच्या घरातल्या वातावरणाचं तिच्यावर दडपण येत असेल, त्यामुळेच तिच्या हातून चुका होत असतील. आईला माझं हे बोलणं पटलं. अर्थात हे फक्त माझं मत होतं, तिचा एवढा विचार बाकी कुणी करतच नसेल. कुणाशी काय बोलावं हे तिला कळतच नाही. बिराड करूंशी इतकं कशाला सलगीनं वागायचं, आणि कुठलं कामही नेटकेपणानं करणं तिला जमत नाही, असंच तिच्याविषयी वारंवार ऐकायला यायला लागलं. माझी आत्या एकदा म्हणाली, देशपांड्यांची सून अगदीच बावळट आहे हो. अहो, एकदा मी जेवायला त्यांच्याकडे गेले होते तर 2 पानं वाढताना गोंधळली, भाजी डाव्या हाताला आणि कोशिंबीर उजवीकडे वाढली. आता हे लक्षात ठेवणं फार काही अवघड आहे का? तिला साधी साडीसुद्धा नीट नेसता येत नाही असं सौदामिनीबाई म्हणत होत्या. आत्यानं इतकं सांगितलं तरी माझं मन तिला बावळट म्हणायला तयार नव्हतं, पण माझ्या मताला फार किंमत नव्हती. देशपांड्यांच्या घरातली बाकी सगळी माणसं एका बाजूला आणि गरीब बिचारी भोळी बाबडीसून दुसऱ्या बाजूला होती. ती किती दिवस टिकाव धरू शकणार होती? प्रथम प्रथम ती अजयबरोबर बाहेर जाताना दिसायची, पण नंतर ते बंदच झालं. अजय दुसऱ्याच एका मुलीबरोबर फिरताना दिसायला लागला. तेव्हा आमची सगळ्यांचीच मनं चरकली, आणि काही दिवसांनी कळलं की अजयच्या बायकोची रवानगी त्यांच्या ओनरशिपच्या फ्लॅटमध्ये झाली. तिथे

ती एकटीच राहते, ह्या घरात राहायची तिची लायकी नाही, असं सगळ्या देशपांड्यांचं मत आहे. बातमी सांगणाऱ्या माणसानं हे शेवटचं वाक्य जास्तच ठासून सांगितलं. देशपांडे बरोबरच वागले असंच त्याच्या बोलण्यातून सूचित होत होतं. ही बातमी ऐकून आम्ही मात्र हळहळलो. मी म्हटलं, देशपांडे मंडळींनी मुद्दाम कट करून तिला हेतुपुरस्सर वाईट ठरवलं. बेताच्या बुद्धीचे असं तिच्यावर शिक्कामोर्तब केलं. मी असे खूप बडबडले, पण तिचा किती वेळ विचार करणार? आम्हाला आमचे नेहमीचे उद्योग होतेच. दोन चार दिवसातच मी मनाच्या सांदी कोपऱ्यात तिला ठेवून दिलं, पण जपून ठेवलं. असेच काही दिवस गेले आणि एके दिवशी देशपांड्यांच्या सुनेनं पुन्हा एकदा माझं मन हेलावून सोडलं. त्या दिवशी मी माझ्या एका मैत्रिणीकडे गेले होते. तेव्हा ती म्हणाली, अगं तुमच्या इथल्या देशपांड्यांची सून आमच्या समोरच्या ब्लॉकमध्ये राहते. काय करणार गं देशपांडे, तरी अशी अर्धवट मुलगी गळ्यात पडली तरी बरं, सोडून दिलं नाही. लागेल ते सगळं सामान सुमान तिला इथे आणून देतात, आपला स्वयंपाक करते आणि बसते. मी म्हटलं, मी तिला भेटायला जाऊ का? मला आवडेल तिच्याशी बोलायला. अगं तू जाणार कशी? त्यांच्या ब्लॉकला नेहमी बाहेरून मोठं कुलूप असतं. मैत्रिणीनं अशी माहिती पुरवली आणि माझ्या मनात खोल खड्डा पडला. ती बिचारी कसा वेळ घालवत असेल कोण जाणे. कुठे बाहेर जाणं नाही, कुणाशी बोलणं नाही, तुरुंगात असल्यासारखीच आहे ती. तिच्याविषयी मी असं बरंच बोलले. घरी गेल्यावर घरातल्या सगळ्यांना तिच्या एकांतवासाविषयी सांगितलं आणि तो विषय मनातून काढून टाकला. त्यानंतर काही दिवसांनी माझ्या वडिलांची बदली नगरला झाली, त्यामुळे सोलापूर सुटलं. तिकडच्या बातम्या कळेनाशा झाल्या. ग्रॅज्युएट झाल्यावर माझं लग्न झालं, संसार सुरू झाला आणि आज अचानक शीतल भेटली, त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. काही गोष्टींबद्दल मला उत्सुकता होती, त्यामुळे कधी एकदा रविवार येईल असं मला झालं होतं. शीतलकडे मी जेव्हा गेले तेव्हा ती माझीच वाट बघत असल्याचं जाणवलं. ती आवरून आटोपून बसली होती. लगेच कसा विषयाला हात घालायचा म्हणून आम्ही जरा इकडचं तिकडचं बोललो. फ्लॅट छान ठेवलायस, हे सिरॅमिक तूच बनवलंस का, असं काहीतरी मी तिला विचारलं आणि तिनंही माझ्या सासरच्या मंडळींची चौकशी केली. नंतर फ्रीजमधला आईस्क्रीम काढून माझ्या पुढे ठेवत ती म्हणाली, उन्हातून आली आहेस, आधी गार हो मग बोलू. आईस्क्रीम खाता खाता मी तिला विचारलं, काय गं शीतल, त्या फ्लॅटमधून तू बाहेर कशी पडलीस? तुला कोणी सांगितलं मी त्या फ्लॅटमध्ये होते ते? माझी मैत्रीण पौर्णिमा अत्रे समोरच राहायची ना. पौर्णिमा तुझी मैत्रीण होय? हो, पौर्णिमा माझी अगदी जवळची मैत्रीण. एके दिवशी तिच्याकडे मी गेले होते तेव्हा तिच्याकडून तुझ्याबद्दल कळलं. शीतल मला सांग, त्या बंद फ्लॅटमध्ये तू वेळ कसा घालवायचीस? वेळ जायचाच नाही ना, आणि कामही काही नसायचं. माझा एकटीच असतं स्वयंपाक. माझ्या अंगावर कल्पनेनंच काटा येतोय. किती वर्ष राहिलीस गं तू तिथे अशी? 3 वर्ष. बापरे, 3 वर्ष राहिलीस तू तिथे? हो ना. तुला सांगते सुचित्रा, तेव्हा मला इतका नर्व्हसनेस आला होता ना, सारखंच रडायला यायचं. असं वाटायचं हा फ्लॅट म्हणजे एक मोठी शिळा आहे आणि त्या शिळेत आपण बंद झालोय, आपली अहिल्या झाली आहे. ह्या विचारांमुळे मन अस्वस्थ व्हायचं. पण नंतर मात्र मी जरा सावरले. मला माझी पूर्वीची मैत्रीण भेटली, तिच्यामुळे वेळ चांगला जायला लागला. तुझी पूर्वीची मैत्रीण? पण फ्लॅटला बाहेरून कुलूप असायचं ना. मैत्रीण म्हणजे कविता गं. एके दिवशी माझ्या मनातून ती उसळी मारून वर आली आणि कागदावर उतरली. मग मला सारख्याच कविता सुचायला लागल्या. लगेच मी त्या लिहून काढायला लागले. कागद पेन होतं म्हणायचं तुझ्याकडे? हो, माझी वही माझ्याबरोबर मला सोबत करायला आली होती. तर काय सांगत होते, त्या 3 वर्षात मी खूप कविता केल्या. एक कविता तर मी मलाच उद्देशून लिहिली, तिचा सारांश तुला सांगते. हे अहिल्ये, किती काळ तू अशी शिळेत पडून राहणार? शिळेतून बाहेर यायचं असलं तर तुलाच प्रयत्न करायला पाहिजेत. तूच तुझा उद्धार करायला हवास. दुसरं कोणीतरी येईल आणि इथून आपल्याला सोडवेल अशी स्वप्न तू पाहू नकोस. तुझ्यातल्या रामाचा म्हणजेच तुझ्यातल्या शक्तीचा तू शोध घे आणि तूच तुझा उद्धार कर. तिनं सांगितलेला हा कवितेचा सारांश ऐकून मी तर भारावून गेले. ही कविता मी लिहिली आणि माझ्यात एकदम शक्ती आली. आपण का म्हणून इथे असं खितपत पडायचं?

0: आपलं आयुष्य वाया घालवायचं, अजयला राहायचं नसेल आपल्याबरोबर तर नको राहू दे, आपण स्वतंत्रपणे आपलं आयुष्य जगू शकतो, इथून बाहेर पडायचा मार्ग आपणच शोधला पाहिजे. असंच माझ्यासारखं मनात यायला लागलं, काय करावं कसं करावं, विचार करून करून माझं डोकं बधीर झालं. मग तुला मार्ग कसा सापडला? इच्छा असली की मार्ग सापडतो असं म्हणतात ना, मला त्याचंच प्रत्यंतर आलं. एके दिवशी मी अशीच खिडकीपाशी उभी राहून विचार करत होते, तेवढ्यात मला एक मुलगी दिसली. मी टाळ्या वाजवून तिला जवळ बोलावलं आणि विचारलं, तुझं नाव काय? ती म्हणाली, पौर्णिमा आत्रे. ती मुलगी म्हणजे, पौर्णिमा आत्रे अगो बाई, हो ना, पुढे ऐक. नंतर मी तिला विचारलं, तू कुठे चालली आहेस? कॉम्प्युटरच्या क्लासला. रोज ह्याच वेळी जातेस का? हो. उद्या तुला मी एक चिठ्ठी देईन, ती माझ्या मामांना नेऊन देशील का? त्यांचा पत्ता मी तुला सांगते. मी तिला असं म्हटल्यावर ती काहीच बोलली नाही, नुसतंच माझ्याकडे बघत बसली. मग मीच तिला पुन्हा म्हटलं, आत्ता तुला क्लासला जायचं आहे, पण उद्या जरा लवकर तू इथे खिडकीजवळ ये, मी तुला खरी हकीकत सांगीन, मग तूच ठरव मला मदत करायची का नाही ते. मग दुसऱ्या दिवशी आली का ग ती खिडकीजवळ? नाही. पुढे 4-5 दिवस ती मला दिसलीच नाही, पण नंतर मात्र एके दिवशी आली, पण खूप घाबरलेली वाटत होती ती. ती म्हणाली, काय सांगायचं ते लवकर सांग, तुझ्याशी मी जास्त वेळ बोलत थांबले तर माझी आई मला रागावेल. मग तुला प्रश्नच पडला असेल ना आता काय करावं असा? नाही, प्रश्न नाही पडला, कारण मी सगळी तयारी ठेवलीच होती. मी तिला म्हटलं, आपण जास्त काही बोलायलाच नको, माझी सगळी हकीकत लिहिलेला हा कागद मी तुला देते, सावकाशीनं तो तू वाच आणि मामांना नेऊन दे. आणि असं सगळं होऊन तुझ्या मामांना तू कुठे आहेस हे समजलं तर. पण काय ग, त्याआधी मामांनी तुझी चौकशी केली नव्हती का? नाही ना, आमचं लग्न झाल्यापासून मामांचे आणि देशपांड्यांचे संबंधच तुटले होते. मामा कधी आमच्याकडे यायचे नाहीत आणि मीही मामांकडे कधी जायची नाही, म्हणजे मला तशी परवानगीच नव्हती. बरं ते जाऊ दे, पण तुझी चिठ्ठी मिळाल्यावर मामांनी काय केलं? चिठ्ठी मिळाल्यानंतर मामा लगेच पोलीस स्टेशनवर गेले आणि पोलिसांना घेऊनच फ्लॅटवर आले. पोलिसांनी मग ते कुलूप काढलं आणि मी बाहेर आले. मला असं डांबून ठेवल्याबद्दल पोलिसांनी अजयची आणि देशपांडे मंडळींची चांगलीच कान उघडणी केली. खरं तर त्यांची रवानगी तुरुंगातच व्हायची, पण आम्हीच नको म्हटलं. पुढे काय झालं? मी मग माहेरी रेवदंड्याला आले. माझं अशा तऱ्हेचं वागणं माझ्या आई वडिलांना आवडलंच नव्हतं, ते मलाच रागवायला लागले. पण मी त्यांच्या नाराजीकडे लक्ष दिलं नाही. मी त्यांना म्हटलं, मी माझा भार तुमच्यावर पडू देणार नाही, मी B.Com पूर्ण करीन, मग मला कुठेतरी नोकरी लागेल. मग तुला ही जी नोकरी मिळाली आहे ती माझ्या काकांच्या ओळखीनं. अगं हा फ्लॅटसुद्धा काकांचाच आहे. काही दिवसांनी बँकेकडून लोन काढून मी स्वतःचा फ्लॅट घेईन. तिकडचं कोणी भेटलं होतं का? अजयच भेटला होता 2 महिन्यापूर्वी. ते कसं काय? काही कामानिमित्त पुण्याला तो आला होता तेव्हा अचानक समोर आला. माझी चक्क माफी मागितली त्यानं. पुन्हा सोलापूरला चल, आपण वेगळं राहू असं म्हणाला तो. त्याची ती मैत्रिणही त्याला सोडून गेल्याचं त्यानं सांगितलं, म्हणूनही त्याला उपरती झाली असेल. मग तू काय म्हणालीस? मी सोलापूरला जायला सरळच नकार दिला. त्याला म्हटलं, तूच इकडे ये, तुला काय इथेही सर्व्हिस मिळेल. पण सोलापूर सोडायला तो तयार नसेल ना. तसं काही नाही, बघतो म्हणाला. शीतल, तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अगं तेव्हा तू धाडस दाखवलंस म्हणूनच पुढचं सगळं जमलं, नाहीतर किती दिवस त्या फ्लॅटमध्ये खितपत पडली असतीस कोण जाणे. माझ्या ह्या बोलण्यावर तिनं काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मग मीच पुन्हा म्हटलं, निघते आता. ती फाटकापर्यंत मला पोचवायला आली. थोडं पुढे गेल्यावर मी मागे वळून बघितलं, ती अजून तिथेच उभी होती. तिच्यात मला अहिल्याही दिसत होती आणि रामही दिसत होता.
1: तिच्यातला राम, शुभदा साने यांची कथा आपण ऐकली.

मैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पिनकोड 416 416, किंवा akashvani@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर मेल पाठवून तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आणि याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य वरदा हसबनीस. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया झपाटलेला दोन या चित्रपटातील अवधूत गुप्ते आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या स्वरातील हे गीत आहे गुरु ठाकूर यांचं. संगीतबद्ध केलंय अवधूत गुप्ते यांनी.

त्यानंतर ऐकूया वाजवा रे वाजवा या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील हे गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं. संगीतबद्ध केलंय अशोक पत्की यांनी.

श्रोतेहो आपण ऐकता आहात कार्यक्रम गीत बहार आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उत्तरायण या चित्रपटासाठी रवींद्र बिजूर यांच्या स्वरातील हे गीत आहे कौस्तुभ सावरकर यांचं.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता. दुपारचा 1:30 ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र नागपूर केंद्रावरून. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई, मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या 2 निश्चित मात्रेच्या मिश्रणांवर केंद्र सरकारची बंदी. काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करणार. बिहारमध्ये चंपारण जिल्ह्यात गर्दीत बस घुसल्यानं 5 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार. 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या क्लोरफे निरामाइन मॅलेट आणि फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड असलेल्या सर्व निश्चित मात्रेच्या मिश्रणांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. आरोग्य मंत्रालयानं आज यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. 4 वर्षाखालील मुलांना ही औषधे देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांवर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. लहान मुलांचं आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या औषधांच्या लेबल, माहितीपत्रके आणि जाहिरातींच्या साहित्यावर स्पष्टपणे इशारे दर्शवण्याचे निर्देश सरकारने उत्पादकांना दिले आहेत. ग्रामविकास मंत्रालयाच्या अधिकारप्राप्त समितीनं आज नवी दिल्लीत दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाच्या कृषी बाह्य उपजीविका घटकांतर्गत असलेल्या प्रस्तावांचा आढावा घेतला. महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण उपक्रमांना बळकट आणि विस्तारित करणं तसंच स्वयंसहायता गटांद्वारे चालवल्या जाणाऱ्या लघु उद्योगांचं विकासाभिमुख व्यवसायांमध्ये रुपांतर करण्याचा मार्ग मोकळा करणं हा या बैठकीचा उद्देश होता. ग्रामविकास मंत्रालयाचे सचिव रोहित कंसल या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. ग्रामीण महिलांसाठी उद्योजकतेवर आधारित उपजीविकेच्या संधींना गती देणं आणि 6 कोटी लखपती दीदी घडवण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टात योगदान देणं यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या पश्चिम बंगाल भेटीत दार्जिलिंगच्या सुकना इथं बंगालच्या उत्तर भागातील स्थानिक मुद्द्यांवर बैठक घेतली. दार्जिलिंग पर्वतीय क्षेत्रात

शी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर घटनात्मक चौकटीत राहून कायमस्वरूपी राजकीय तोडगा काढण्याबद्दल या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी, गोरखा जनमुक्ती मोर्चाचे प्रमुख बिमल गुरुंग, गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंटचे प्रमुख मान घिसिंग, स्थानिक लोकप्रतिनिधी, सरकारमध्ये असलेले या भागातले मंत्री आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर उद्यापासून 2 दिवसांच्या रशिया दौऱ्यावर जाणार आहेत. द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक यासह इतर मुद्द्यांवर या दौऱ्यादरम्यान चर्चा होण्याची अपेक्षा आहे. रशियाचे पहिले उपप्रधानमंत्री देनिस मांटुरोव यांच्याबरोबर भारत रशिया व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक सहकार्यासंबंधीच्या आंतर सरकारी आयोगाच्या बैठकीचं सहअध्यक्षपद ते सांभाळतील. तसंच रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावारोव यांची भेटही जयशंकर घेतील आणि विविध स्थानिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील. काँग्रेस नेते राहुल गांधी आज संध्याकाळी पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, विशेषत विद्यार्थिनींना संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दरम्यान भारतीय जनता पक्षानं या कार्यक्रमावर टीका केली आहे. या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काँग्रेसनं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा दावा भाजपनं केला. त्यावर जेनझीचा काँग्रेसला मिळणारा वाढता पाठिंबा बघून भाजप घाबरले आहे असं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये चंपारण जिल्ह्यात एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जमलेल्या गर्दीत बस घुसल्यानं 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. लौरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री ही घटना घडली. समोरून वेगानं येणाऱ्या ट्रकची टक्कर टाळण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या गर्दीत ही बस घुसली. या अपघातात 5 पुरुष ठार झाल्याची माहिती पोलीस अधिकारी अजय प्रकाश सिंह यांनी पीटीआयला दिली. कार्यक्रमाच्या ठिकाणी काही काळ चेंगराचेंगरीची परिस्थिती झाली होती. त्या गोंधळाचा फायदा घेऊन दोन्ही वाहनांचे चालक पसार झाले असून त्यांचा तपास सुरू असल्याचं सिंह यांनी सांगितलं. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची जोडी ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या लिऊ शेंग शू आणि टॅन निंग या अव्वल मानांकित जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत ट्रिसा आणि गायत्री यांनी चीनच्या चेन किंगचेन आणि जिया यिफान या जोडीचा पराभव केला. या विजयामुळे ट्रिसा आणि गायत्री यांनी या स्पर्धेत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. महिला दुहेरी प्रकारात पदक जिंकणारी त्रिशा आणि गायत्री ही दुसरी भारतीय जोडी ठरली आहे. यापूर्वी 15 वर्षांपूर्वी लंडन इथं ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांनी कांस्य पदक जिंकलं होतं. स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या लुझान डायमंड लीग स्पर्धेत भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रानं दुसरं स्थान पटकावलं आहे. 28 वर्षीय नीरजनं दुसऱ्या फेरीत 88.5 मीटर अंतरापर्यंत भाला फेकला. June 2025 पॅरिस डायमंड लीग नंतरची लुझान इथली चोप्राची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. श्रीलंकेच्या रमेश पातिराज यानं अवघ्या 9 सेंटीमीटर फरकानं चोप्राला मागे टाकत ही स्पर्धा जिंकली. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटरसननं तिसरं स्थान मिळवलं तर त्रिनिदाद आणि टोबॅगोचा विश्वविजेता केशोरन वॉलकॉट चौथ्या स्थानावर राहिला. भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज मध्य प्रदेशाच्या पूर्व भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. यासोबतच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेशाचा पूर्व भाग, हिमाचल प्रदेश तसंच जम्मू काश्मीर आणि लडाखमध्येही आज मुसळधार पावसाची शक्यता विभागानं वर्तवली आहे. पुढचे 2 दिवस बिहार, छत्तीसगड, ओदिशा, पश्चिम बंगालचा हिमालयाशी संलग्न भाग, उत्तराखंड आणि ईशान्य भारतातही हवामानाची अशी स्थिती असेल असंही हवामान विभागानं कळवलं आहे. दरम्यान आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पुद्दुचेरी, काराईकल आणि राजस्थानच्या पूर्व भागात विजांचा कडकडाट

सोसाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मच्छीमारांनी या महिन्याच्या 24 तारखेपर्यंत अरबी समुद्राच्या पूर्व मध्यभागात तर 26 तारखेपर्यंत बंगालच्या उपसागराच्या मध्य पश्चिम भागात जाऊ नये असा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. रशियानं युक्रेनच्या क्रिव्ही रिह शहरात केलेल्या ड्रोन हल्ल्यात 16 जणांचे मृत्यू झाले असून 130 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. रशियानं एका मॉलवर हा हल्ला केल्याची माहिती तिथल्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यातल्या जखमींमध्ये 22 मुलांचा समावेश आहे. यातल्या 5 मुलांसह 29 जणांची प्रकृती चिंताजनक आहे असंही युक्रेनच्या लष्करी प्रशासनानं कळवलं आहे. क्रिव्ही रिह हे युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांचं मूळ गाव आहे. युरोपीय संघानं या हल्ल्याचा निषेध केला असून रशियावर आणखी कठोर निर्बंध लादण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान युक्रेननंही रशियाच्या हद्दीत प्रतिहल्ले करत पर्म इथली तेल शुद्धीकरण विहीर आणि एका लष्करी विमानतळावर ड्रोन हल्ले केले. कॅनडाच्या अल्बर्टा प्रांतात एका गुरुद्वारात 2 जणांवर हल्ला झाल्याचं वृत्त आहे. कॅनडात एडमॉन्टन प्रांतात हा गुरुद्वारा असून काल इथं एका विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. सोहळ्यापूर्वी झालेल्या सकाळच्या प्रार्थनेत व्यत्यय आणल्यामुळे हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अमेरिकेतल्या ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करून कोट्यवधी रुपयांची फसवणुकीच्या प्रकरणात एका भारतीय नागरिकाला अटक केली गेली आहे. ही व्यक्ती मूळची गुजरातची रहिवासी आहे. या घोटाळ्यात पैशांची बेकायदेशीर देवाणघेवाण करणारा मध्यस्थ म्हणून काम केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. कॅनडातून कतारला पळून जाण्याच्या तयारीत असताना कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी टोरंटो विमानतळावर त्याला ताब्यात घेतलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या 2 निश्चित मात्रेच्या मिश्रणांवर केंद्र सरकारची बंदी. काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करणार. बिहारमध्ये चंपारण जिल्ह्यात गर्दीत बस घुसल्यानं 5 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मृदा आणि जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक उभारी देण्याचं काम सुरू असून 82,000 अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यात आली आहे. पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते रानभाजी महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. रानभाज्या विक्री करणारे शेतकरी, महिला शेतकरी आणि महिला गट यांच्यासाठी थेट विक्रीची व्यवस्था निर्माण करणे तसंच उत्पादक ते ग्राहक ही संकल्पना प्रभावीपणे राबवणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. महोत्सवाला नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मानही करण्यात आला. 21 ऑगस्ट रोजी यवतमाळमध्ये आयोजित वॉकेथॉनमध्ये माती वाचवा, पाणी जपा, भविष्य सुरक्षित करा हा संदेश देत मृदा आणि जलसंधारणाविषयी जनजागृती करण्यात आली. यात 23,800 स्पर्धकांनी सहभाग घेतला. गडचिरोलीच्या जपतलाई येथील विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याच्या घटनेनंतर राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी यवतमाळच्या कापरा आणि हिवरी येथील शासकीय आश्रमशाळांना अचानक भेट देऊन पाहणी केली. शिक्षकांच्या संख्येच्या तुलनेत विद्यार्थी संख्या कमी असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. इयत्ता 10वी ते 12वीतील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न न केल्याबद्दल मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या बदल्यांचे निर्देशही त्यांनी दिले. शाळा परिसर, मुलींचे वसतिगृह, भोजनालय, स्वयंपाकगृह आणि वैद्यकीय कक्षाची त्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शेतीचा पाया भक्कम करावा आणि विकसित महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान द्यावं असं प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पुसद इथं आयोजित वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार सोहळ्यात केलं. यावेळी राज्यातील 10 प्रगतीशील शेतकरी आणि एका संस्थेला पुरस्कार देण्यात आले. हर घर तिरंगा यात्रा अभियानाअंतर्गत यवतमाळ शहरात उत्साहात तिरंगा यात्रा काढण्यात आली. विद्यार्थी, नागरिक, स्वयंसेवी संस्था

0: लोकांचे प्रतिनिधी, नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके, नगरसेवक तसंच विविध विभागांचे अधिकारी या पदयात्रेत सहभागी झाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 संदर्भात जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आपलं कर्ज माफ झालं या जनजागृती गीताचं लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आलं. शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमुक्ती योजनेची माहिती सहज मिळावी, योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबी समजाव्यात आणि पात्र लाभार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृती व्हावी हा या गीताचा उद्देश आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आत्मनिर्भर शेतकरी अभियानांतर्गत यवतमाळच्या मोहदा इथं शेतकरी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात महागडी रासायनिक खतं, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि टॉनिक्स कमी खर्चात शेताच्या बांधावरच कसे तयार करायचे याचं प्रात्यक्षिक आणि शास्त्रीय मार्गदर्शन करण्यात आलं. महाराष्ट्र शासनानं राज्यातील संतुलित आणि सर्वांगीण विकासासाठी आकांक्षित तालुका कार्यक्रमाचा विस्तार केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर, मारेगाव, महागाव, घाटंजी, उमरखेड आणि दिग्रस या 6 तालुक्यांचा प्रायोगिक तत्वावर 1 वर्षासाठी या कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. पुसद आणि झरी जामणी या 2 तालुक्यांचा केंद्र शासनाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमात यापूर्वी समावेश आहे. प्रत्येक तालुक्याला 5 कोटी रुपये अनुदान स्वरूपात देण्यात येणार आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांना अतिरिक्त प्रोत्साहन निधीही देण्यात येणार आहे. विदर्भातील कोळसा खाणींमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराची क्षमता असूनही स्थानिकांना पुरेसा रोजगार मिळत नसल्याचा आरोप शिवसेना नेते बच्चू कडू यांनी केला. यवतमाळच्या वणी इथं प्रहार संघटनेतर्फे आयोजित प्रकल्प बाधित आणि रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. स्थानिकांच्या जमिनी घेतल्यानंतर त्यांना रोजगार मिळाला पाहिजे अशी मागणी करत त्यांनी यापुढे स्थानिक रोजगाराच्या प्रश्नावर लढा तीव्र करण्याचा इशारा दिला. महिला आणि बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दत्तक विधान नियमावली 2022 अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील पहिले 2 दत्तक विधान आदेश यशस्वीरित्या पारित झाले. या प्रक्रियेमुळे 2 बालकांना सुरक्षित आणि हक्काचं कुटुंब मिळालं. संपूर्ण प्रक्रिया आवश्यक कायदेशीर तरतुदी आणि पडताळणी पूर्ण करून पारदर्शकपणे राबविण्यात आली. जागतिक आदिवासी दिनानिमित्त यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी पिंपरी इजारा इथल्या कोलामपोडावर दिवस घालवला. त्यांनी पारंपरिक आदिवासी नृत्यात सहभागी होत आदिवासी बांधवांसोबत आनंद साजरा केला. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेऊन तातडीनं निराकरण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील बेंबळा धरणाचे 20 दरवाजे एकाच वेळी उघडल्याने परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. हजारो हेक्टर शेती खरडून गेल्यानं संतप्त ग्रामस्थांनी पाहणीसाठी आलेले आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्यासमोर रोष व्यक्त केला. पूर्वसूचना न देता धरणाचे दरवाजे उघडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत.
1: 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता. दुपारचे 1:45 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरातील हे देशभक्तीपर गीत वसंत निनावे यांचं.

0: भैरवी काळे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरी रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरी रसिके या कार्यक्रमात आला श्रावण या मालेत ऐकूया मराठी कवितेतून बहरलेल्या श्रावण महिन्याची ओळख करून देणारा राणी दुर्वे यांचा ललितबंध.
2: आला श्रावण, समुद्र बिलोरी आहे ना सृष्टीला पाचवा महिना. समुद्र बिलोरी आहे ना सृष्टीला पाचवा महिना. वाकले माडांचे माथे, चांदणे पाण्यात नाते. कवी अर्थातच बोरकर, बाभ बोरकर. श्रावणाचा महिना हा सृष्टीला पाचवा महिना लागला अशी सुंदर कल्पना. आता या गर्भारशी पृथ्वीला डोहाळे नाही लागतील तर काय. आजचा भाग श्रावणातल्या खाद्यपदार्थांचा. श्रावणातल्या पदार्थांच्या नुसत्या आठवणीनेही तोंडाला पाणी सुटतं. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी नैवेद्यासाठी वेगवेगळे गोड पदार्थ बनवले जात. शुक्रवारचं हळदीकुंकू असायचं. भिजवलेल्या हरभऱ्यांवर मीठ, मिरची, कोथिंबीर, लिंबू पिळलेलं, चणे आणि गुळ, लहानशा चांदीच्या वाटीतले गोड दूध. जीवतीच्या पूजेसाठी दर शुक्रवारी पुरणही ठरलेलं असे. जीवतीच्या कहाणीसोबत पुरणाचे दिवे असायचे, म्हणजे पुरणाचे दिवे करून त्यात तूप घालून वात लावायची. कहाणी आणि आरती होईपर्यंत ते पुरण खरपूस भाजलं जात असे. तो खमंग वास अजून आठवतो. मंगळागौरीच्या जागरणाला येणाऱ्या बायकांसाठी खास बेत असे. भाजणीचे वडे, मटकीची उसळ आणि भरपूर तूप घातलेली मुगाची खिचडी. बैलपोळ्याच्या दिवशी पुरणाची पोळी ही खास बैलांना भरवण्यासाठी. नागपंचमीच्या दिवशी सर्वसाधारणपणे उकडलेले पदार्थच करण्याची प्रथा आहे. त्यामुळे नागपंचमीला काही ठिकाणी दिंड, पात्या, धोंडस केले जात. हे तीनही पदार्थ एकच, त्यातील मूळ पदार्थही एक, परंतु प्रांत बदलले की पदार्थांची नावं बदलतात. काही ठिकाणी शेंगा म्हणजे उकडीच्या करंज्या केल्या जातात. नैवेद्याला शेंगा असतील, त्यासोबत बिरडं घातलेली, अळूची भाजी.

0: ही आवर्जून केली जाते. नागपंचमीनंतर येणाऱ्या श्रावण षष्ठीला कोकणात पातोळे किंवा पानगी करण्याची पद्धत आहे. तांदळापासून केली जाणारी ही पानगी हळदीच्या पानात उकडली जात असल्यामुळे त्याला वेगळा स्वाद येतो. त्यानंतर येते ती शिळा सप्तमी. त्या दिवशी सांदणी हा विशेष पदार्थ केला जातो. तांदळाचा रवा भाजून त्यात नारळाचं दूध, गुळ, जायफळ, वेलची वगैरे घालून वाफवून सांदणी तयार करतात. त्यासोबत नैवेद्यासाठी आळूवडी आणि वालाचं ब्रेडही असतं. गोकुळाष्टमी किंवा जन्माष्टमी हा श्रावणातला महत्वाचा दिवस येतो. त्या दिवशी अर्थातच दही, पोहे, लाह्या इत्यादी करून केलेला काला नैवेद्यला असतो. त्याशिवाय भरली केळी हा पदार्थही असतो. अत्यंत चवदार असा पदार्थ करण्यासाठी पिकलेल्या राजेळ्या केळ्यांमध्ये मोदकासाठी करतो तसं सारण करून पातेल्या तुपावर ठेवून वरून दूध शिंपडतात. याला वाफ दिली की भरली केळी तयार होतात. भरल्या केळ्याबरोबरच ओल्या वाटाण्याची खिचडी हाही खास नैवेद्य असतो. श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा, त्यामुळे त्या दिवशी नारळी भात किंवा ओल्या नारळाच्या करंजांचा बेत, पिठोरी अमावस्येला खीरपुरी, गोपाळकाला करताना पोहे भिजवून घ्यायचे. पातेल्यात भिजवलेले पोहे घेऊन त्याच्यावर साळीचे घट्ट दही घालायचे. त्याच्यावर ज्वारीच्या लाह्या, साधं दही, मग साळीच्या लाह्या, त्यावर ताक, सगळ्यात वर चुरमुरे आणि या सगळ्या मिश्रणावर लिंबाचं गोड लोणचं, कैरीचं लोणचं, मिरचीचं लोणचं अशी असतील नसतील ती सगळी लोणची चांगली बचकावर घालायची. काकडी चोचवून घालायची आणि ते सगळं कालवायचं. वरून मस्त हिंग जिऱ्याची तुपातली खमंग फोडणी आणि भरपूर कोथिंबीर चिरून घालायची. हा काला इतका अप्रतिम लागायचा की आता आठवणीनेही तोंडाला पाणी सुटलं आहे. वनी खेळती बाळते बल्लवांचे, वनी खेळती बाळते बल्लवांचे, तुरे शोभती मस्तकी पल्लवांचे. वनी खेळती बाळते बल्लवांचे, तुरे शोभती मस्तकी पल्लवांचे, फुलांचे गळा घालिती दिव्यहार, सोनाथा सवेते करीती विहार. लहानपणी बालभारतीच्या पुस्तकात कविता होती, त्यात कृष्ण त्याच्या सवंगड्यांसह दुपारी रानात काल्याची शिदोरी खात असे असा उल्लेख होता. तेव्हा हे सगळे पळसाच्या पानावर हाच गोपाळकाला खात असावेत असे वाटायचे. आला श्रावण, उद्याचा श्रावण याच गोपाळकाल्याचा, गोकुळाष्टमीचा.
1: आला श्रावण या मालेत आत्ताच आपण ऐकला राणी दुर्वे यांचा ललितबंध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2 वाजलेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आज कृषीवाणी अंतर्गत ऐकूया फुलांपासून सुगंधी द्रव्य निर्मिती. वाचक स्वर स्वप्निता शिंदे.
3: श्रोतेहो, अनेक शोभिवंत फुलांचा उपयोग फुलदाणीत ठेवण्यासाठी, धार्मिक विधींसाठी, हार तुरे, लग्न मंडपी डेकोरेशन करण्यासाठी होतो. परंतु या व्यतिरिक्त या फुलांपासून सुगंधी द्रव्याची निर्मिती केली जाते. अशा प्रकारची निर्मिती प्रामुख्याने गुलाब, निशिगंध, जाईवर्गीय फुलं, कमळ इत्यादी फुलांपासून होते. गुलाबाच्या फुलांचा उपयोग हा प्राचीन काळापासून सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी केला जातो. गुलाबाच्या हजारो जाती आहेत, परंतु काही सुवासिक जातींचाच उपयोग सुगंधी द्रव्य निर्मितीसाठी केला जातो. आधुनिक गुलाब पुष्पांमध्ये हायब्रिड टी या प्रकारातील एव्हॉन, ओक्लाहोमा, क्रिसमन, ग्लोरी, अमेरिकन होम, मिलिंकन, क्राइसलर, फॅन्टासिया, रॉयल हायनेस या जातीच्या फुलांपासून गुलाब पाणी तयार करता येतं. गुलाबापासून गुलाब पाणी, तेल आणि अत्तर तयार करण्यासाठी पाण्याचं वजन फुलांच्या वजनाच्या दुप्पट असावं. या भांड्याच्या तोंडाला वाकडी आणि निमुळत्या आकाराची नळी बसवलेली असते. तसेच या नळीभोवती थंड पाणी फिरवून द्रवात रूपांतर करण्याची सोय केलेली असते. भांड्यातील पाण्याचं वाफेत रूपांतर करून ती वाफ पुन्हा थंड करून नळीच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या एका काचेच्या भांड्यामध्ये द्रवरूपात गोळा करतात. याला गुलाब पाणी असं म्हणतात. गुलाब फुलातील सुगंधी द्रव्ययुक्त अशी वाफ चंदनाच्या तेलामध्ये शोषून घेऊन गुलाबाचं अत्तर तयार केलं जातं. 1 किलो गुलाबाचं तेल मिळवण्यासाठी 7,000 ते 8,000 किलो गुलाबाची फुलं लागतात. गुलाब तेलाचा उपयोग पेय, खाद्यपदार्थ, केश तेलांमध्ये तसेच फेस पावडर, अगरबत्ती इत्यादींना सुगंध आणण्यासाठी करतात. चांगल्या प्रतीच्या गुलाब तेलाच्या निर्मितीसाठी गुलाब फुलांची सकाळी भल्या पहाटे सूर्योदयापूर्वी काढणी करावी. गुलाब पाकळ्या आणि

0: सरफेस साखर वजनाने सारख्या प्रमाणात चांगल्या प्रकारे मिसळून गुलकंद तयार करता येतो. गुलकंद चांगला मुरल्यानंतर त्याचा आस्वाद घेता येतो. गुलकंद हा पौष्टिक पदार्थ तर आहेच, शिवाय तो पाचकही आहे. गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्यांचा उपयोग उन्हाळ्यात थंड रुचकर पेय तयार करण्यासाठी केला जातो. पिवळ्या चाफ्याच्या फुलांपासून देखील सुगंधी द्रव्य निर्मिती होते. फुलांमध्ये 0.6 ते 0.7% सुगंधी तेल असतं. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सुरंगीची झाडं आढळतात. सुरंगीच्या फिकट पिवळसर सुवासिक फुलांपासून सुगंधी तेल तयार करतात. निशिगंधापासून सुगंधी तेल काढण्यासाठी सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन या पद्धतीचा वापर करतात. यासाठी प्रामुख्याने निशिगंधाच्या अधिक सुवासिक सिंगल जातीची निवड केली जाते, तर डबल जातीच्या फुलदांड्याचा कट फ्लॉवर म्हणून उपयोग केला जातो. निशिगंधापासून साधारणपणे हेक्टरी 50 ते 65 क्विंटल ताजी फुलं मिळतात आणि त्यापासून सुमारे 5 ते 7 किलो ट्यूबरोज क्रांक्रीट मिळू शकते. कमळ हे शोभिवंत फूल आहे. त्याच्यापासून कमळ पुष्प आणि त्याच्या झाडापासून अनेक खाद्यपदार्थ तयार केले जातात. कमळाची कोवळी पानं, पानांचे देठ आणि फुलं यांच्यापासून भाजी करतात. कमळ फुलांपासून अत्तराची निर्मितीही करण्यात येते. जाई, जुई, मोगरा यांच्या फुलांपासून अत्तर तयार करतात. त्यासाठी जॅस्मिनम ग्रॅडिफ्लोरा या स्पेशीजमध्ये पुष्प पाकळ्यांच्या खालच्या बाजूला तांबूस रेषा असलेल्या जातीची फुलं अत्तर तयार करण्यासाठी वापरतात.
1: फुलांपासून सुगंधी द्रव्य निर्मिती या संदर्भात माहिती श्रोतेहो आपण ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा. कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकता आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:05 आणि 7 सेकंद झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
2: पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. नमस्कार श्रोते हो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि प्रत्येक कुटुंबाच्या दृष्टीने महत्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. मित्र
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोग तज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
2: पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. नमस्कार श्रोते हो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि प्रत्येक कुटुंबाच्या दृष्टीने महत्वाच्या विषयावर गप्पा मारणार आहोत, ते म्हणजे पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य. मित्रांनो, लहान मुलं हे एखाद्या कॅमेऱ्यासारखे असतात. आपण काय सांगतो यापेक्षा आपण कसं वागतो हे सर्वात जास्त टिपत असतात. मुलांवर संस्कार करणे म्हणजे त्यांना फक्त चांगलं बोलण्याचे धडे देणे नव्हे, तर त्यांच्यासमोर स्वतःचं वागणं तसं ठेवणं. घरातील वातावरण आणि पालकांचे परस्पर संबंध या सर्व गोष्टींचा थेट परिणाम मुलांच्या कोवळ्या मनावर होत असतो. आजच्या या घाईगडबडीच्या जगात आपण पालकांनी स्वतःला काही प्रश्न विचारण्याची गरज आहे. जेव्हा आपण दिवसभराच्या ताणतणावानंतर घरी येतो तेव्हा आपला राग किंवा चिडचिड मुलांवर निघते का? आपण त्यांच्याशी मोकळेपणाने बोलतो का? पालकांच्या कोणत्या वर्तनाचा मुलांवर कसा परिणाम होतो हे पाहूया. घरातील वाद आणि तणाव. घरात सतत भांडणं, मोठ्या आवाजात

किंवा नकारात्मक वातावरण असेल तर मुलं आतून घाबरतात. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होते, ज्यामुळे त्यांच्या अभ्यासावर आणि एकाग्रतेवर परिणाम होतो. तुलना करण्याची सवय. बघ, शेजारच्या मुलाला किती गुण मिळाले किंवा तू असाच आळशी आहेस, अशी वाक्य मुलांचा आत्मविश्वास पूर्णपणे मोडून काढतात. प्रत्येक मूल वेगळं असतं ही गोष्ट पालकांनी स्वीकारायला हवी. अतिसंरक्षण किंवा अतिशिस्त काही पालक मुलांवर प्रमाणाबाहेर बंधने घालतात.

0: काढतात. प्रत्येक मूल वेगळं असतं ही गोष्ट पालकांनी स्वीकारायला हवी. अतिसंरक्षण किंवा अतिशिस्त काही पालक मुलांवर प्रमाणाबाहेर बंधने घालतात तर काही प्रत्येक गोष्टीत लुडबुड करतात. या दोन्ही गोष्टींमुळे मुलांमध्ये निर्णय क्षमतेचा अभाव निर्माण होतो. वेळ आणि संवादाची कमतरता. आजकाल मोबाईल आणि टीव्हीमुळे घरातील संवाद कमी होत चालला आहे. मुलांना जेव्हा पालकांकडून पुरेसा वेळ आणि प्रेम मिळत नाही तेव्हा ती मानसिकदृष्ट्या एकटी पडतात. मग पालकांनी आपल्या वर्तनात काय सकारात्मक बदल करण्याची गरज आहे? पहिली गोष्ट म्हणजे शांत आणि संयमी वातावरण. घरात जितकी शांतता आणि आपुलकी असेल तितकी मुलं मानसिकदृष्ट्या सक्षम बनतील. दुसरी गोष्ट मुलांचे ऐकून घेणे. मूल जेव्हा काही सांगायला येतं तेव्हा आपले फोन बाजूला ठेवून त्याच्याशी डोळ्यात डोळे घालून बोला. त्याला वाटलं पाहिजे की माझे विचार आणि माझ्या भावना माझ्या पालकांसाठी महत्त्वाच्या आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे चुका स्वीकारायला शिकवणे. मूल चुकलं तर त्याला ओरडण्याऐवजी काही हरकत नाही यातून आपण काय शिकलो असं विचारा. यामुळे मुलांमध्ये अपयशाला सामोरे जाण्याची ताकद निर्माण होते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पालकांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे. तुम्ही स्वतः तणावमुक्त आणि आनंदी असाल तर तुमची मुलंही आनंदी ठेवू शकाल. श्रोतेहो, मुलंही सुंदर फुलांसारखी असतात. त्यांना फुलवण्यासाठी विश्वाचं, प्रेमाचं आणि चांगल्या वर्तनाचं खतपाणी आवश्यक असतं. आजच एक पाऊल उचलूया, आपल्या घरातील वातावरण अधिक मोकळं, आनंदी आणि सकारात्मक बनवूया. तुम्हाला आजचा हा विशेष भाग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण पालकांचे वर्तन आणि मुलांचे मानसिक आरोग्य याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शिराळा तालुक्यातील जैवविविधता याविषयी पत्रकार अशफाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती.
3: नमस्कार श्रोतेहो, मी पत्रकार अशफाक अत्तार. आज आपण सफर करणार आहोत सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकाला वसलेल्या निसर्ग, इतिहास, अध्यात्म आणि संस्कृतीचा अनोखा संगम असलेल्या शिराळा तालुक्याची. सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला शिराळा तालुका हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचे पर्यटन केंद्र म्हणून ओळखला जातो. वर्षभर आल्हाददायक वातावरण, घनदाट जंगल, धबधबे, नद्या, डोंगरकडे आणि ऐतिहासिक वारसा यामुळे पर्यटकांना हा परिसर नेहमीच आकर्षित करतो. शिराळा तालुक्याची ओळख सांगायची झाली तर सर्वप्रथम नाव घ्यावं लागतं ते चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्याचं. हे अभयारण्य सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा महत्वाचा भाग असून याचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये असलेल्या पश्चिम घाट परिसंस्थेत होतो. येथे वाघ, बिबट्या, गवा, अस्वल, सांबर, भेकर, रानडुकर तसेच विविध प्रकारचे पक्षी, फुलपाखरे आणि वनस्पती आढळतात. वन्यजीव छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्गच मानले जाते. चांदोली परिसरातील सकाळचे धुक्याने आच्छादलेले जंगल, पक्ष्यांचा किलबिलाट आणि शांत वातावरण पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देतात. जंगल सफारी, निसर्ग भ्रमण आणि वन्यजीव निरीक्षणासाठी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. याच परिसरात वारणा नदीवर उभारलेलं चांदोली धरण हे आशिया खंडातील मातीच्या धरणांपैकी एक महत्वाचं धरण मानलं जातं. विशाल जलाशय, सभोवतालचा हिरवागार परिसर आणि सूर्यास्तावेळी दिसणारं मनोहारी दृश्य पाहण्यासाठी वर्षभर पर्यटक येथे गर्दी करतात. इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी प्रचितगड हे विशेष आकर्षण आहे. दाट जंगल आणि उंच डोंगर रांगांमध्ये वसलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील महत्वाचा दुर्ग मानला जातो. गडावर जाण्याचा ट्रेक साहसी पर्यटकांसाठी रोमांचक अनुभव असतो. शिराळा तालुका धार्मिक पर्यटनासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. शिराळा येथील गोरक्षनाथ मंदिर, अंतरीखुर्द

0: विद्या हरिकृष्णन यांनी गायलेला सुरुवातीला राग रीती गवळा आणि त्यानंतर राग लतांगी आपण ऐकलात. यांना मृदुंगम साथ केली होती रोहित प्रसाद यांनी तर व्हायोलिनची साथ होती विश्वनाथ रामेश्वरम यांची. श्रोतो याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
2: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ज्ञांकडून थेट.
1: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा.

0: हॅलो फार्मर्स मध्ये
1: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245 41 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकावर फोन करा.
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM Gold वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.
2: श्रोते हो, एक निवेदन ऐका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथमित्र पुरस्कार 2025-26 प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. यावर्षीच्या पुरस्कारांसाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतींमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत, असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने करण्यात आलं आहे. निवेदन संपलं.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजतायत श्रोते, ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या. ठीक 3 वाजता

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या 2 निश्चित मात्रेच्या औषध मिश्रणांवर केंद्र सरकारची बंदी। काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात छात्रों के गुंज कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करणार। अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। व्यवहारी मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या 2767 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कारणे दाखवा नोटिसा जारी। आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार। 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या क्लोरोफे निरामाइन मॅलेट आणि फेनिले फ्राईन हायड्रोक्लोराईड असलेल्या सर्व निश्चित मात्रेच्या औषध मिश्रणांच्या उत्पादन विक्री आणि वितरणावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे। आरोग्य मंत्रालयानं आज यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे। 4 वर्षाखालील मुलांना ही औषधं देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांवर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलं आहे। लहान मुलांचं आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आलं आहे। या औषधांच्या लेबल, माहितीपत्रकं आणि जाहिरातींच्या साहित्यावर स्पष्टपणे इशारे दर्शवण्याचे निर्देश सरकारनं उत्पादकांना दिले आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी आज संध्याकाळी पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करणार आहेत। या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। दरम्यान भारतीय जनता पक्षानं या कार्यक्रमावर टीका केली आहे। या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काँग्रेसनं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिल्याचा दावा भाजपनं केला आहे। त्यावर झेंझीचा काँग्रेसला मिळणारा वाढता पाठिंबा बघून भाजप घाबरली आहे असं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलं आहे। अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज नशामुक्त नवी मुंबई अभियान अंतर्गत कॅम्पस कनेक्ट या मोहिमेचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते। समाजाच्या सोबतीनं सरकार व्यसनाधीनतेला पराभूत करून

0: दाखवेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
1: पोलीस विभाग असेल, शासन असेल, आपल्या सगळ्या महानगरपालिका असतील, आपली व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था मैदानामध्ये उतरून तुमच्या माध्यमातून आपण या व्यसनांना पराभूत करून दाखवू आणि तुमच्या आणि माझ्या मनामधला सुजलाम सुफलाम भारत हा आपण तयार केल्याशिवाय थांबणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नशामुक्त भारत अभियानांतर्गत सर्वत्र नशा तसंच अंमली पदार्थांविरोधातलं युद्ध पुकारलं गेलं आहे. हे युवा शक्तीचं विद्यार्थ्यांचं युद्ध असून आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे असं ते म्हणाले. समाजानं व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना मदतीची आवश्यकता असल्याचं समजून घ्यायला हवं असं आवाहनही त्यांनी केलं. नागरिकांनी अंमली पदार्थांविरोधात मिळालेली माहिती पोलिसांना कळवण्यात पुढाकार घ्यायला हवा असंही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथही दिली. या कार्यक्रमात अंमली पदार्थांविरोधातली जनजागृतीपर कलाविष्कारही सादर केले. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले, कोकण आयुक्त रुवल अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. व्यवहारी मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या 2767 रिक्षा टॅक्सी चालकांना गेल्या 2 दिवसात परिवहन विभागानं कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. राज्यभरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कामकाजापुरती मराठी भाषा अवगत असणं अनिवार्य केल्यानंतर गुरुवारपासून परिवहन विभागानं विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. काल मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी राज्यभरात एकूण 1499 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परिवहन विभागीय कार्यालयांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. काल मुंबई महानगर क्षेत्रात 3482 चालकांची भाषेविषयीची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 722 जणांना मराठी बोलता येत नव्हतं, 622 जणांना नोटीस बजावण्यात आली. मुंबई महानगर क्षेत्र वगळता राज्यभरात 5299 रिक्षा टॅक्सी चालकांची भाषा तपासणी करण्यात आली. यापैकी 777 चालकांना व्यवहारी मराठी येत नसल्याचं निष्पन्न झालं. 777 पैकी 666 जणांना नोटीस बजावण्यात आली. या तपासणी मोहिमेच्या पहिल्या दिवशी 8217 चालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1268 चालकांवर कामकाजापुरता मराठीत संवाद साधता येत नसल्यानं कारवाई करण्यात आली. यातले 604 मुंबई महानगर क्षेत्रातले होते. ही तपासणी मोहीम 30 सप्टेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतील महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची जोडी ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या लिऊ शेंग शू आणि टँग निंग या अव्वल मानांकित जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत ट्रिसा आणि गायत्री यांनी चीनच्या चेन किंग चेन आणि जिया ईफान या जोडीचा पराभव केला. या विजयामुळे ट्रिसा आणि गायत्री यांनी या स्पर्धेत भारतासाठी पदक निश्चित केलं आहे. महिला दुहेरी प्रकारात पदक जिंकणारी ट्रिसा आणि गायत्री ही दुसरी भारतीय जोडी ठरली आहे. यापूर्वी 15 वर्षापूर्वी लंडन इथं ज्वाला गुट्टा आणि अश्विनी बोपन्ना यांनी कांस्य पदक जिंकलं होतं. स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या लुझान डायमंड लीग स्पर्धेत भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रानं दुसरं स्थान पटकावलं आहे. 28 वर्षीय नीरजनं दुसऱ्या फेरीत 88.5 मीटर अंतरापर्यंत भालाफेकला. June 2025 पॅरिस डायमंड लीग नंतरची लुझान इथली चोप्राची सर्वोत्तम कामगिरी आहे. अकोल्यातल्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या गहू संशोधन केंद्राला अखिल भारतीय समन्वयीन संशोधक प्रकल्पाअंतर्गत देशपातळीवरचा उत्कृष्ट केंद्राचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. जयपूर इथल्या राजस्थान कृषी संशोधन संस्था इथं आयोजित अखिल भारतीय गहू आणि जव संशोधन शास्त्रज्ञ बैठकीत पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. गहू संशोधन केंद्राचे वरिष्ठ संशोधक शास्त्रज्ञ डॉ स्वाती गोविंदराव भराड यांनी विद्यापीठाच्या वतीनं हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारल्याचं आमच्या बातमीदारानं सांगितलं.

मराठी रंगभूमी समृद्ध करणाऱ्या नव्या नाट्य लेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे नाट्य लेखन प्रोत्साहन योजना सातत्यानं राबवण्यात येत असल्याचं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगितलं. या योजनेच्या माध्यमातून नव्या नाट्य लेखनाला प्रोत्साहन मिळावं, नवीन नाटककारांना संधी मिळावी आणि मराठी रंगभूमीला आशयघन, दर्जेदार आणि काळाशी संवाद साधणारं नवं साहित्य मिळावं हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे असं दामले यांनी सांगितलं. प्रवेश अर्ज नाट्य परिषदेच्या www.natyaparishad.org या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी 859-1706-887 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. नाशिक इथं आजपासून जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाला सुरुवात झाली. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 4 वर्षाखालील मुला

0: 6887 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. नाशिक इथं आजपासून जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाला सुरुवात झाली. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 4 वर्षाखालील मुलांसाठी सर्दी खोकल्यावरच्या 2 निश्चित मात्रेच्या औषध मिश्रणांवर केंद्र सरकारची बंदी. काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुण्यात छात्रों की गुंज कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करणार. अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. व्यवहारी मराठी भाषेचा वापर न करणाऱ्या 2767 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कारणे दाखवा नोटीसा जाहीर. आणि BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचा सामना चीनच्या जोडीशी होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: विविध भारती पर आप मन चाहे गीत कार्यक्रम सुन रहे हैं और जी हाँ बिल्कुल सही झलक सुनाई दी आपको. यही गाना आगे बजने वाला है लेकिन पहले उन श्रोताओं के नाम तो आपको बता दें जिनकी चिट्ठियां हमें मिली हैं. पुणे से पंकज वडोदे, आर्या प्रियंका, वीटी वडोदे और चंद्र प्रभा वडोदे और ये चिट्ठी अलंकार मार्केट देवास से मकबूल हुसैन बोहरा, मुस्तफा हुसैन और नजमुद्दीन की है. बाबू रामानंद, बीना आनंद और खुशी आनंद ने नंदग्राम गाजियाबाद से हमें खत लिखा है. रामगंज खंडवा से विजय महोबिया, कविता महोबिया और प्यारे बाबू, और गोल बाजार बक्सर से श्रद्धानंद आर्य, अभयानंद आर्य, परमानंद आर्य, पंकज और प्रमोद, आनंद रत्नानी, अजय रेखा रत्नानी, अभय भाग्या और मीरा रत्नानी ने नर्मदापुरम से इस गाने की फरमाइश भेजी है. सुनते हैं हीरांझा फिल्म का गाना.

मध्यमलहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, याचबरोबर आम्ही आता प्रसारभारतीच्या वेव्ज OTTवरही उपलब्ध आहोत. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमची सायंकालीन प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. प्रसारणात मी आपल्यासोबत समृद्धी कुलकर्णी. सुरुवातीला ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया एस पी बालासुब्रमण्यम आणि चित्रा यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांची रचना. आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे लव या चित्रपटातलं.

आय लव्ह चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अभिजित यांच्या स्वरात मेहबूब यांची रचना. ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे दिल ही दिल में या चित्रपटातलं.

0: प्रभात,
1: प्रसन्न वातावरण,
0: मंदिरातील घंटानाद,
1: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
0: यासोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची.
1: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
0: प्रभात वंदन, दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.81
1: अर्थात 1251 किलोहर्ट्झ या मध्यम लहरी वाहिनीवरती,
0: FM बँडच्या 106.6 MHz वरती
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
0: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
0: वर्तमान आणि भविष्यातही.
1: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
2: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
3: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
2: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली. श्रोतेहो आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि SP बालासुब्रमण्यम यांच्या युगलस्वरात रवींद्र रावळ यांच्या रचना. राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे हम आपके है कौन या चित्रपटातलं.
4: Let's start the fun!

श्रोतेहो उदित नारायण यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची रचना आपण ऐकलीत. राहुल शर्मा यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं मुझसे दोस्ती करोगे या चित्रपटातलं. श्रोतेहो या गीताबरोबरच आजचा आपला हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. यानंतर ठीक 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून श्रोतेहो संध्याकाळचे 5:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत युवकांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: हाय हॅलो नमस्कार, मी मनोज्ञा आणि तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं युववाणी. आजच्या आपल्या भागात एक अशी व्यक्ती आली आहे जिची पर्सनॅलिटी एकदम धडाडीची आहे, एकदम निर्भीड आहे आणि जिचं देशावर जीवापाड प्रेमही आहे. अशी सब लेफ्टनंट रिद्धिका सुतार, म्हणजेच अतिशय मनमोकळेपणाने बोलणारी आपली रिद्धिका ताई. आणि आज आपण तिच्या जिद्दीबद्दल, आयुष्याबद्दल, तिच्या सब लेफ्टनंट होण्याच्या विल पॉवरबद्दल खूप गप्पा मारायच्यात आणि या करिअर पाथ विषयी सविस्तर डिस्कशन पण करायचं. सो ताई, वेलकम टू युववाणी आणि फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण सध्या सु 6 महिन्यांचं नेव्हीचं ट्रेनिंग पूर्ण करून आली आहेस आणि खरंच खूप मोठी अचीवमेंट आहे ती. तू काय सांगशील आम्हाला या सगळ्या जर्नीबद्दल? काय काय गोष्टी फेस केल्यास तू, काय काय गोष्टी एक्सपिरियन्स केल्यास?
1: जी प्रोसिजर असते मला जर इंडियन नेव्हीमध्ये जॉईन करायचं असेल तर बेसिक तुमची रिक्वायरमेंट जी आहे, जर तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर करायचं असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशन तुमचं इंजिनिअरिंग झालेलं असावं. प्लस जर तुम्ही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट नसाल तर तुम्ही MBA, MSc जरी असाल तरी तुम्हाला एंट्रीज मिळू शकतात, पण एक स्पेसिफिक तुमचा वेगळा कोर्स असेल तर मिळेल. आता जसं की इंजिनिअरिंगचं जे कॅडर्स आहेत, कॅडर्स म्हणण्यापेक्षा जे ग्रुप्स असतात, त्या ग्रुप्समध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर स्पेसिफिक त्यांची रिक्वायरमेंट असते की तुम्ही इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेली असाल. मग आता माझं जे केडर आहे ते नेव्हल कन्स्ट्रक्टर केडर आहे. त्या नेव्हल कन्स्ट्रक्टर केडरसाठी तुम्हाला बेसिक रिक्वायरमेंट आहे की तुम्ही इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेली असावी, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मरीन इंजिनिअरिंग, असे बरेचसे इंजिनिअरिंगचे आहेत, त्यातून तुम्ही झालेलं असावं. तसेच बाकीचे जे आहेत पायलट एंट्रीज जे आहे, त्या पायलट एंट्रीसाठी तुम्ही BSc चालता. प्लस त्यांची अदर रिक्वायरमेंट असते की तुम्ही BSc एक स्पेसिफिक सब्जेक्ट घेऊन केलेला असावा, प्लस तुमचा एक वोकेशनल सब्जेक्ट असावा त्यासाठी. ते जर तुम्ही कम्प्लीट केलेलं असेल तर BSc थ्रू पण तुम्ही पायलट एंट्रीसाठी जाऊ शकता असं आहे.
0: मला सांग, तू BTech मेकॅनिकल पण केलंस ना, त्याचा कसा वापर झाला तुला तिकडे? म्हणजे ते सगळं नॉलेज बेनिफिशियल ठरलं का तुला तिकडे?
1: आता BTech मेकॅनिकल माझं झालेलं आहे,

0: मेकॅनिकल ब्रँच ही कोअर ब्रँच आहे. तुम्ही मेकॅनिकल ब्रँच जर असाल तर तुम्ही कुठेही अप्लाय करू शकता. कुठेही अप्लाय करू शकता म्हणण्यापेक्षा त्याचे एक्सपोजर्स खूप आहे. म्हणजे आय टी कंपनीजमध्ये जरी जायचं असेल तरी तुम्ही तिकडे पण जाऊ शकता. तुम्हाला फाउंड्रीमध्ये काम करायचं असेल तर तुम्ही फाउंड्रीमध्ये पण जाऊ शकता. आता डिफेन्सचे जे मोस्टली एक्झाम्स असतात त्यात मोस्टली मेकॅनिकल इंजिनियर्स जास्त, कारण तुमच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज पण असतं. आणि मेकॅनिकलला असं म्हटलं जातं की इफ यू आर एबल टू डू मेकॅनिकल इंजिनिअरिंग देन नो इंजिनिअरिंग इज काही अवघड नाही आहे मेकॅनिकल इंजिनियरसाठी.
1: काही मला सांग, ह्या सगळ्या गोष्टी बोलायला अशा साध्या आणि सरळ वाटतात ग, पण खूप चॅलेंजेस आले असतील ना तुला. आणि मला असं वाटतं की प्रत्येक स्ट्रगलिंग फेजमधल्या व्यक्तीसाठी एकच सोल्युशन असू शकतं कदाचित, की त्यांनी कन्सिस्टंट राहिलं पाहिजे. तर तुझ्या या सगळ्या जर्नीमध्ये अशी कुठली एक गोष्ट होती की ज्यामुळे तू सतत मोटिवेट व्हायचीस की येस आपल्याला सगळ्यामध्ये कन्सिस्टंट राहायचं आहे, प्रत्येक गोष्ट आपल्याला रोज सातत्याने व्यवस्थित करायची आहे?
0: कन्सिस्टन्सी गरजेची आहे, कारण आता जेव्हा माझा SSB इंटरव्ह्यू जो झाला, जे म्हणजे जी प्रोसिजर आहे ज्यातून मी सिलेक्ट झाली आहे, त्या प्रोसिजरमध्ये मेडिकल जेव्हा माझ्या टेस्ट झाल्या त्यात मला सांगितलं गेलेलं की तुझं जे वेट आहे ते ओव्हरवेट आहेस तू इंडियन नेव्ही जॉईन करण्यासाठी. पण मला आधीपासूनच होतं की काहीतरी देशासाठी करायचं आहे, आय वॉन्ट टू कॉन्ट्रीब्युट, मतलब काहीतरी करून मला कॉन्ट्रीब्युट करायचं आहे, छोटं का होईना देशासाठी कॉन्ट्रीब्युट करायचं आहे. त्यासाठी मी आधी जी माझी ऑर्गनायझेशन होती सिमेट, सेंटर फॉर मटेरियल्स फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, तिथं पण मी काम करत होते, पण ते इनडायरेक्टली मी कॉन्ट्रीब्युट करत होते. मग मला डिरेक्ट कॉन्ट्रीब्युशन हवं होतं, म्हणून मी जेव्हा SSB थ्रू इंडियन नेव्हीमध्ये सिलेक्शन झालं त्याच्यानंतर परत मेडिकल्स आले. मेडिकल्समध्ये त्यांनी सांगितलं ओव्हरवेट आहे, मग ते ओव्हरवेट कमी करण्यासाठी जी लागणारी घेतलेलं आहे मी जे काही 86 kg पासून मी 60 पर्यंत आली आहे, मग ते जे माझ्यासमोर मोटिवेशन होतं की नाही आपल्याला इंडियन नेव्ही जॉईन करायचीच आहे, काहीतरी करायचं आहे, दॅट मेड मी कन्सिस्टंट. कॉन्स्टंटली मला ते दिसत होतं की तुला जॉईन करायचंय, तुला जॉईन करायचंय, यू शुड बी कन्सिस्टंट.
1: ही खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे खरंच, कारण इतकी विल पॉवर असेल ना सगळ्यांमध्ये तर खरंच खूप चांगली गोष्ट होईल ग. आणि मला असं वाटतं ना की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही पहिली तुझी अशी मोठी परीक्षा असेल की एका महिन्यात 86 to 64 पर्यंत ट्रान्सफॉर्मेशन करायचं. सोपं नाही आहे ना, किती काय वेगवेगळ्या गोष्टी तुला फेस कराव्या लागल्या असतील. ही प्रोसेस खरंच आम्हाला ऐकायला आवडेल की तू काय काय अशा गोष्टी केल्यास की तू एवढ्या कमी वेळामध्ये इतकं मोठं टार्गेट कम्प्लीट करू शकलीस.
0: जसं मला तिथून सांगितलं, जो इंटरव्ह्यू असतो 5 दिवसांचा इंटरव्ह्यू झाला, त्यात तर सगळ्या स्टेजेस माझ्या क्लिअर झाल्या, म्हणूनच रेकमेंड झाले. मग रेकमेंडेशन झाल्यानंतर तुमची मेडिकल टेस्ट होते. मेडिकल टेस्टमध्ये तुमचा जो शेवटच्या दिवशी कॉन्फरन्स असतो त्यामध्ये तुम्हाला एक समोर मेडिकल ऑफिसर बसलेला असतो, तो तुम्हाला सांगतो की तुमचं काय काय फिट आहे, काय काय अनफिट आहे. मग त्यात मला त्यांनी सांगितलं की तुझं वेट ओव्हर आहे 20 kgs, तो तुला ते कमी करायचं आहे. तिथून मला त्यांनी सांगितलं, मग तिथून माझा SSB होता विशाखापट्टणमला, NSB वायझॅग, तिथून मला यायला 2 दिवस लागले, कारण फ्लाईट्सचे तिकीट करायचे आहेत आणि तुला असं लगेच नाही मिळणार आई मोक्याला की घरी जायचं आहे, फ्लाईटचे तिकीट करा. मग मला तिथे 1 दिवस थांबावं लागलं, मग मी फ्लाईटनी 2 दिवस माझे त्याच्यात वाया गेले. आणि मेडिकल जेव्हा टेम्पररी रिजेक्शन मिळतं तेव्हा तुम्हाला एक पर्टिक्युलर टाइम पिरियड दिलेला असतो की तेवढ्या वेळात तुम्ही स्वतःला प्रूव्ह करून वजन कमी करून प्रेझेंट करायचं 42 डेजच्या आत. ते करण्यासाठी माझे 2 दिवस ऑलरेडी वाया गेले, परत 3रा दिवस माझा वाया गेला डायटिशियन शोधण्यात. डायटिशियनला मी अप्रोच केलं, त्यांनी मला त्यांचा डायट दिला, त्याचा उपयोग झाला, थोडाफार उपयोग झाला, पण 20 किलो कमी करायचं होतं. जर त्या पद्धतीने गेले असते तर मग मला वर्षभर लागलं असतं कमी करायला. माझा जर्नी डे जो स्टार्ट झाला तो 37 म्हणजे T-37 ला झाला. माझं

0: होतं की पहिल्यांदा जो आठवडा होता, 4 आठवडे बाकी, माझ्याकडे होते 712 कॅलरीजचं डाएट. 712 कॅलरीजचं डाएट पहिल्या आठवड्यात झालं, ते 3-4 किलो माझं वजन कमी झालं. त्याच्यानंतर दुसऱ्या आठवड्यात मला अजून कमी हवं होतं, मग त्या कॅलरीज मी कमी केल्या. मोस्टली तुम्हाला जेव्हा वेट कमी करायचं असतं, तुम्हाला कॅलरी काउंट करून खायचं असतं. दुसऱ्या आठवड्यात मी केलं त्यांच्या 400 कॅलरीज, तसंच तिसऱ्या आठवड्यात मी केले 200. शेवटी शेवटी असं झालं की वेट खूपच स्टॅग्नंट व्हायला लागलं. मग जेव्हा माझं वेट जे ऑन द बॉर्डर आलं की अराउंड 63-64, तेव्हा मी माझं पूर्ण वॉटर कटआउट केला. शेवटचे 2 दिवस मी आपलं कफ सिरपचे जे छोटे छोटे 5 ml जे कंटेनर्स असतात ना, ज्याच्यातनं आपण औषध पितो, त्याच्यातनं मी पाणी पिलं आहे, एक एक एक एक कंटेनर फक्त. तसं करत करत शेवटी तिथे मी जेव्हा गेले कमांड हॉस्पिटल पुणे, तिथे मला रिपोर्ट करायचं होतं की असं असं माझं वजन कमी झालं आहे. मग मी तिथे गेले, तिथे कर्नल सत्यशोम शुक्ला होते. त्यांनी मला विचारलं की म्हणजे त्यांनी विचारलं की बच्चे क्या हुआ, क्यों आए हो, कारण मी गेलेले तिथे विदाउट पॅन्ट शर्टमध्ये गेले होते, फॉर्मल्समध्ये गेले होते. मी गेले होते तिथे एक फ्रॉक घालून गेलेले, जो हार्डली 250 ते 200 ग्रामचा असेल, कारण मी जर ते घालून उभारले तर त्याचं वेट जास्त व्हायला नको कपड्यांचं. मग अख्ख्या हॉस्पिटलमध्ये मी अशी एकटी होती की ते फ्रॉक घालून मुलगी फिरतीये, कोण आहे ही, आणि पूर्ण ते चेहऱ्यावरचं तेज गेलेलं, ओठ कोरडे पडलेत, कारण मी 2 दिवस पाणी पिलेलं नाही आहे की वजन वाढू नये. मग ते स्वतः एवढे शॉक होते की तू एवढं करतीयस की काय, म्हणजे किती वेट किती होतं तुझं. मी त्यांना सांगितलं की असं असं 86 होतं, त्या 86 वरून मी आता 20 किलो कमी करून आली आहे. मग ते स्वतः एवढे शॉकमध्ये होते की त्यांनी जे वेईंग मशीनचं स्केल असतं, जिथं ते बाहेरून आपण चालतो व्हरांड्यातून, तिथं आणून त्यांनी ठेवलं आणि मग मला त्याच्यावर उभारायला सांगितलं. आणि विदाउट काही करता त्यांनी मला सांगितलं, ओके बच्चे बैठ जाओ, जाओ तुम घर जाओ, 20 किलो कमी किया और क्या कर चाहिए. म्हणजे त्यांचं असं होतं की तू 20 किलो कमी केलंच आहे आणि तुझ्या आता ट्रेनिंगमध्ये अजून कमी होईल, फिट तर तू ऑलरेडी झालीच आहे आणि तुझं जे डिटर्मिनेशन किंवा कन्सिस्टन्सी आहे, म्हणजे खूपच आश्चर्यजनक होतं त्यांच्यासाठी की कसं काय केलंय. आणि असं होतं की मी आता माझं एज एवढं, म्हणजे सध्याचं एज एवढं काही नाही आहे माझं, 24 24, आणि जेव्हा मी रेकमेंड झाले तेव्हा 23 होतं. मग त्या वयात इतर मुलं फिरतायत, खातायत पितायत, आणि त्यात मी खातीये कच्च्या पालेभाज्या, मीठ नसलेलं जेवण, रात्रीचं जेवणच नाही. मग ते कसं केलं असं विचारत होते. त्यांच्याकडे मला पण नव्हतं काही सांगायला त्यांना की कसं काय मी केलंय.
1: खरं सांगू, माझ्याकडे ह्यासाठी शब्दच नाही आहेत आत्ता. कारण अगं, हे फक्त आणि फक्त असं देशावरती निस्वार्थीपणाने प्रेम करणारी माणसं करू शकतात. म्हणजे बघ ना, असे अनेक लोक आहेत ज्यांनी त्यांचं सगळं पर्सनल लाईफ किंवा सगळंच रादर स्वतःला त्याग केला या देशासाठी. सामान्य माणसांनी सुरक्षित राहावं, सगळ्यांना सगळं छान, त्यांची कुटुंब असावीत, काही प्रॉब्लेम्स येऊ नयेत आपल्या जनतेला, म्हणून ते इतके झगडतायत प्रत्येक लेवलवरती. ही खूप सॅल्यूट करण्यासारखी गोष्ट आहे त्यांना. मला सांग, असा कुठला पॉइंट होता जिथे तुला असं वाटलं की हेच माझं ध्येय आहे आणि अख्खं आयुष्य पुढचं मला हेच करायचंय? तुला असं हे कुठल्या पॉइंटला जाणवलं की हेच माझं ध्येय आहे आणि अख्खं आयुष्यभर मला हेच करायला खूप आवडणार आहे?
0: आता जिथे मी काम करायचे, जे मी तुम्हाला सांगितलं की 1 वर्ष मी जिथे इंटर्नशिप केली सीमेटला, सीमेटचं लोकेशन DRDOच्या बॅक साईडला आहे पुण्यात, पंचवटीमध्ये ARD, पाषाणला ARD आहे, आर्मामेंट रिसर्च डेव्हलपमेंट अँड एस्टॅब्लिशमेंट. तिथे सगळे वेपन्स वगैरे जे असतात ते तयार केले जातात. तिथे जेव्हा मी कामाला जायचे तेव्हा सॉर्टीज चालू असायच्या. सॉर्टीज म्हणजे जे फायटर जेट्स वगैरे असतात त्यांचं चालू असायचं वरून फिरणं, किंवा जे काय ट्रेनिंगचं असायचं पार्ट. मग तेव्हा खूप फॅसिनेटिंग वाटायचं ते, मग ते बघून बघून, किंवा जेव्हा

0: ऑर्गनायझेशन मध्ये बाहेरचे लोक यायचे, मग ते डिफेन्स मधले असायचे, कारण त्यांना रिक्वायरमेंट असायची की काहीतरी नवीन डेव्हलपमेंट करू आम्हाला तुम्ही द्या. जसं की आता मी जे केलेलं आहे माझ्या टीम सोबत सीमेंट मध्ये असताना, एक हीटिंग पॅड टाईप आम्ही केलंय, जे की तुम्ही एखाद्या आयसी एरियामध्ये असाल जिथं बर्फ होतो, स्नोफॉल होतो जास्त, मग तिथे कसा प्रॉब्लेम येतो की शिप्सवरती तुमचं जे बर्फ साठलेला असतो तो डीआयसिंग करायला खूप वेळ लागतो. डीआयसिंग म्हणजे ते जर तुम्हाला शिप पुढे न्यायची असेल तर तो बर्फ वितळायला हवा आणि तो पुढून जायला, म्हणजे तसंच शिप पुढे जाईल. मग ते करण्यासाठी असंच थोडंसं आम्ही डोकं लावून तो एक हीटिंग पॅड तयार केलेला. मग हे जेव्हा मी माझं सांगितलं, माझा जेव्हा SSB चा इंटरव्ह्यू होता त्यामध्ये सुद्धा मी हेच सांगितलं की असं असं आम्ही तयार केलंय, आणि मला असं वाटतं की त्यांना हेच आवडलं असावं की हिच्याकडे टेक्नॉलॉजी पण आहे, हिच्याकडे कसं वापरायचं आहे ते पण आहे, देन वाय नॉट चूज हर असं मला वाटतं. आणि SSB चा माझा इंटरव्ह्यू चाललेला 1.5 तास, त्या 1.5 तासात मला त्यांनी माझ्या सगळं विचारलं, लहानपणापासून मी काय केलंय, माझ्या घरचे काय करतायत, मग तुला इथेच का यायचंय, बाहेर तू खुश नाहीयेस का, अजून तू का येणार आहेस, तुला कशा पद्धतीने तू माझ्या म्हणजे इंडियन नेव्हीमध्ये मदत करू शकते. मग ह्या प्रश्नाला मी त्यांनी जेव्हा हे उत्तर दिलं, त्याच्यानंतर त्यांनी फक्त माझ्याकडे एक छोटस स्मित दिलेलं आणि मग माझा इंटरव्ह्यू संपलेला.
1: तुला आत्ता स्वतःकडे बघताना तुझं जे व्हर्जन आहे आणि तुझं जे लहानपणीचं व्हर्जन होतं त्याला तू कसं कम्पेअर करशील? म्हणजे तू जेव्हा लहान होतीस तेव्हा तुला असं वाटलेलं का की आपण मोठे होऊन इतकं काहीतरी सुंदर करणार आहे आणि इतकं काहीतरी आपण देशाला देणार आहे? तू कसं कम्पेअर करशील दोन्ही तुझ्या व्हर्जन्सनं?
0: जे माझं लहानपणीचं व्हर्जन आहे ते थोडंसं पॉलिश्ड म्हणेन मी आत्ता, म्हणजे आत्ताचं जे व्हर्जन आहे माझं ते पॉलिश्ड व्हर्जन आहे माझ्या लहानपणीपेक्षा. लहानपणापासून माझी अशी स्वप्न होती की मला काहीतरी वेगळं करायचंय. मी 8वीतच ठरवलेलं म्हणण्यापेक्षा मी सगळ्यांना सांगत फिरायची की मला नेव्हल इंजिनियर व्हायचंय, नेव्हल इंजिनियर व्हायचंय. पण मला जेव्हा मी अटेम्प्ट करायला गेले तेव्हा मला खरंच वाटलं नव्हतं की मी होऊ शकते नेव्हल इंजिनियर, कारण बाकीचे जे माझ्यासोबतचे होते, माझे सिनियर म्हणा किंवा माझे जे कलिग्ज होते किंवा माझे जे कोर्समेट्स बॅचमेट्स जे होते, त्यांना लागत होते 10, 11, 9 असे अटेम्प्ट्स. आणि मला असं होतं की माझं तर काही होणारच नाही आहे, मी तर पहिल्यांदाच निघाली आहे, माझं काय होईल. पण मला आतून पण असं कुठेतरी वाटत होतं की नाही, आपलं होऊन जाईल. म्हणजे दोन कॉन्ट्रॅडिक्टरी माझ्या डोक्यात स्टेट्स चालू होत्या की होऊ पण शकतं नाही पण होऊ शकतं. मोस्टली माझा कल होता की होणारच आहे, असं काय अवघड आहे. म्हणजे जी माझी सुरुवातीपासूनची विचार करण्याची पद्धत आहे किंवा प्रोसेसिंगची जी पद्धत आहे माझी की काय होईल, जास्तीत जास्त काय होईल, परत जा म्हणतील घरी, ते कुठंतरी मला असं वाटतं की माझा जो नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड आहे तो मला खूप उपयोगी पडतो. आणि जे मी मॅनिफेस्ट करत राहते ते होतंच होतं एवढं मला माहिती आहे. म्हणजे मला जर विचाराल की काय तुझ्या सक्सेसमध्ये, तर मी असं म्हणेन की मॅनिफेस्टेशन इज द की. इफ यू आस्क युनिवर्स की आय वॉन्ट टू डू धिस, देन द युनिवर्स बेंड्स इन फ्रंट ऑफ यू अँड इट गिव्ज यू इफ यू आर वर्थ इनफ. तुम्ही जर त्याच्या लायक असाल किंवा तुम्ही तेवढे एफर्ट्स घेतले असाल तर नक्कीच तुम्हाला ते मिळतं. मला आता असं विचार करताना वाटतं की मी कायच केलंय, हे काय मिळून गेलंय असंच आहे. पण जेव्हा इतर बघतात आणि इतर जण ऐकतात मला किंवा मी काही सांगतीये जे मी केलंय, तेव्हा त्यांना असं खूप एक्साइटिंग वाटतं, काहीतरी वेगळं केलंय असं वाटतं. पण मी ते असं मनापासून केलंय, माझे पूर्ण एफर्ट्स दिलेत, मग ते मला जे पुढचे मला येत आहेत ऑब्स्टॅकल्स त्याच्या पुढे काही वाटतच नाही.
1: दिस इज सो ट्रू, कारण आपण आपलं जेव्हा एखाद्या कामावरती खूप प्रेम असतं तेव्हा तिथे कष्ट घ्यायला आपल्याला काहीच संकोच नाही वाटत. पण ह्या सगळ्या करिअर पाथमध्ये तुझ्या पेरेंट्सचा रोल काय होता आयुष्यात?
0: पेरेंट्सचा रोल जर सांगायचं झालं तर माझे बाबा, त्यांचं ऑक्युपेशन प्रोफेसर आहेत. लहानपणापासूनच आमच्या घरात

0: टेक्नॉलॉजी किंवा नवनवीन काय असेल ते त्याच्यावर कसं असतं इतर घरांमध्ये की नवीन वस्तू आली की ती घरात येते. आमच्याकडे ती नवीन वस्तू घरी आली, समजा जर एखादं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणाल तुम्ही ती घरी आली तर ती कशी बनली आहे, त्याचा वापर कुठे कुठे होतो, त्यात काय वापरलंय, म्हणजे सुरुवातीपासून माझं टेक्निकल कडे जास्त कल होता कारण घरात बाबा फिजिक्सचे प्रोफेसर आहेत आणि त्यांची PhD पण टेक्निकलमध्येच झालेली आहे. सगळी इन्स्ट्रुमेंटेशन सेटअप्स वगैरे ते बनवत राहतात. सध्या त्यांनी थोडासा आराम दिला ह्याला, पण कॉन्स्टंटली त्यांचं पण काम चालूच असतं. म्हणजे त्यांची अशी एक काय म्हणू शकतो आपण लहान मुलांसारखं आहे की उत्सुकता ह्याच्यात काय असेल, मग हे कसं असेल, मग ते जे काय आहे त्यांच्यातलं ते माझ्यात पण थोडंसं आहे की का, कसं, कशासाठी, अजून पुढे काय करता येईल आपल्याला यात. मग तो जो उत्सुकतेचा जो आहे तो माझ्यात पण आलेला आहे थोडासा भाग त्यांचा. नंतर मग माझी आई हाऊसवाईफ आहे, पण तिची जी डिटर्मिनेशन म्हणा किंवा हे केलंच पाहिजे का नाही होत आहे, काय म्हणू शकतो आपण,
1: त्यांचं पण नेव्हर गिव्ह अप वाला
0: ॲटिट्यूड आहे किंवा कुठेही कमी पडू नये. इमोशनली जास्त माझी आई नाही आहे, जे की माझे बाबा त्याचे अपोजिट आहेत, जास्त इमोशनल आहे. त्यांना असं वाटतं की माझ्या बाळाला काही त्रास होऊ नये, मग तसं आईचं नाही आहे. मग आईकडनं मला असं मिळालेलं आहे की जास्त हळवं होऊ नये, इमोशनली तू स्ट्रॉंग राहावी, मग ते मला सगळीकडे फायदा मिळतो. मग अशा काही गोष्टी आहेत की ज्या मला आई वडिलांकडनं मिळालेल्या आहेत, म्हणजे दोन्हीकडे बॅलन्स आहे माझं.
1: ताई मला असं वाटतं ना प्रत्येक गोष्टीला एका गायडन्सची गरज असते, किंवा आपल्या कुठल्याही कामाला एखाद्या सजेशनची किंवा अशा एखाद्या व्यक्तींची जे आपल्याला बरोबर व्हायला आरसे दाखवतील किंवा चांगलं काम केलं तर ॲप्रिशिएट पण करतील. अशी कुठली तुझ्या आयुष्यात व्यक्ती होती की त्यांनी वेळच्या वेळी तुला बरोबर डिरेक्शन दाखवली किंवा सपोर्ट सिस्टीम बनून ते खूप खंबीरपणे उभे राहिले तुझ्या बरोबर?
0: तसं जर बघायला गेलं तर मोस्टली मला आई आणि बाबा हे दोघं जे आहेत ते मोस्टली गाईड करतात. कारण कितीही काही झालं तरी तुम्हाला तुमचे घरचे असतात शेवटपर्यंत, हे तुम्हाला कळतं जेव्हा तुम्ही शाळा कॉलेज सोडता. मित्र असतात ॲट सम पॉईंटपर्यंत, काही काळापर्यंत ते असतात. त्याच्या पुढे जर बघायला गेला तर तुम्ही रात्रीचे 12 वाजू दे 1 वाजू दे तुम्ही उठून जरी गेला त्यांच्याकडे घरच्यांकडे तर तुम्हाला घरचे असं म्हणत नाहीत की ए जा मला झोपायचं आहे, ए जा मी थकली आहे, असं कोणीही म्हणणार नाही. मग जेव्हा काही मला अडचण येते, मोस्टली ज्या काही अडचणी असतात त्या आधी मी स्वतः सॉल्व्ह करायला बघते. मग त्या अशा काही अडचणी नसतात की ते तिथपर्यंत जातील घरच्यांपर्यंत, पण जर अगदीच असलं तर पहिल्यांदा मी बाबांना सांगते आणि जर बाबा नसतील तर मग आईला सांगते. मोस्टली असं होत नाही कारण मी आधीच ते विस्तारून टाकते जे काही असेल ते.
1: ताई मला असं वाटतं ना प्रत्येक गोष्टीला एका गायडन्सची गरज असते, किंवा आपल्या कुठल्याही कामाला एखाद्या सजेशनची किंवा अशा एखाद्या व्यक्तींची जे आपल्याला बरोबर व्हायला आरसे दाखवतील किंवा चांगलं काम केलं तर ॲप्रिशिएट पण करतील. अशी कुठली तुझ्या आयुष्यात व्यक्ती होती की त्यांनी वेळच्या वेळी तुला बरोबर डिरेक्शन दाखवली किंवा सपोर्ट सिस्टीम बनून ते खूप खंबीरपणे उभे राहिले तुझ्या बरोबर?
0: तसं जर सांगायचं झालं तर आयडल असावा असं म्हणतात, पण माझं असं म्हणणं आहे की मला माझ्यातलं बेस्ट व्हर्जन द्यायचं आहे. मी मान म्हणजे असं दुसऱ्या असं माझा एक सिंगल कोण आयडल नाही आहे, असे भरपूर पर्सनॅलिटीज आहेत त्यांच्याकडनं मी वेचत राहते त्यांचे जे काही चांगले गुण असतील ते. मला मोस्टली जे इन्स्पायर करतं ते हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आयडल, त्यांची जी विचार करण्याची पद्धत आहे, द वे ही वॉज प्रीचिंग एव्हरीवन, किंवा त्यांचं जे रूल करण्याची पद्धत होती ते रूल वाटतच नव्हतं. ते प्रत्येक घरातल्याला असं वाटत होतं की कोणतरी मोठा माणूस आपल्याला सांगतोय असं कर तसं कर. मला असं नकोय की कोणी माझ्या दबावाखाली येऊन माझी कामं ऐकावीत.

0: वाटू नये की ही जबरदस्तीने सांगतीये किंवा ही दादागिरी करतीये. असा माझं असं कोणी आयडल नाहीये, पण जर सांगायचंच झालं तर आय वॉन्ट टू वॉक ऑन द पाथ ऑफ छत्रपती शिवाजी महाराज.
1: खरं सांगू तर ह्या विचारांनी ना तू खरंच खूप पुढे जाणार आहेस, कारण आत्ता तू अशा सगळ्या लोकांना मोटिवेट केलंयस जे कदाचित सेल्फ अनालाइज त्यांनी केलंच नसेल किंवा त्यांना माहितीच नसेल की त्यांच्या कपॅसिटीज काय आहेत. तू ह्या सगळ्या प्रवासात इतके चॅलेंजेस फेस केलेस आणि ह्या खूप सुंदर, मला असं वाटतं की तुझ्याकडून ही शिकण्यासारखी गोष्ट आहे की कुठलाही प्रॉब्लेम समोर आला तरी त्याला फेस करूनच तो सॉल्व्ह करायचा, कुठेही पळून न जाता किंवा अत्यंत कॉन्फिडेंटली त्या प्रॉब्लेमला अनालाइज करायचं आणि तो सॉल्व्ह करूनच शांत बसायचं. आणि हा खरंच खूप चांगला माइंडसेट आहे जो प्रत्येक व्यक्तीने फॉलो केला पाहिजे आयुष्यात त्याच्या. आणि तू सगळ्या प्रश्नांची इतकी जेन्युअनली उत्तरं दिलीस, इतक्या मनापासून सगळ्या गोष्टी सांगितल्या तुझ्या आयुष्याबद्दल किंवा सगळंच कसं असायला हवं आत्ताच्या लोकांनी, त्यामुळे थँक्यू सो मच फॉर एनकरेजिंग अस आणि येस वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू. आत्ता ह्या मुवमेंटला अशा आपल्या देशात खूप लोक आहेत ज्यांनी त्यांचं आयुष्य बलिदान केलं या देशप्रेमासाठी, आणि आत्ता अशा प्रत्येक नागरिकासाठी जे अत्यंत जागरूक आणि प्रामाणिकपणे या देशात जगतात अशांसाठी आज आपण एक गाणं ऐकूयात, आशा भोसलेंनी गायलेलं सैनिक हो तुमच्यासाठी.
2: भारतीय नागरिकाचा खास रोल

मनोज्ञा आणि तुम्ही ऐकत होतात आकाशवाणीचं युववाणी. आजच्या आपल्या भागात सब लेफ्टनंट रिद्धिका सुतार यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या जिद्दीबद्दल खूप गप्पा मारल्या. या पुढच्या भागात या करिअर पाथविषयी सविस्तर डिस्कशन होणार आहे, त्यामुळे ऐकायला विसरू नका आकाशवाणीचं युववाणी. धन्यवाद.

युववाणी हा युवकांसाठी असलेला कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून। यानंतर ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आणि त्यानंतर 6:05 दिल्या जाणाऱ्या इंग्रजीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच।

0: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा
1: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा
0: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
1: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
0: आणि याचं पुनःप्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी

0: श्रोत्या हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण परशुराम तायवडे आणि सहकलाकार यांनी गायलेली लोकगीतं ऐकलीत. लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. यानंतर ठीक 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: श्रूयंताम, प्रवाचिका सुषमा कुमारी. आदौ मुख्य वार्ताः. केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः सिलिगुड़ीनगरे वरिष्ठैः गोरखा नेतृभिः

0: श्रोतेहो नमस्कार. सांगली विशेष या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. रसिको, सांगलीतील गावभागात असणाऱ्या बिनिवाले विठ्ठल मंदिर इथं परमपूज्य श्री भास्करबुवा रामदासी चॅरिटेबल ट्रस्टचं उद्घाटन आणि पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याविषयी अधिक माहिती सांगतायत ट्रस्टच्या संस्थापिका सुनंदाताई गाडगीळ.
1: दिनांक 16 ऑगस्ट रोजी श्री बिनिवाले विठ्ठल मंदिर गावभाग ते परमपूज्य श्री भास्करबुवा रामदासी चॅरिटेबल ट्रस्टचं उद्घाटन आणि प्रथम पुरस्कार प्रदान सोहळा परमपूज्य गुरुनाथ कोटीस महाराजांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. श्रीमती विजया उर्फ मीनाताई भावे पुणे यांना प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. या ट्रस्टतर्फे प्रामुख्याने समर्थाना अपेक्षित आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि राष्ट्रकार्य असे उपक्रम केले जातील. या अनुषंगाने काही ध्येय उद्दिष्ट असतील, जसं भारतीय आध्यात्मिक सांस्कृतिक परंपरेचा प्रसार करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल, लोकसंग्रह, एकोपा, संघटन निर्माण होण्याच्या दृष्टीने प्रवचने, कीर्तने, पारायणे, भागवत कथा, रामकथा अशा ग्रंथांवर सप्ताह, तसंच योग, ध्यान, सत्संग यांचं आयोजन केलं जाईल. शाळा महाविद्यालयात संस्कारक्षम असे वक्तृत्व, पाठांतर स्पर्धा, व्याख्याने, अभ्यास वर्ग असे उपक्रम घेतले जातील. पर्यावरण, विविध सामाजिक विषयांवर, वृक्ष लागवड यावर प्रबोधनपर व्याख्याने, चर्चासत्रे आयोजित केली जातील. नैसर्गिक आपत्तीवेळी गरजू गरीब विद्यार्थी यांना साहित्य आणि आर्थिक मदत दिली जाईल. रक्तदान आणि इतर आरोग्य विषयक पण उपक्रम केले जातील. अशा विविध उपक्रमातून मानवतेच्या मूल्यांची रुजवण केली जाईल. ट्रस्टतर्फे दरवर्षी आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, राष्ट्रकार्य करणाऱ्या एका व्यक्तीस किंवा एका संस्थेस परमपूज्य श्री भास्करबुवा रामदासी यांच्या नावे पुरस्कार दिला जाईल. 16 ऑगस्ट रोजी श्रद्धेय समर्थ भक्त मंदारबुवा रामदासी यांनी सद्गुरु परमपूज्य श्री भास्करबुवांच्या जीवनातील काही भाव प्रसंग सांगून सशिष्य म्हणून सद्गुरुनिष्ठा, समर्थाना अपेक्षित कार्याची तळमळ आणि त्यांचा आध्यात्मिक अधिकार याविषयी सांगितलं. काही प्रसंग अलौकिक, त्याचे प्रखर वैराग्य आणि निस्पृहता स्पष्ट करणारे होते. सर्व साधक श्रोत्यांना मंदारबुवांच्या रसाळ अधिकारी भावविभोर वाणीतून ऐकायला खूपच भावले. 17 ऑगस्ट रोजी श्रद्धेय आदरणीय श्री संजय कोटणीस महाराज यांनी त्यांच्या रसाळ ओघवत्या वाणीतून दासबोध चिंतन केले. अनेक कथांमधून श्री रामदास स्वामींच्या दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम अशा ग्रंथातील तत्वज्ञान, भक्ती यांची सारांश रूपाने मांडणी केली आणि ते सर्व श्रोत्यांना त्यांनी मंत्रमुग्ध केले. आरती आणि समर्थांच्या कल्याणकारी रामराया या प्रार्थनेनं समारोप झाला. दोन्ही दिवशी 150 वर श्रोत्यांनी लाभ घेतला. या सोहळ्याला परमपूज्य श्री कोटीस महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष हरिभक्त परायण ऋषिकेश बोडस, उपाध्यक्ष हबब विनायक उर्फ मधुभाऊ वझे सपत्नीक उपस्थित होते. तसेच सांगलीचे आमदार श्री सुधीरदादा गाडगीळ, डॉक्टर प्रसाद केळकर, ऍडव्होकेट मकरंद कुलकर्णी अशा यांनी सो उपस्थिती लावली. अरुंधती वहिनी गाडगीळ, सो निशा गाडगीळ हे पण उपस्थित होते.
0: श्रोत्यो, सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात स्वर्गीय मोहम्मद रफी यांच्या स्मरणार्थ कव्वाली मेहफिलचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं संयोजन अल्ताफ शेख आणि रमाकांत घोडके यांनी केलं होतं. ऐकूया या कार्यक्रमाची झलक.

0: रसिको, सांगलीतील अपंग सेवा केंद्राच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा केला. या उपक्रमाविषयी अधिक माहिती सांगताहेत अपंग सेवा केंद्राच्या निर्मलाताई कुलकर्णी.
1: नमस्कार. अपंग सेवा केंद्र सांगली ही संस्था 1993 साली स्थापन झाली. हा हा म्हणता मानवतेचं कार्य करीत करीत तिनं यश संपादन केलं. 80व्या स्वातंत्र्य दिनी तिनं एक मोठं काम केलं संस्थेनं. ह आणि या संस्थेत या दिवशी खरोखरीच कौतुकास्पद कार्यक्रम झाला. ए मेरे वतन के लोगो जरा याद करो कुर्बानी असं म्हणत म्हणत सौ सीमा सोनार हिनं लता दीदींची आठवण करून दिली आणि सगळ्यांच्या डोळ्यात शहीद झालेल्यांच्यासाठी आश्रू आले. खरंच त्यांच्यामुळंच आपला देश सुरक्षित आहे. देशासाठी लढणाऱ्यांच्यासाठी नृत्यगाथा आमच्या दिव्यांग मुलांनी सादर केली. या दिव्यांग मुलांनी इतकं सुंदर नृत्य केलं की पहलगाम इथलं दृश्य सादर करून या वतनसाठी या देशासाठी जे कार्य करतात जे जवान आहेत त्या जवानावर नृत्य केलं. संस्थेचा परिचय देताना निवेदन सौ मनीषा काळे हिनं केलं जी योगशिक्षिका आहे. पृथ्वीराज बाबा पाटील यांचा सत्कार आचल विश्वनाथ कुलकर्णी यांनी केला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अशीच आम्हाला साथ द्या. विशेष कौतुक सोहळा यावेळा दिव्यांगांचा झाला. या दिव्यांगांच्या सोहळ्यात स्नेहल कुलकर्णीनं निवेदन केलं की खरोखर जिद्दीनं जी मुलं अपंग यशस्वी झाली त्या सर्वांचा सत्कार करण्यात आला. यात पृथ्वीराज बाबा पाटील यांनी सुभेदार मेजर दिनकर घाटगे यांचा गौरव केला, साहिल मुलाणींचा गौरव केला आणि यानंतर त्यांनी मनोगतात सांगितलं की मी अशी संस्था बघितली नाही. सुभेदार मेजर दिनकर यांनी जे सांगितलं चित्ततरारक होतं की खरोखरीच देश त्यांच्यामुळं सुरक्षित आहे. प्रमुख पाहुण्यांचा आशीर्वाद घेताना पृथ्वीराज बाबा पाटील म्हणाले की मी अखंड संस्थेला मदत करीन. रमेश राठोड यांनी आभार मानले आणि अर्चना साळुंखे यांनी पूर्ण वंदे मातरम म्हणून कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी पूजा पाटील, डॉक्टर अजित पाटील, यानंतर विजया पाटील यांनी एक वेचक शब्दात आपल्या संस्थेचा वेध घेतला आणि समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे हे सांगितलं. यात संस्थेचे कार्यकर्ते सर्वांची साथ महत्वाची होती. यात सांगावेसे वाटते की विशेष साथ ही नूतन पांढरे मॅडम, यानंतर राजन यांनी पण खूप कौतुकास्पद काम केले. यावेळा कलाल, रूपा, तृप्ती, पंडित मॅडम यांची साथ महत्वाची होती. बसू काळे यांनी

0: सुद्धा फार मोलाचे काम केले. आम्ही चौधरी यांनी सगळं डेकोरेशन केलं आणि यानंतर मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याला जिद्द पुरस्कार द्यायचा तो मानकरी पण आलेला होता, पण त्याची टेबल टेनिसची जी ट्रायसिकल होती ती घेऊन तो थायलंडला गेला होता, त्याचंही यावेळा कौतुक करण्यात आलं. खूप जणांनी मदत केली. रमेश राठोड संस्थेचे खजिनदार यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या दिव्य सोहळ्याचा आनंद सर्वांनी घेतला. यावेळी एक व्हीलचेअर, 3 श्रवणयंत्र, 1 शिलाई मशीन असे वाटप करण्यात आले आणि मीरा विश्वनाथ कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ 1 इलेक्ट्रिकल ट्रायसिकल देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. यात अनेक जणांनी देणग्या दिल्या. डॉक्टर माधवी पटवर्धन, पृथ्वीराज बाबा पाटलांच्या पत्नी सौ विजयाताई यांचा सत्कार केला आणि 1 व्हीलचेअरही प्रदान केली. या कार्यक्रमाला सौ शोभा अचल कुलकर्णी, प्रणव कुलकर्णी, ऋता कुलकर्णी तसेच अनेक मान्यवर देणगीदार उपस्थित होते. वायपी लेले सीए ही उपस्थित होते. अशा उपस्थितीमुळे एक वेगळा साज कार्यक्रमाला चढवला गेला.
1: रसिको, या कार्यक्रमात सुभेदार मेजर दिनकर घाटके यांनी आपले अनुभव सांगताना म्हणाले,
2: सेनेमध्ये जात असताना घरातली प्रत्येकाची ज्याची लग्नाच्या अगोदर आई वडील असतात ते प्रत्येक सैनिकाला आपला शिंदूर लावून पाठवत असतात किंवा त्याला वळवून पाठवत असतात. आम्ही सैनिक घरात जात असताना पत्नीचा कुंकू पुसून जातोय आम्ही, कारण जीवनामध्ये कधी भेट होईल का नाही होईल, परंतु समाजामध्ये राहायचं, समाजाला सांगायचं माझा पती सेनामध्ये गेलेला आहे परत येणार आहे असं मनावर दगड ठेवून जावं लागतं आणि तेव्हा देश सेवा करत असते. मी जेव्हा आर्मी होतो तेव्हा माझ्या पत्नीनं माझ्या मुलांना शिक्षण दिलं, त्यांना शिकवलं घडवलं, मला कमी वेळ मिळाला, त्या खरोखर त्या पत्नीचं किंवा महिला वर्गाचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण त्यावेळी जेव्हा आपला पती सेनामध्ये गेलेला आहे, मिलिटरीमध्ये गेलेला आहे, त्या वेळामध्ये आपल्या मुलांना कसं घडवायचं त्या अर्धांगणीच्या हातात असतं आणि तिथे ती काम केलेलं आहे. वडील हा जरा मोठ्या मनाचा असतो, ज्याला लक्ष देत नाही मुलांनी, पण त्या आईचं लक्ष असतंय माझ्या मुलांनी कुठं चांगलं बनलं पाहिजे, ती काम करत असते. तर ह्या महिला विभागांचं 99% हिस्सा आहे सैनिकांच्या आर्मीत गेल्यानंतर त्यांच्या परिवाराचं समागम करणं, परिवार सांभाळणे, त्यांना शिक्षण देणे, खरोखरच चांगले काम करत असतात. आणि असे काम करत असताना ज्यावेळेला मी जम्मू काश्मीरला जात असताना गाडीवर आमच्या फायरिंग झालेलं आहे, ही 1998 गोष्ट आहे, कारगिल लढाईच्या लागायच्या अगोदरची गोष्ट आहे. आम्ही जात असताना जम्मू काश्मीरवर निघतो, पहिला नियम असा होता की तुम्ही जम्मू काश्मीर जाताना असताना तुमचा पटका बंदूक अम्युनिशन घेऊन इथनं जायचं असतं. जम्मू आत गेल्यानंतर तिथं सगळं जामान जमा करायचं, तिथलं हत्यार पटका घ्यायचं आणि गाडीत बसायचं आणि जो पण तुमचं ठिकाण येत ना तो पण तिथं ते घालून जायचं. जम्मूमध्ये गेलो, तिथं सामान सगळं केलं, जेवण वगैरे झालं, गाडीत बसलो, गाडीत बसल्यानंतर तुम्हाला अम्युनिशन पटका सगळं दिलं, गाड्या निघाल्या. जम्मू निघल्यानंतर उधमपूरला जायच्या अगोदर एक मध्ये ब्रेक असतो, ज्या ठिकाणी सैनिकांना जेवण्यासाठी एक स्थान आहे, तिथे स्थानात गाड्या वळीने थांबलेल्या होत्या सगळ्या अशा 5-6 गाड्या, जेणेकरून 98 मार्च एप्रिलच्या महिन्यामध्ये ज्यांनी कुणी पेपर वाचला असेल किंवा माहीत असेल, त्यावेळेला आमच्या गाडीवर फायरिंग चालू झालं. त्याच्यामध्ये काही परिवार पण होता, सैनिक होते, आणि मी जेवणा उतरल्यानंतर आमच्यावर फायरिंग झाल्यानंतर आम्ही त्या गाडीमध्ये ठराविक लोकांकडे हत्याराने हे असते, म्हणजे 50 जर माणसे बसली त्याच्यामध्ये 2 पुढे मागे रायफल घेऊन बसलेले असतात. एका गाडीमध्ये 4 माणसं, 5 गाडीमध्ये 20 सैनिक होते. त्या गाड्या असं 1/2 किलोमीटर असं लावलेलं होत्या त्या थोड्या थोड्या अंतरावर. आतिकमध्ये आधारून फायरिंग केल्यामुळं ती सगळी आलेली ज्याच्याकडे हत्यार नाहीत ती पळा लागली, काही फॅमिली जुरी ती पळाली. आणि अशा वेळेला ज्या सैनिकांच्या हत्यार होते त्या सैनिकांनी त्यांच्यावर ताबडतोब 2 होते आतमध्ये, आता नव्हते, आणि 1-2 मिनटाच्या आतच फायरिंग करून पळून गेले. विचार करा त्या ठिकाणी त्या माणसांचा काय दोष, त्या मुलांचा काय दोष, सैनिकांचा काय दोष, अशा अशा घटना होत असतात. त्यावेळेला त्या ठिकाणी 3 जवान जखमी झालेले आहेत, 1 परिवाराच्या महिलाला गोळी लागली, 1 लहान मुलाला गोळी लागली आणि 1 आतंकवादीला आम्हाला मारण्यामध्ये यश आले. त्यावेळेला 1 आतंकवादी पळून गेला. आतंकवादी हल्ला करतात, त्यांना कुठला जात धर्म काही नसते, त्यांना नुसता बदला घ्यायचा असतोय, कुठल्या वेळेला काही घडतं सांगता येत नाही.

श्रोत्यो, याबरोबरच आजच्या सांगली विशेष या कार्यक्रमाची वेळ संपत आली. पुन्हा भेटू पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आणि मला महेश भिसेला आता निरोप द्या. नमस्कार.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: प्रभात वंदन,
4: रम्य प्रभात,
3: प्रसन्न वातावरण,
4: मंदिरातील घंटानाद,
3: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
4: यासोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची
3: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
4: प्रभात वंदन दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.81
3: अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती,
4: FM बँडच्या 106.6 MHz वरती
3: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
4: आकाशवाणी एक असं माध्यम
3: जे इतिहास,
4: वर्तमान आणि भविष्यातही

मध्यम लहरी 249.68 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली केंद्र आपण ऐकत आहात. श्रोते हो, याचबरोबर आम्ही आता प्रसारभारतीच्या वेव्ज OTT वरही उपलब्ध आहोत. संध्याकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या

श्रोतेहो, या रूपरेषेनंतर म्हणजेच संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या 7:10 सांगली कृषी उत्पन्न समितीकडून प्राप्त झालेले बाजारभाव, 7:15 वृत्तविशेष, संध्याकाळी 7:30 किसान वाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:00 एक गाणे ताजे तवाने, 8:05 मराठीतून बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, 8:15 भावधारा, 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती आणि रात्री 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:00 संगीताच्या अखिल भारतीय कार्यक्रमात आपण ऐकणार आहात श्रेयस नारायण यांचं कर्नाटक शैलीतील गायन. त्यानंतर रात्री 11:00 हिंदीतून बातम्या, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू.

आमची उद्याची सभा सुरू होईल 5:50. सकाळी 6:00 हिंदीतून बातम्या, 6:05 प्रकाश किरण. आशा गद्रे यांचं भावार्थ लेखन, श्लोक गायन ऋषिकेश बोडस यांचं आणि वाचन आहे चित्रा हंसनाळकर यांचं. 6:10 प्रातःकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन. 6:40 कृषी वार्ता, यामध्ये पाणी परीक्षण याविषयी महेश इनामदार यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये शाळेची भीती याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी दिलेली माहिती. सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. सहा वाजून 50 मिनिटांनी परिसर, चांदोली मधील जैव विविधता पर्यावरण अभ्यासक अश्वाक अत्तार यांनी सांगितलेली माहिती आपण ऐकाल. सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. 7:07 प्रादेशिक बातम्या, 7:20 एक गाणे ताजे तवाने, 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी, 7:40 GS चहा प्रायोजित विचार पुष्प सार्थ अहिल्या घाता भाग 13 लेखन आणि विवेचन गोविंद काळे, ओवी गायन योजनगंधा जोशी निर्मिती आकाशवाणी सोलापूर केंद्र. 7:45 गाणी मनातली, 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या, 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी, 8:55 लखलख चंदेरी, 9:10 सप्रेम नमस्कार. हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकाल. 9:30 बालसभा, 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 10:20 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे, 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुधीर पोटे यांचं गायन, त्यांनी गायलेला राग पंचम. 11:00 श्रोत्यांच्या आवडीचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंत, 11:40 आज का शब्द आज की सुक्ती आणि त्यानंतर भावधारा. 12:00 वनिता मंडळ, या कार्यक्रमामध्ये रत्नागिरीतल्या श्रावण सखी ग्रुपने सादर केलेला मंगळागौरीची पारंपरिक गाणी हा कार्यक्रम आपण ऐका. 1:40 रत्ना

आणि 5:30 युववाणी. 6:05 लोकसंगीत यामध्ये ज्ञानेश्वर शिंदे आणि सहकारी यांनी गायलेली संगीत भजनं आपण ऐकाल. 6:20 संस्कृत मधून बातम्या. 6:30 सप्रेम नमस्कार या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 7:00 प्रादेशिक बातम्या. 7:15 वृत्तविशेष. 7:30 कीर्तन. 8:00 एक गाणे ताजे तवाने. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या. 7:15 बालसभा या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9 आणि 9:15 स्पॉटलाईट हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कॉपी. तसंच 10:00 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा यामध्ये विदुषी प्रतिमा टिळक यांचं गायन आपण ऐकाल. 11:00 हिंदीतून बातम्या. 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तर श्रोते हो, ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: घर काम, बाग काम, साफ सफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी।
1: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठ मोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द,
0: जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच।
1: प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम
0: वनिता मंडळ, तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता
2: महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून। जरूर ऐका वनिता मंडळ।
3: बालसभा।

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: श्रोतेहो, यानंतर ठीक 7 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील। आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत।

घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

0: बातम्या. 4 वर्षांखालच्या मुलांसाठी क्लोरफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे दोन घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी. अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज छात्रों की गुंज या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना संबोधित करणार आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना कांस्य पदक. क्लोरफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे दोन घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांचं 4 वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी उत्पादन विक्री आणि वितरणावर सरकारनं बंदी घातली आहे. आरोग्य मंत्रालयानं यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. 4 वर्षांखालच्या मुलांना ही औषधं देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांच्या वेष्टनावर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलंय. या वयोगटातल्या मुलांसाठी ही औषधं हानिकारक असू शकतात आणि यापेक्षा जास्त सुरक्षित असलेले पर्याय उपलब्ध आहेत असं सरकारनं म्हटलं आहे. अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नशामुक्त नवी मुंबई अभियानाअंतर्गत कॅम्पस कनेक्ट या मोहिमेचा प्रारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. समाजाच्या सोबतीनं सरकार व्यसनाधीनतेला पराभूत करून दाखवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: पोलीस विभाग असेल, शासन असेल, आपल्या सगळ्या महानगरपालिका असतील, आपली व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था मैदानामध्ये उतरून तुमच्या माध्यमातून आपण या व्यसनांना पराभूत करून दाखवू आणि तुमच्या आणि माझ्या मनामधला सुजलाम सुफलाम भारत हा आपण तयार केल्याशिवाय थांबणार नाही हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो.
0: नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत सर्वत्र अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेलं युद्ध युवा शक्तीचं विद्यार्थ्यांचं असून आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाची ती लढाई आहे असं ते म्हणाले. व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना मदतीची आवश्यकता आहे हे समाजानं समजून घ्यायला हवं असं आवाहन त्यांनी केलं. नागरिकांनी अंमली पदार्थांबद्दल मिळालेली माहिती पोलिसांना कळवण्यात पुढाकार घ्यायला हवा असंही ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना नशामुक्तीची शपथही दिली. नवी मुंबई आणखी सुरक्षित करण्यासाठी CBD बेलापूर इथं प्रहरी इंटिग्रेटेड CCTV कमांड सेंटरचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांनी आज केलं. जमीन शेतीयोग्य करण्यासाठी लागणाऱ्या कुठल्याही साहित्यासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करायची नाही असे स्पष्ट आदेश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभं आहे अशी ग्वाही त्यांनी दिली.
2: कुठल्याही शेतकऱ्याचं ट्रॅक्टर पकडायचं नाही आहे. शेतकऱ्याला लागणारी माती येथे रॉयल्टी घ्यायची नाही आहे. शेतकऱ्याचं शेतघर असेल त्याच्याकरता रॉयल्टी घ्यायची नाही. शेतकऱ्याचं शेत जमिनीकरता लागणारा कुठलंही साहित्य किंवा त्याला लागणारे कुठलंही उपयोगाचं साहित्य हे त्याला वापर करताना शेतकऱ्याचा कुठलंही अडवणूक करायची नाही असे आदेश तहसीलदार तलाठी आणि पोलिसांना दिलेले आहेत.
0: राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाची आणखी प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं 1 सप्टेंबरपासून नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. यानुसार राज्यातल्या सर्व 1196 बाल तपासणी पथकांचं प्रशासकीय नियंत्रण तालुका आरोग्य अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलंय. अंगणवाडी आणि शाळांमधल्या बालकांची आरोग्य तपासणी, तपासणीची गुणवत्ता आणि आजारी बालकांना वेळेवर मोफत उपचार तसंच शस्त्रक्रिया मिळणं यावर यात भर दिला जाणार आहे. उपसंचालक स्तरावरून रोज 50 पालकांशी थेट संपर्क साधून उपचारांची पडताळणी केली जाईल तसंच या योजनेतल्या वाहनांना GPS लावणंही बंधनकारक करण्यात आलंय. राज्य पोलीस दलात 10 वर्षांची सेवा पूर्ण करून निवृत्त झालेल्या श्वानांना निवृत्तीनंतरही पोलीस दलातच ठेवायचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय. या श्वानांना सांभाळणारे कर्मचारीही त्यांच्यासोबतच राहतील. या श्वानांच्या आहाराचा आणि देखभालीचा सर्व खर्च राज्य शासनाचा गृह विभाग करणार आहे. श्वानांनी पोलीस दलासाठी दिलेलं योगदान लक्षात घेऊन त्यांची योग्य ती काळजी घेणं ही शासनाची जबाबदारी आहे असं मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. नाशिक त्र्यंबकेश्वर इथं पुढच्या वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांकरता सार्वजनिक आरोग्य विभागानं डिसेंबरपर्यंत सर्व व्यवस्था सज्ज ठेवायचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. येणाऱ्या भाविकांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन आवश्यक यंत्रसामग्री, औषधांचा पुरेसा साठा आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं नियोजन आतापासूनच करावं असंही त्यांनी सांगितलं. 100वं साहित्य संमेलन पुढच्या शतकाच्या साहित्यिक

0: हालचालीचा पाया घालणारं ठरावं अशी अपेक्षा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज व्यक्त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत राज्यातल्या विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंशी तसंच संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांसोबत सामंत यांनी संवाद साधला. विद्यार्थी नवोदित आणि ग्रामीण साहित्यिकांना व्यापक व्यासपीठ देत सर्वजण मिळून हे संमेलन ऐतिहासिक करूया असं आवाहन त्यांनी केलं. 100व्या साहित्य संमेलनातून सुरू झालेलं विद्यार्थी साहित्य संमेलन यापुढे दरवर्षी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे या संवादात सहभागी झाले होते. 100व साहित्य संमेलन आणि विद्यार्थी साहित्य संमेलन ही मराठी भाषेच्या संवर्धनाची मोठी संधी आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. काँग्रेसचे नेते राहुल गांधी थोड्याच वेळात पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करणार आहेत. यासाठी ते आज दुपारी पुण्यात पोहोचले. दरम्यान भारतीय जनता पक्षानं या कार्यक्रमावर टीका केली. या कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी काँग्रेसनं समाजमाध्यमावरच्या इन्फ्लुएन्सरना पैसे दिल्याचा दावा भाजपानं केलाय. त्यावर जयंतीचा काँग्रेसला मिळणारा वाढता पाठिंबा पाहून भाजपा घाबरली आहे असं प्रत्युत्तर काँग्रेसनं दिलं आहे. दरम्यान या कार्यक्रमाच्या नोंदणीच्या मुद्द्यावरून पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या आवारात भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात काल मध्यरात्री झटापट झाली. यात काही जण जखमी झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार केला. अभाविपच्या तक्रारीवरून 50 ते 60 जणांविरोधात गुन्हे दाखल केल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली. साखरेच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर सणासुदीतली मागणी पूर्ण करण्यासाठी यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याकरता सहकारी साखर कारखाने प्रयत्नशील आहेत. राज्य सरकारनं परवानगी दिल्यास लवकर गाळप सुरू करून बाजारात नवीन साखर उपलब्ध करून देऊ असं राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलंय. सध्याच्या साखरेच्या दरवाढीचा सहकारी साखर कारखान्यांना विशेष फायदा झाला नसल्याचंही महासंघानं म्हटलंय. तांत्रिक कामांसाठी पुणे स्थानक परिसरात उद्या सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत 9 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या काळात फलाट क्रमांक 3, 4, 5 आणि 6 वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेससह 6 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी प्रवासापूर्वी एनटीएस ऍपवर रेल्वेगाड्यांचं अद्ययावत वेळापत्रक तपासून प्रवास करावा असं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनानं केलं आहे. अहिल्यानगर जिल्हा गुंतवणूक परिषदेचं उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालं. राज्य सरकार जिल्ह्यात नवीन उद्योग गुंतवणुकीसाठी पुढाकार घेत आहे. या उद्योगांना सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन खंबीरपणे उभं आहे अशी ग्वाही त्यांनी दिली. बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला दुहेरीतलं भारताचं आव्हान आज संपुष्टात आलं. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला उपांत्य फेरीत चीनच्या अग्रमानांकित लियू शेंगशू आणि तान निन या जोडीकडून 21-18, 13-21, 8-21 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. गडचिरोली जिल्ह्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार होती. आज सकाळीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. गेल्या 24 तासात धानोरा तालुक्यात सर्वाधिक 23 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल गडचिरोली तालुक्यात 17.2 मिलीमीटर पाऊस पडला. हवामान. येत्या 24 तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. पुढच्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. 4 वर्षांखालच्या मुलांसाठी क्लोरफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे 2 घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी. अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यात राज्य सरकार आणि राज्यातल्या सर्व यंत्रणा मागे हटणार नाहीत अशी मुख्यमंत्र्यांची ग्वाही. राष्ट्रीय बालआरोग्य कार्यक्रमाची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं जारी केल्या नव्या मार्गदर्शक सूचना. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज छात्रों की गुंज या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना संबोधित करणार आणि बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना कांस्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण.

आपण ऐकत आहात श्रोते हो संध्याकाळचे 7:10 झाली आहेत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडून प्राप्त फळ आणि भाजीपाला यांचे बाजार भाव. कांदा 1200 ते 4000, बटाटा 800 ते 1400, संत्री 3000 ते 6000, डाळिंब 3000 ते 10000, चिक्कू 3000 ते 5000, पेरू 2500 ते 6500, टरबूज

डाळिंब 3000 ते 10000, चिक्कू 3000 ते 5000, पेरू 2500 ते 6500, टरबूज 1000 ते 2000, ड्रॅगन फ्रूट 3000 ते 8000, सीताफळ 2000 ते 4500, पपई 1500 ते 2500, अननस 3000 ते 6000, सफरचंद 7000 ते 15000. श्रोतेहो, सांगली कृषी उत्पन्न समितीकडून प्राप्त बाजारभाव आपण ऐकलेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र.

0: उदास चहा प्रायोजित सार्थ अहिल्या गाथा हा कार्यक्रम उद्या सकाळी 7:40 प्रायोजक कडक लज्जतदार उत्साही GS चहा।
1: बालसभा।

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही, तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 किसानवाणी हे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: विविध कार्यगटांच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामधील पुणे मुंबईसह चेन्नई जयपूर आणि गांधीनगर इथं वेगवेगळ्या विषयांवर आयोजित ब्रिक्स बैठकांचा घेतलेला आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, भारत अध्यक्षपद भूषवत असलेल्या ब्रिक्स परिषदेची यंदाची संकल्पना क्षमता नवनिर्मिती सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्माण ही आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील राष्ट्रांना एकत्र आणून एक मजबूत आणि सुरक्षित भविष्य घडविण्याचा भारताचा मानस आहे. 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणार असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या अगोदर भारतात अनेक मंत्रीस्तरीय आणि विविध कार्यगटांच्या बैठकांचं आयोजन केलं जात आहे. यातील तामिळनाडूतल्या चेन्नई इथं 21 ऑगस्टला 14वी ब्रिक्स विज्ञान तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन ही मंत्रीस्तरीय बैठक पार पडली. पुण्यात देखील 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान 12वी ब्रिक्स दळणवळण मंत्री आणि आयसीटी कार्यकटाची बैठक पार पडली. तर राजस्थानमधील जयपूर इथं 20 ते 21 ऑगस्ट दरम्यान पर्यटन मंत्री आणि कार्यगटाची ब्रिक्स बैठक झाली. या बैठकांमध्ये झालेली चर्चा आणि भारतानं यात मांडलेली भूमिका याविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि मुंबईच्या सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या स्कूल ऑफ सिव्हिलायझेशन स्टडीजचे सहाय्यक प्राध्यापक डॉ संदेश सामंत यांनी सांगितलं.
1: सर्वात आधी म्हणजे जयपूरमध्ये जी बैठक झाली ती ब्रिक्स देशांच्या उद्योग मंत्र्यांची बैठक झाली. यात MSME, सौर ऊर्जा क्षेत्र, स्टार्टअप्स यासारख्या विषयांचा विचार केला गेला. भारताने यात इन्क्युबेटर नेटवर्क आणि ब्रिक्स स्टार्टअप इनोव्हेशन फंड उभारण्याचा प्रस्ताव मांडलाय. याच्यामुळे वेगवेगळ्या स्टार्टअपसाठी भांडवल उभारणी असेल किंवा सौर ऊर्जेला प्रोत्साहन देणं असेल यासारख्या विविध गोष्टी होण्याची शक्यता आहे. याचा जागतिक दक्षिणेला म्हणजे ज्यात आपण ग्लोबल साऊथ म्हणतो याला सुद्धा एक मोठा फायदा होईल. म्हणजेच ग्लोबल साऊथ मधले जे जे देश आहेत यांना विकसित देशांवर अवलंबून न राहता विकसनशील देशांना एकत्र येऊन तिथल्या लघु आणि मध्यम उद्योगांना एकत्र उद्योगांच्या विषयीची संधी निर्माण करणं हा त्याचा उद्देश आहे. याशिवाय चेन्नईमध्ये जी बैठक पार पडली ती विज्ञान संशोधन क्षेत्रासंबंधीची बैठक पार पडली. यात सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात नक्कीच संशोधन तंत्रज्ञान यामध्ये ब्रिक्स देशांनी एकत्र येऊन काम करण्यावर चर्चा झाली. यात ब्रिक्स सायन्स टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन फ्रेमवर्कच्या माध्यमातून तरुण वैज्ञानिक आणि नवीन जगासाठी उपयोगी अशा कार्यक्रमांवर भर देण्याचा प्रस्ताव मांडला गेला आणि असे कार्यक्रम राबवण्याचा मानस या सर्व सदस्य देशांनी दाखवला. आपण जर पाहिलं तर विज्ञानात आजकाल हवामान बदल, ऊर्जा, औषध निर्मिती, डिजिटल तंत्रज्ञान, आरोग्य असेल, शेती असेल या सगळ्याचा एक मोठा सहभाग असतो. आणि ब्रिक्स देश ज्यात बहुतांश विकसनशील देश आहेत हे विकसित देश एकत्र येऊन स्वतःच्या फायद्यासाठी आणि जगाच्या फायद्यासाठी सुद्धा एका प्रकारचं फ्रेमवर्क निर्माण करतील किंवा एखाद्या प्रकारची व्यवस्थेची निर्मिती करतील असा या सर्व गोष्टींचा उद्देश आहे. आणि म्हणूनच चेन्नईत पार पडलेल्या या विज्ञान संशोधन आणि इनोव्हेशन या बैठकीने आता या पुढचा कुठेतरी मार्ग प्रस्तावित केला असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर पुण्यात जी बैठक झाली ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल अर्थव्यवस्था आणि सायबर सिक्युरिटी या अत्यंत महत्वाच्या विषयावर झाली. यात ब्रिक्स देशांचे कम्युनिकेशन मिनिस्टर्स म्हणजेच जनसंपर्क मंत्री सहभागी झाले होते. यात ऑफकोर्स सायबर सिक्युरिटी असेल, डिजिटल कनेक्टिव्हिटी असेल, भविष्यातली कम्युनिकेशन तंत्रज्ञान असेल या सर्वांविषयी चर्चा झाली. आणि आपण जर पाहिलं तर भारताने अगदी UPI असेल किंवा डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल यात विशेषतः कमी खर्चात डिजिटल पेमेंट, सरकारी सेवा, आर्थिक संधी उपलब्ध करून देणं यात भारताने जी कामगिरी केली आहे याचा फायदा ब्रिक्स मधल्या विकसनशील देशांना आणि ब्रिक्सच्या पलीकडे जाऊनही विकसित देशांना सुद्धा होऊ शकतो ही या बैठकीची फलनिष्पत्ती आपल्याला म्हणता येईल. विविध देशांमध्ये डिजिटल पायाभूत सुविधा उपलब्ध करणं आणि डिजिटल उद्योग उभारणं यासाठी सर्व बैठका महत्वाच्या ठरू शकतात. पण या सगळ्याचा एक महत्वाचा फायदा जर आपण बघायला गेलो तर आजपर्यंत जागतिक अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने विकसित देशांवर आधारित आपल्याला दिसते. आणि आपण यासाठी सुद्धा जर वित्त पुरवठा पाहिला तर ज्या जागतिक आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, वित्तीय संस्था आहेत या आजही विकसित देशांच्या अंमलाखाली किंवा त्यांच्या टाचेखाली असल्याचं

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. वर्ष 2026 मध्ये होणाऱ्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं यजमानपद भारताकडे आहे. त्या अगोदर देशभरात विविध क्षेत्रांमधील सहकार्यासाठी भारतातल्या विविध शहरांमध्ये मंत्रीस्तरीय

0: आपल्याला दिसतं. अशा वेळेला ब्रिक्स बँकेच्या माध्यमातून पर्यायी वित्त पुरवठा करणं किंवा जागतिक प्रश्नांवर भांडवल उपलब्ध करण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकत्र येणं, याच पद्धतीने भविष्यात काही प्रमाणात डॉलरवरचं अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न ब्रिक्सच्या माध्यमातून करणं हा ब्रिक्स देशांचा प्रयत्न राहिला. याशिवाय ब्रिक्समध्ये मोठी बाजारपेठ सुद्धा आहे. म्हणजे आपण भारत पाहिलं, चीन पाहिलं, ब्राझील पाहिलं, किंवा नव्याने सामील झालेले इंडोनेशिया असेल, इजिप्त असतील, सौदी अरेबिया असतील, यासारख्या देशांमध्ये सुद्धा आपल्याला एक मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. अशा वेळेला आपण विकसित देशांच्या बाजारपेठांवर अवलंबून न राहता ब्रिक्सच्या बाजारपेठांचा फायदा हा विकसनशील देशांना आणि विशेषतः ब्रिक्स देशांना व्हावा यासाठी सध्या ब्रिक्स गट प्रयत्नशील आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. त्या पलीकडे जाऊन ग्लोबल गव्हर्नन्स असेल, इथे युएन सिक्युरिटी काउन्सिल म्हणजे सुरक्षा परिषदेत ब्रिक्सच्या देशांना आणि जागतिक दक्षिणेला आवाज प्राप्त करून देणं आणि सुरक्षा परिषदेत एक प्रकारचा बॅलन्स किंवा समतोल आणण्याचे सुद्धा प्रयत्न हे ब्रिक्स गटांकडनं केले जात आहेत. आणि याच सर्व गोष्टींचा विचार करता ब्रिक्स परिषदेचं महत्व आणि भारताकडे असलेलं 2026 अध्यक्षपद महत्वाचं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: श्रोतेहो, पुणे, चेन्नई आणि जयपूर सोबतच मुंबईत आणि गुजरातमधील गांधीनगर इथं 19 ऑगस्ट पासून वेगवेगळ्या कार्यगटांच्या 2 दिवसीय ब्रिक्स बैठका पार पडल्या. यामधल्या मुंबईत आयोजित परिषदेत वित्त आणि मध्यवर्ती बँक उपप्रमुखांनी सहभाग घेत चर्चा केली, तर गांधीनगरमध्ये युवा नेते, उद्योजक आणि प्रतिनिधींची परिषद पार पडली. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ अक्षय रानडे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
2: या बैठका म्हणजे गांधीनगर येथे झालेली ब्रिक्स युवा परिषद बैठक व युवा शिखर परिषद आणि मुंबई येथे झालेली ब्रिक्स वित्त व मध्यवर्ती बँक उपप्रमुखांची तिसरी बैठक. माझा मूलभूत मुद्दा असा आहे की या दोन्ही बैठका वेगवेगळ्या विषयांवर असल्या तरी त्याला एका व्यापक भारताच्या परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून आपण बघितलं पाहिजे. इथे ब्रिक्सला अधिक लोककेंद्रित, तंत्रज्ञानभिमुख आणि वित्तीय दृष्ट्या सक्षम आणि ग्लोबल साऊथच्या हितांचे प्रतिनिधित्व करणारे व्यासपीठ बनवणे हे आहे. भारताने आपल्या 2026 अध्यक्षतेसाठी बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी ही चौकट स्वीकारली आहे. ही फक्त एक आकर्षक घोषणा नसून ती राजकीय सुरक्षा, आर्थिक, वित्तीय आणि लोकांमधील संपर्क या ब्रिक्सच्या सहकार्याच्या 3 स्तंभांना जोडणारी कार्यनीती आहे. आता गांधीनगर येथे 19 ऑगस्ट ला झालेल्या ब्रिक्स युवा परिषद बैठक आणि युवा शिखर परिषद बैठक हे वरवरून जरी आपल्याला युवा प्रतिनिधींचं एकत्रीकरण वाटत असलं तरी परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने आपण जर का बघितलं तर हा एक युवा कूटनिधीचा भाग म्हणून आपण बघायला हवा. तर युवा कूटनिधी म्हणजे प्रामुख्याने पुढच्या पिढीत जे लोक नेतृत्व करणार आहेत, आज जे विद्यार्थी असतील, संशोधक असतील, स्टार्टअप उद्योजक असतील किंवा वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते असतील, ते उद्या शासन, उद्योग, तंत्रज्ञान आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील नेतृत्व करणारे युवा लोक असतील. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क हा दीर्घकालीन धोरणात्मक गुंतवणूक आहे असं मला वाटतं. गांधीनगरच्या बैठकीत शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार क्षमता, सर्वसमावेशक विकास इत्यादी गोष्टींवरती भर देण्यात आला. ह्याला आपण जनरली सॉफ्ट पॉवर च्या दृष्टिकोनातून बघतो. हे विषय जरी आपल्याला आता सॉफ्ट वाटत असले तरी प्रत्यक्षात ते राष्ट्रीय सामर्थ्याशी थेट जोडलेले आहे. ज्या देशाची युवा लोकसंख्या कुशल, आरोग्यदृष्ट्या सक्षम आहे त्या देशाची आर्थिक स्थिती, सामाजिक स्थैर्य आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढलेली आपल्याला दिसून येते. भारतासाठी याचे विशेष महत्व एवढ्यासाठी आहे की भारत दीर्घकाळापासून विकासाचे मॉडेल हे केवळ परकीय मदत किंवा आयातित तंत्रज्ञानावर अवलंबून नसून त्यातला पर्यायी मार्ग शोधणारे याच्या विचार मांडताना आपल्याला सातत्याने दिसतं. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा असतील, नव उद्योग असतील, कौशल्यावर आधारित विकास असेल किंवा सामाजिक कल्याणासाठी डिजिटल एकीकरण असेल यांसारख्या वेगवेगळ्या विषयांवरती भारताने ब्रिक्स भागीदारांसोबत सहकार्याच्या रूपात इच्छा मांडलेली आपल्याला दिसून येते. भारताच्या अध्यक्षतेत ब्रिक्स इन्क्युबेटर नेटवर्क, विज्ञान व संशोधन भांडार आणि युवा स्टार्टअप प्लॅटफॉर्म सारख्या उपक्रमांवर देखील भर दिलेला आपल्याला दिसून येतो. पण गांधीनगरची बैठक त्यामुळे भारताच्या सॉफ्ट पॉवरचे उदाहरण जसे आहे तसेच ते एक दीर्घकालीन कूटनीती आणि दीर्घकालीन इंटरेस्ट मध्ये गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने देखील आपण बघितले पाहिजे. आता मुंबईतील ब्रिक्स वित्त आणि मध्यवर्ती बँक उपप्रमुखांची जी तिसरी बैठक झाली तिला आपल्याला एका वेगळ्या प्रकारे बघणं गरजेचं आहे. पण तरी सुद्धा त्याचं जर का धोरणात्मक आपण दृष्टिकोन बघितला तर तो बऱ्यापैकी व्यापक आहे आणि एकंदर आपल्या परराष्ट्र धोरणाच्या दिशेला पूरक आहे असं मला वाटतं. तर वित्त मंत्रालय आणि मध्यवर्ती बँकेचे अधिकारी ज्या मुद्द्यांवर प्रामुख्याने संवाद करतात त्यात जागतिक आर्थिक अस्थिरता असेल, चलनाविषयक

0: प्रश्न असतील, वित्तीय स्थैर्य असेल किंवा एकंदरच विकासासाठी संसाधनांचा समावेश, असे वेगवेगळे विषय चर्चेला असतात. ही बैठक भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेच्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेचा भागही आहे. आज जरी आपण एकंदर जागतिक आर्थिक व्यवस्था बघितली तर तिथे काही मर्यादित चलन जसे डॉलर यांचा प्रभुत्व आपल्याला दिसून येतो. ह्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांसाठी एक मोठा प्रश्न असा आहे की आपला परस्पर व्यापार अधिक सुरक्षित, स्वस्त आणि त्याला स्थैर्य कसं मिळवून देण्यात येईल. याच संदर्भात सीमापार देयक अधिक जलद आणि कमी खर्चिक करण्याची देखील गरज ब्रिक्स राष्ट्रांना भासते. आता स्थानिक चलनातून व्यापार देयकांच्या शक्यतांवर चर्चा केली म्हणजे डॉलरला उद्या आपण बाजूला सारतोय असातला तो भाग नाही, किंवा आज भारत डॉलरला काहीतरी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतोय असं देखील बघून चालणार नाही. ती व्यवहारातील जोखीम कमी करणं किंवा चलनातील जी चढउतारांचा जो परिणाम असतो त्याला कमी करण्यासाठी एकत्रित काही पर्याय शोधता येतील का, ह्या पार्श्वभूमीतून त्याला आपल्याला बघणं गरजेचं आहे. भारताच्या मध्यवर्ती बँकेने ही सीमापार देयक सुलभ, जलद आणि स्वस्त करण्यावरती भर दिलेला आपल्याला दिसून येतो. आता इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे की वित्तीय स्वायत्तता जे आपण म्हणतो म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेतून अलुप्त राहणं असं त्याचा अर्थ नाही. उलट ती जी जागतिक अर्थव्यवस्था आहे त्यात अधिक समान अटींवर सहभाग कसा घेता येईल, व्यापारासाठी अनेक पर्याय कसे निर्माण करता येतील, देयक संरचना अजून सक्षम कसे करता येतील आणि विकासासाठी विश्वासार्ह वित्त पुरवठा उपलब्ध कसे करता येईल ह्यावर भर देणं त्याच्यात अभिप्रेत आहे. भारताच्या अध्यक्षतेतील जी लवचिकता या संकल्पनेचा जो संबंध आहे तो ह्याच पुरवठा साखळी, आरोग्य, ऊर्जा आणि इतर व्यवस्थापन आणि आर्थिक धक्क्यांना सामोरं जाण्यासाठी संस्थात्मक क्षमतेशी जोडली जाणारी. या दोन्ही बैठकींचा तिसरा आणि मला वाटतं सगळ्यात महत्वाचा जो संदर्भ आहे तो ग्लोबल साऊथची आहे. ग्लोबल साऊथ ही फक्त भौगोलिक संज्ञा आज नाही, ती आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका यांच्यातील अनेक विकसनशील देशांच्या विकासात्मक चिंता, प्रतिनिधित्वाची मागणी आणि न्याय जागतिक व्यवस्थेची आकांक्षा व्यक्त करण्यासाठीच एक राजकीय संकल्पना आहे. भारत ब्रिक्सच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करतो की म्हणजे जागतिक निर्णय प्रक्रियेत हे जे विकसनशील राष्ट्र आहेत यांचा आवाज, त्यांच्या लोकसंख्या, त्यांची आर्थिक क्षमता आणि त्यांच्या विकासांच्या गरजेच्या प्रमाणात ऐकला जातो आहे का, आणि जर तो ऐकला जात नसेल तर त्याला एक संघटित कृती आपल्याला काय म्हणून प्रत्युत्तर देता येईल, अशा दृष्टीने देखील भारत ब्रिक्स या समूहाकडे बघतो. गांधीनगरमध्ये झालेली युवा परिषद असेल किंवा मुंबईत झालेली वित्तीय सहकार्यांवर भार देण्यासाठीची परिषद असेल, या दोन्ही गोष्टींना आपण ह्या व्यापक परराष्ट्र धोरणाच्या परिप्रेक्ष्यातूनच बघितलं पाहिजे.
1: श्रोते, ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश असलेल्या ब्रिक्स संघटनेचा विस्तार होऊन या संघटनेत इजिप्त, इराण आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा नव्यानं समावेश झाला. ब्रिक्सच्या या विस्तारानंतर भारताकडे प्रथमच ब्रिक्सचं अध्यक्षपद आलं असल्यानं त्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. या सर्व बैठकांमध्ये भारतानं मांडलेली भूमिका ही जागतिक बाजारपेठेत ग्लोबल साऊथ राष्ट्रांच्या हिताचं रक्षण करणं आणि जागतिक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याच्या दिशेनं उचललेलं एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन मनीषा देवणे.

0: वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील. आपण आमचे सर्व कार्यक्रम प्रसारभारतीच्या वेव्ज या OTT प्लॅटफॉर्मवर देखील ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: सूखा पड़े या बाढ़ आ जाए
2: कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
3: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
4: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
5: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
4: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
5: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
4: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
6: शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात आपण कृषी आणि कृषीपूरक व्यवसायांमध्ये शेतकरी महिलांचा सहभाग याविषयी माहिती ऐकणार आहोत। ही माहिती आपल्याला करून देत आहेत कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा, जिल्हा रायगड येथील कृषी विस्तार तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद मांडवकर।
7: श्रोते हो नमस्कार। खरं म्हणजे कृषी विकास आणि संबंधित क्षेत्रात म्हणजेच कृषीपूरक व्यवसाय यामध्ये महिलांची भूमिका अतिशय महत्वाची आहे। शेतीमध्ये मुलांच्या सहभागाचे स्वरूप आणि व्याप्ती प्रदेशानुसार बदलते, परंतु विविधेकडे दुर्लक्ष करून महिला कृषी विषयांमध्ये, कृषी उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत। 2011 जनगणनेनुसार एकूण महिला मुख्य कामगारांपैकी 55% महिला या शेती कामगार होत्या आणि 24% शेतकरी होत्या। तथापि केवळ 12.8% शेतकरी आणि शेतकरी माझ्या नावावरती जमिनीची मालकी आहे। हा थोडाफार लिंगभेद आपल्याला जाणवतो, परंतु सीमांत आणि लहान जमीन म्हणजे कमी क्षेत्र असलेल्या जमिनीमध्ये महिलांकडे मालकीचं प्रमाण फार कमी आहे, ते 25.7% इतकंच आहे। आज आपण पाहिलं तर महिलांचा सहभाग शेतीमध्ये कशा प्रकार आहे, कुटुंबाच्या सामाजिक आर्थिक स्थिती प्रादेशिक घटकांवरती हा सहभाग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आढळतो। पहिलं म्हणजे स्वतः शेतीमध्ये काम करणाऱ्या, दुसरं कामावर देखरेखीद्वारे आणि व्यवस्थापकाचं काम करणाऱ्या, आणि तिसरा प्रकार आहे शेत म्हणून काम करणाऱ्या महिला। शेती हा संपूर्ण देशाचा आत्मा आहे आणि शेतीमध्ये काम करत असताना बियाणे व निवड प्रक्रिया, रोपवाटिका व्यवस्थापन, पेरणी व लागवड, तण नियंत्रण, खत व्यवस्थापन, आंतर मशागत, काढणी व मळणी, धान्याची स्वच्छता, प्रतवारी व साठवण, तर शेतमालाची विक्री व बाजारपेठ संपर्क, शेतीविषयक निर्णय प्रक्रिया सहभाग, हे सगळे काम शेतकरी महिला करीतच असतात। त्याचबरोबर पशुधनाचा आपण जर विचार केला तर पशुधन हा मुख्य उपजीविकेचा व्यवसाय आपल्या शेतकरी कुटुंबाचा आहे। त्यामध्ये बहुतांश महिला सहभागी झालेल्या असतात। प्रामुख्याने जनावरे आणि गोठ्यांची स्वच्छता करणं, गुरांना पाणी देणं, जनावरांचं दूध काढणं, चारा संग्रह, शेणाच्या गवऱ्या तयार करणं, ही सगळी कामं प्रामुख्याने महिला करत असतात। केवळ आजारी जनावरांची काळजी घेण्याचं काम ही पुरुषांवरती असतो, एकंदरीत पाहिलं तर याच्यामध्ये महिलांची भूमिका मोठी आहे। तिसरा विषय घेतला कुक्कुटपालन, अजून प्रमुख शेतीपूरक व्यवसाय आहे। त्यामध्ये ह्या उद्योगात घरगुती पातळीवरती महिलांचा सहभाग केंद्रस्थानी आढळतो। या व्यतिरिक्त शेळीपालन, फुलशेती, फळबाग लागवड, मत्स्य व्यवसाय, अन्न प्रक्रिया यांचा समावेश आपल्याला पाहता येतो। आता दुसरा विषय असा आहे की शेतकऱ्यांमध्ये सहभाग वाढवण्याकरता कोणते प्रयत्न केले जात आहेत। आपल्याला माहित आहे की शेतीमध्ये सहभाग वाढवण्याकरता शासन स्तरावरती खूप मोठे प्रयत्न केले जात आहेत। त्यात प्रामुख्याने आपण विचार केला तर उत्पादन वाढवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणं, प्रात्यक्षिकांचं आयोजन करणं, कृषी निविष्ठांची खरेदी करणं, लागणारा जो काही बियाणे असेल, खतं असतील, याची खरेदी करण्याबाबतचं ज्ञान शेतकरी महिलांना देणं, अन्न प्रक्रियेमध्ये सुधारणा करणं, साठवणूक आणि पणन व्यवस्था म्हणजे विक्री व्यवस्थामध्ये त्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी शासनामार्फत केली जात आहे। त्याच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण, प्रात्यक्षिक आणि कृषी विस्तार माध्यमांचा वापर पाहायला मिळतो। त्याचबरोबर आपण जर इतर गोष्टी पाहिल्या तर महिलांसमोर आजही सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक आणि इतरही अनेक प्रश्न आहेत। या प्रश्नांचा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये

आपल्यांचं काळाचं नियोजन करणं फार महत्वाचं आहे. शेतीमध्ये आपण जर पाहिलं ग्रामीण महिलांमध्ये काही अडचणी आहेत, प्रामुख्याने आपण पाहिलं पारंपरिक ज्ञानामध्ये अडकलेल्या पाहायला मिळतात. त्यांचा बाहेरच्या जागेत संपर्क कमी आढळून येतो. आजच्या काळात थोडा वाढलेला आहे, परंतु एकंदरीत थोडा संपर्क त्या कमी पडतात. आहार आणि आरोग्याबाबत त्यांच्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात जुन्या चालली आणि गैरसमज आपल्याला पाहायला मिळतात. तर ते दूर होण्याकरता मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर महिलांना व्यवसायाकडून भांडवलाची कमतरता जाणवते, उपलब्धता कमी असते, शासनाच्या योजनांची पुरेपूर माहिती नसल्यामुळं त्या योजनांचा फायदा घेण्यास पुढे येत नाहीत. अशा वेळी महिला संघटित होऊन कृषी आणि पुष्यपूर व्यवसायामध्ये त्यांचा सहभाग वाढवण्याची गरज आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन पुढील काळात हाती घ्यावी योजनांची आखणी आणि योग्य अंमलबजावणी करणं ही काळाची गरज आहे. यापुढे आपण पाहूया की शेतकरी मुलांच्या शिक्षण सामाजिक बाबीविषयी काय सांगतील आपल्याला. तर प्रथम म्हणजे याचा सामाजिक सहभाग वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. महिला हा जितक्या समाजामध्ये सहभागी होतील तितका त्यांना ज्ञानाचं भांडार त्यांच्यावर उपलब्ध होईल. त्याप्रमाणे शेती आणि शेतीपूरक व्यवसायाचं भविष्यात त्यांना चांगलं उत्पन्न मिळू शकतं. आज आपण काही पारंपरिक बाबी सोडल्या तरी आधुनिक पद्धतीच्या अवलंबनामुळे उत्पादन क्षमता वाढू शकते. शेतीच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्याचे प्रबलन होणं आवश्यक आहे. सर्वांना आपल्याला माहिती पाण्याचे महत्व सर्वात जास्त महिलांना माहित असतं. घरातील पाण्याचे व्यवस्थापन करतात त्यांना ते शेतामध्ये पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांना पुढे आणणं फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट पर्यावरण. पर्यावरणात आपण पाहिलं तर पर्यावरण टिकलं तर सर्व काही टिकू शकतं तर सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा सुरुवातीला हे संस्कार जर शेतकरी महिलांमध्ये झाले तर ऑटोमॅटिक त्याचा प्रसार हा समाजावर होईल. त्यातून मग पर्यावरणाची काळजी घेणं सर्वांना शक्य होऊन जाईल. आपल्याला माहित आहे की आजीबाईचा बटवा, त्यातून शोध आणि बोध बाहेर येत असतात. आजीबाईच्या बटवामध्ये ती एक स्त्री आहे जी पारंपरिक ज्ञानाप्रती समाजासाठी उद्धाराचं काम करते. अशा प्रकारचा हा बटवा ग्रामीण महिलांमध्ये शेतकरी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढवणं, त्यांना ज्ञानाने समृद्ध करणं, त्यासाठी त्यांचा प्रसार आणि अवलंब करणं यासाठी फार महत्वाची गरज आहे. आपण जर पाहिलं तर शेतीमध्ये महिलांच्या जमीन धारणाविषयी आपण पाहिलं तर शेत जमीन नावावर असणं महिलांप्रमाण अत्यल्प आहे. जे आपण ऍग्रिकल्चर सेन्सस म्हणतो, कृषी जनगणना 2015-16 नुसार भारतामध्ये जवळपास 14% व महाराष्ट्रामध्ये 15% महिला शेती करतात. ज्यामध्ये जमीन धारणा असणाऱ्या भारतीयावर शेती करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. एकूण जी महिला आहेत त्याच्यापैकी 80% महिला या अल्प व अत्यल्प भूधारक महिला आहेत. त्यांच्याकडे फार कमी शेत जमीन आहे. जी पितृसत्ता कुटुंब पद्धती आहे ती त्याला आपण कारणीभूत असं म्हणू शकतो. कारण आपल्याकडे पितृसत्ता कुटुंब पद्धतीमध्ये वारसा हक्क मुलाकडे जात असल्यामुळे महिलांच्या नावावर शेतजमीन फार नगण्य राहते. त्यामुळे शेतजमीन नावावर असणं हा एक केवळ प्रशासकीय पैलू नाहीये, तर त्यामुळे सामाजिक आर्थिक आणि अधिकार निर्णय क्षमता वाढवणं, त्या संबंध जोडणे फार महत्वाचं आहे. त्यामुळे शेती नाही, त्यामुळे त्याचं सक्षमीकरण नाही, त्यामुळे सर्वांगीण विकास प्रभावित होतो, त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. आता आपण पाहूया की महिलांच्या शेतीमध्ये अधिकार वाढवण्याकरता शासनाने कोणतं धोरण आखलेलं आहे. आपल्याला माहित आहे की केंद्र व राज्य सरकारच्या मार्फत विविध धोरणांमध्ये महिलांना उत्पादक बनवणं, उद्योजक, निर्णयकर्त्या म्हणून सक्षम करण्यावर त्यांचा भर आहे. विशेषतः महिला बचत गट, कृषीपूरक व्यवसाय, कौशल्य विकास, वित्तीय समावेशन आणि बाजारपेठेची जोडणी यांना महत्व शासनाने दिलेलं आहे. त्यामुळे आपण जर पहिल्यांदा पाहिलं तर दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन DNRLM असं आपण म्हणतो, त्याच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना उद्योजक बनवून त्यांना कृषी व कृषी उत्पादनातील क्षमता वाढवून हा त्याचा मुख्य उद्देश आहे. शाश्वत शेती, पशुधन व बिगर कास्ट उत्पादनं, बाजारपेठेची जोडणी यावर यामध्ये भर दिला आहे. त्यामुळे महिला किसान योजना शेतकऱ्यांना निश्चितच सहाय्य आहे आणि आतापर्यंत 33 लाखांहून जास्त महिलांचा याचा लाभ घेतलेला आहे. दुसरं आपण पाहिलं तर या दीनदयाल अंत्योदय योजनेमध्ये महिला बचत गट त्यांना संघटित करून बचत, बँक कर्ज, कौशल्य विकास, उत्पादन आणि सामूहिक व्यवसाय यासाठी मदत केली जाते. महिला उत्पादक गट व उत्पादक कंपन्यांमार्फत बाजारपेठी त्यांच्या जोडण्यावरती मोठ्या प्रमाणात भर देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त आपल्याला माहिती आहे की केंद्र शासनाची योजना आहे की जमीन धारक पात्र शेतकऱ्यांना कुटुंबाला वर्षाला ₹6,000 थेट बँकेत जमा केले जातात. PM किसान योजना, या लाभासाठी जमीन मालकी इतर पात्रता निकष लागू होतात. त्यामुळे महिलांच्या नावावर जमीन असेल, त्यांची नोंदणी आणि मालकी असेल, तर अशा प्रकारे ह्या महिलांना सुद्धा ₹6,000 निश्चित लाभ होऊ शकतो. त्यासाठी त्यांचं आर्थिक सक्षमीकरण करणं महत्वाचं आहे. या व्यतिरिक्त कृषी कौशल्य व तंत्रज्ञान हस्तांतरण, आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आणि इतर संस्थांमार्फत आधुनिक शेतीचं प्रशिक्षण दिलं जातं. तंत्रज्ञान, प्रक्रिया, मूल्यवर्धन, नैसर्गिक शेती, पशुपालन, डिजिटल तंत्रज्ञान, उद्योजकता याच्यावरती मोठ्या प्रमाणात जोर दिलेला आहे आणि यामध्ये प्रशिक्षणाची सुविधा मोठ्या प्रमाणात ठेवलेली आहे. कृषीपूरक व्यवसाय आणि मूल्यवर्धन पाहिलं तर शेतीमध्ये मजूर न ठेवता दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, मशरूम, मधमाशी पालन, रोपवाटिका, अन्न प्रक्रिया, मसाले, पापड उद्योग, लोणची, फळ प्रक्रिया आणि नैसर्गिक शेती निविष्ठा या निर्माण करण्यामध्ये महिला उद्योजकांना बनवण्यावर भर दिला जात आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की महिला बचत गटांना ग्रामीण महिलांना बँकिंगची माहिती देणं, त्यांना विमा संरक्षणाविषयी माहिती देणं, पेन्शन योजनेची जोडणं ही कामं आपल्याला ह्या दीनदयाळ अंत्योदय योजना तसेच किसान महिला सशक्तीकरण योजनेअंतर्गत केली जात आहे. एकंदरीत महिलांसाठी मोठ्या प्रमाणात शासनाचे

उपक्रम हे चालू आहेत. आपल्याला माहिती आहे कृषीपूरक व्यवसायातून मोठ्या प्रमाणात आपल्या आर्थिक उत्पादन मिळतं, आर्थिक उन्नती होण्यामध्ये मदत होते. एकूण हे जोडधंदे आहेत की ज्यामध्ये शेतीशी संबंधित अनेक व्यवसाय समाविष्ट आहेत. हे व्यवसाय शेतकऱ्यांना स्थैर्य देतात, त्यांना शेतीमधील उत्पादनासोबतच अतिरिक्त कमाईची संधी देतात. प्रामुख्याने आपण व्यवसाय पाहिले आजच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये तर दुग्ध व्यवसाय, ज्याच्यामध्ये पशुपालन, दूध संकलन व प्रक्रिया, शेळीपालन व्यवसायामध्ये संगोपन, खाद्य व्यवस्थापन, विक्री, कुक्कुटपालनामध्ये अंडी उत्पादन, यामध्ये दोन्ही प्रकार आहेत. गावठी कुक्कुटपालन आहे, पारंपरिक कुक्कुटपालन आहे, त्याचप्रमाणे सुधारित कोंबडी पालन हा एक व्यवसाय आहे. मत्स्य व्यवसायामध्ये मत्स्य प्रक्रिया विक्री, याच्यामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन हा एक विषय त्यामध्ये येतो. मधमाशी पालन हा एक मोठ्या प्रमाणात व्यवसाय महिला करत आहेत, त्यामध्ये मध उत्पादन प्रक्रिया. मशरूम उत्पादन हा एक नवीन आलेला पुढे व्यवसाय, ज्याला मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये मागणी आहे. त्यामुळे मशरूम उत्पादनाची निर्मिती, त्याची पॅकिंग आणि विक्री याच्या माध्यमातून महिलांना चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध होतात. अन्न प्रक्रिया हा जुना विषय की तो पारंपरिक रित्या सुरूच आहे. लोणची पापड बनवणं, त्याला आता नवीन जी उत्पादन आहे त्यामध्ये जॅम जेली बनवणं, आणखी प्रक्रिया उद्योग, याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होऊ शकते. धान्यावरती स्वच्छता ते प्रक्रिया करणं, मूल्यमापन करणं, ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आज मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये रोपांची मागणी असते, रोपवाटिका तयार करणं, त्याची विक्री करणं हा एक व्यवसाय मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळतो. शासनाने आता नैसर्गिक शेतीवरती मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे, तर नैसर्गिक शेतीची निविष्ठा तयार करणं, ज्यामध्ये जीवामृत आहे, घन जीवामृत आहे, गांडूळ खत आहे, बीजामृत आहे, की जे आज कमी खर्चामध्ये उत्पादन होणाऱ्या निविष्ट आहे, त्याचा उत्पादन करून ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा एक नवीन व्यवसाय शेतकरी महिलांना करता येऊ शकतो. शेणावर आधारित उत्पादन म्हणजे गोवऱ्या, धूप, जैविक उत्पादनं ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं, की ज्याची आज बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. आणि शेवटी कृषी पर्यटन, कृषी पर्यटनामध्ये निवास, खाद्यपदार्थ व स्थानिक उत्पादनांची विक्री हा मोठ्या प्रमाणात व्यवसाय मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे. गावागावांमध्ये जे सधन शेतकरी आहेत, जे मोठ्या प्रमाणात या व्यवसायाकडे वळलेले आहेत, तिथेही शेतकरी महिलांना याच्यामध्ये रोजगाराच्या संधी आपल्याला पाहायला मिळतात. एकूणच शेतीपूरक व्यवसायामध्ये फायदेशीर बाबी चार महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये आर्थिक स्तरीय शेतकरी महिलांना उत्पन्नाबरोबर अतिरिक्त जोड उत्पन्न त्यामध्ये मिळतं, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारते. जे काही संसाधनांचा योग्य वापर, उपलब्ध असलेली जमीन, पाणी, मनुष्यबळ याचा योग्य वापर आपल्याला या शेतीपूरक व्यवसायामध्ये करता येतो. मागणी व उत्पन्न, मागणीप्रमाणे उत्पादन घेऊन नफा मिळवता येतो. हंगामानुसार किंवा सणानुसार मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये मागणी असते त्या उत्पादनाची, त्याप्रमाणे उत्पादन घेऊन त्याच्या विक्रीतून आपल्याला निश्चित फायदा मिळवता येऊ शकतो. आणि रोजगार निर्मिती, थोड्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगार देण्याची क्षमता कृषीपूरक व्यवसायामध्ये आहे, त्यामुळे अशा प्रकारचे चार महत्वाचे फायदे आपल्याला कृषीपूरक व्यवसायामध्ये पाहायला मिळतात. आणि एकंदरीत ह्या सगळ्यामध्ये प्रक्रिया उद्योगाची भूमिका फार महत्वाची आहे. मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करून त्यामध्ये मूल्यवर्धन करणं, शेवटी एखाद्या पदार्थाचं मूळ स्वरूपामध्ये विक्री करून मिळणारा नफा, त्यापेक्षा मूल्यवर्धन मिळणारा नफा निश्चितच जास्त असतो. त्यामुळं डाळी तयार करणं, फळावर प्रक्रिया करणं, भाजीपाला प्रक्रिया करणं, शेवया कोरड्या पापड तयार करणं, मसाला तयार करणं, याचा मोठ्या प्रमाणात महिलांना अर्थार्जन करू शकतात. यासाठी एकत्रित प्रयत्नांची मोठ्या प्रमाणात आपल्याला गरज आहे. दुग्ध व्यवसायामध्ये आज मोठ्या प्रमाणात दुधाचं शीतीकरण करणं, पिशवीमध्ये पॅकिंग करून ते विक्री करणं, हेही व्यवसाय मोठ्या प्रमाणात शेतकरी महिला करू शकतात. गांडूळ खत, सेंद्रिय खत, वनस्पतीजन्य कीटकनाशक, बीजोत्पादन, याच्यामध्येही महिलांना पुढाकार घेण्यात निश्चित चांगला वाव आहे. आणि एकंदरीत आपण पाहिलं तर आजच्या काळामध्ये मालाच्या विक्रीबाबतचं ऑनलाईन मार्केटिंग, म्हणजे आज पारंपरिक विक्री व्यवस्थापेक्षा घर बसल्या आपण मोबाईलच्या द्वारे, कोणत्याही ऍपद्वारे आपण मार्केटिंग करू शकतो, हे ज्ञान शेतकरी महिलांनी जाणून घेणं महत्वाचं आहे. तसं त्यांनी अवगत होऊन त्या संदर्भात काळानुसार पुढे चालणं ही फार महत्वाची गरज आहे. याकरता प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे आणि ती शासनामार्फत आजच्या काळात पुरवण्याचं काम सुरू आहे. आणि आपण पाहिलं तर शेतकऱ्यांसाठी खूप योजना आहेत, महिलांसाठी खूप मोठ्या योजना, त्याच्यामध्ये कृषी विभाग महाराष्ट्र शासनाचा तो योजनाची माहिती त्यांना देत असते, शिबिरांद्वारे, प्रदर्शनांद्वारे. महाराष्ट्र शासनाचा अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून शेती व्यवसायासाठी कर्जाची माहिती दिली जाते. नाबार्ड योजनेमार्फत दुग्ध व्यवसाय वित्त शेतीपूरक उद्योगांना सहाय्य मिळतं. विकिपीडिया या संकेतस्थळावरती शेतीपूरक व्यवसायाची माहिती दिलेली आहे. आणि काही शेतकरी मासिक आहेत किंवा शेतकरी दैनिकातून शासनाच्या योजनांची माहिती आपल्याला मिळत असते. एकंदरीतच आपण पाहिलं तर शेतकरी महिलांच्या विकासासाठी धोरणात्मक पातळीवर काही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मुद्दे या ठिकाणी मांडतो, महिलांच्या नावावरची जमीन व मालमत्तेची मालकी वळवणं हा एक महत्वाचा टप्पा हाती घेणं आवश्यक आहे. प्रत्येक गावात महिला उद्योजकता केंद्र निर्माण करण्याची गरज आहे. महिला उत्पादक गट आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांचा विकासाचा मार्ग तयार करण्याची आखणी करणं महत्वाचं आहे. कृषी यंत्रसामग्रीमध्ये महिलांसाठी अनुकूल साधन उपलब्ध करणं, ज्यामध्ये कमी वजनाच्या किंवा सहज चालता येणाऱ्या यंत्रसामग्री तयार करणं आवश्यक आहे. उत्पादनापेक्षा मूल्यवर्धन, त्याचं ब्रँडिंग आणि बाजारपेठ यावरती अधिक भर देणं आवश्यक आहे. डिजिटल मार्केटिंग, ई कॉमर्सचं प्रशिक्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी महिलांना देणं आज काळाची गरज आहे. महिला शेतकऱ्यांसाठी संत कृषी सल्ला किंवा हेल्पलाईन व्यवस्था सुरू करण्याची गरज आहे. आणि एकत्रित कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, महिला बाल विकास विभाग, त्याचप्रमाणे बँका, बाजारपेठा
आणि जे काही शासनाचे विविध विभाग आहेत त्यांचा एकंदर समन्वय हा शेतकरी महिलांच्या विकासासाठी करणं महत्त्वाचं आहे.

0: एकंदरीतच माझा शेवटचा मुख्य संदेश असा राहील की महिलांचा कृषी आणि कृषी पूरक व्यवसायामध्ये सहभाग हा केवळ श्रमाचा सहभाग नसून उत्पादनापासून मूल्यवर्धन बाजारपेठ आणि निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग वाढवणं म्हणजेच ग्रामीण कुटुंबातील उत्पन्न आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण वाढवणं हा निश्चितच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. धन्यवाद.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कृषी आणि कृषी पूरक व्यवसायांमध्ये शेतकरी महिलांचा सहभाग याविषयी कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील कृषी विस्तार तज्ज्ञ डॉक्टर प्रमोद मांडवकर यांनी दिलेली माहिती ऐकली. शेतकरी बंधू भगिनींनो, यानंतर आपण ऐकणार आहोत देशी वाणाचं संवर्धन याविषयी प्राध्यापक आनंद जाधव यांची डॉक्टर संतोष जाधव यांनी घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, जुना ते सोनं ही म्हण आपल्या संस्कृतीत आहे. खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळात जी शेती होती ती संपूर्ण देशी वाणावर अवलंबून होती. स्वातंत्र्याच्या दरम्यान आपल्याला अन्नधान्याचा पुरवठा कमी होत होता, उत्पादन कमी होत होतं, म्हणून मग संकरित वाणांची लागवड करायला लागलो आपण. आणि ही लागवड करताना मग त्यासोबत रासायनिक खतं आली, रासायनिक कीटकनाशक आली आणि त्याचे दुष्परिणाम आता आपल्याला आपल्या जमिनी आणि हवामानात बघायला मिळत आहेत. मात्र देशी वाण हे आपल्या देशाचं मुख्य धन आहे. या देशी वाणांचं संवर्धन करण्यासाठी आता अनेक संस्था कार्यरत आहेत. हे देशी वाण म्हणजे नेमकं काय, देशी वाण आणि संकरित वाण याच्यात काय फरक आहे, नेमका आपल्या संस्कृतीला पुढे नेणार कसे हे वाण आहेत, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत प्रोफेसर आनंद जाधव सरांकडनं. प्रोफेसर आनंद जाधव हे दांडेकर महाविद्यालय पालघर इथं उद्यान विद्या विषयाचे तज्ञ आहेत. मी त्यांचं आकाशवाणीच्या स्टुडिओत स्वागत करतो. नमस्कार प्रोफेसर आनंद जाधव सर.
3: नमस्कार सर.
2: जाधव सर, देशी वाण खरं तर हे आपली संस्कृती आहे, हे देशी वाण म्हणजे आपण कोणत्या वाणांना देशी वाण म्हणता येईल बरं?
3: शेतकरी बंधू भगिनी, आपण देशी वाण किंवा देशी बियाणे याच्यामध्ये इंडिजिनस सीड्स असेही म्हणतो. आता हे बियाणे म्हणजे नेमकं काय, तर शेतकऱ्यांचं स्वतःचं बियाणं. या बियाणेमध्ये कोणत्या प्रकारची संकरित असाही नाही, शेतकऱ्यांनी स्वतःसाठी काही केलेलं आणि स्वतःकडे ठेवलेलं बियाणं, या पलीकडे दुसरं तिसरं काही नाही, परंतु ते पारंपरिक आहे. परंपरागत बियाणे हे स्वतःकडे असलेलं असतं, शेतकरी स्वतः काही करतो आणि तेच वापरतो, म्हणून त्याला देशी किंवा गावठी बिया असेही म्हणतात.
2: वंश परंपरागत शेतीतनं जे उत्पादन होतं त्याच बियाणं पुढच्या वर्षासाठी पेरणीसाठी काढून ठेवणं हे देशी वाण. सर मग देशी वाण आणि संकरित वाण यात काय फरक आहे बरं?
3: शेतकऱ्याचं जे स्वतःचं बियाणं, हे स्वतःचं बियाणं मुळात उत्पादनाच्या दृष्टीने कणखर, चव चांगली असते, वातावरणातील बदल त्यांना एक रेजिस्टर असतं किंवा प्रतिकार क्षमता असलेले. आता याच्यामध्ये मुख्य फरक म्हणजे काय, संकरित ज्या जाती आहे या जातीचं जे बियाणं आहे ते पुढील पिढ्यांसाठी बियाणे तयार करू शकत नाही, हा एक मुख्य फरक आहे. मात्र या उलट देशी जातीचे जे वाण आहेत ह्या बिया आपल्या पुढच्या जनरेशनसाठी वापरू शकतो. म्हणजे आता संकरित मध्ये F1 जनरेशन नंतर जर ते परत काही करायचं झालं तर ते चालत नाही. हा एक फरक आहे, जेणेकरून पुढच्या जनरेशनसाठी ह्या बिया तुम्हाला वापरता येतात.
2: सर पण आता संकरित बियाणं इतकं उपलब्ध आहे, विद्यापीठांचं संशोधन त्याच्यावर सुरू आहे, मग इतकं असताना मग आपण पुन्हा देशी वाणांचं संवर्धन करावं, ते टिकवण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न करतोय?
3: अतिशय सुंदर. आता हा एक अपरिहार्य भाग होता की संकरित बियाणं, कारण का डिमांड आणि सप्लाय, प्रत्येक देशाचं पॉप्युलेशन त्याला लागणारं जे अन्न धान्य ह्याच्या पुरवठ्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त उत्पादन करणाऱ्या जाती शोधणं हे त्या त्या कृषी विद्यापीठांचं काय असतं, आणि तसा तो संकरित तंत्र वापरून उत्पादन चांगलं कसं घेता येईल किंवा ते उत्पादनामध्ये वाढ कसं होईल या दृष्टीने प्रयत्न केले गेले. म्हणून काय आहे की संकरित बियाण्यांची उपलब्धता भरपूर आहे. देशी वाणाचं काय वैशिष्ट्य आहे की ज्या ठिकाणी ते वापरलं जातं त्या त्या ठिकाणच्या हवामानाशी ते मिळत जुळत घेतं, त्यांना जमिनीमध्ये असलेल्या अन्नाची आवश्यकता, जमिनीचा पोत यांच्याशी सहज ते जुळवून घेतात. आणि ह्या सगळ्यातून काय होतं, नैसर्गिक प्रतिकार शक्ती संपादन करतात या जाती. आणि स्थानिक वाणामध्ये विशिष्ट भागात पसरलेल्या रोगांचा प्रतिकार जास्त, म्हणजे आपण एपिडेमिक डिसीज म्हणतो त्या त्या रोगाला ते काय करतात, प्रतिकार करतात. संकरित वाणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाल्यामुळे स्थानिक

0: प्रजाती नष्ट होत आहेत आणि या दृष्टीने कारण त्यांचं वैशिष्ट्य वेगळं आहे, जैवविविधता वेगवेगळी आहे, त्यानंतर आपली देशी संस्कृती खाद्य संस्कृती आहे, या सगळ्यांचा विचार केला तर संकरित बियाणे एवढे उपलब्ध असताना सुद्धा त्याची जी न्यूट्रिटी व्हॅली अन्नद्रव्यांचं प्रमाण त्यांचा कणखरपणा या दृष्टीने देशी वाणांची आज संवर्धन करणं खूप गरजेचं ठरलेलं आहे.
1: म्हणजे देशी वाणांचं महत्व हे त्यात अभिप्रेत आहे आणि ही अनुवंशिकता म्हणजे विविधता हे सगळं राखून आपल्या देशी वाणांचं संवर्धन करायचं नाही का?
0: कारण असं असतं, जैवविविधता म्हणजे काय, तीन पार्ट होतात. एक म्हणजे त्याचा अनुवंशिक, अतिशय सुंदर अनुवंशिक गुण असतात की जे संकरित बियाण्यामध्ये म्हणजे हायब्रिडायझेशन टेक्निकमध्ये तेच वापरून उन्नत जाती तयार केल्या जातात. आणि देशी वाणाला एक विशिष्ट अशी चव असते, वैशिष्ट्यपूर्ण चव असते. तो नॉर्मल पदार्थ म्हणून जरी खाल्ला त्याच्यात काही अतिशयोक्ती न करता तयार करून जरी खाल्ला तरी त्याची विशिष्ट अशी चव असते. आता आपल्या देशाची संस्कृती एक विशिष्ट पद्धतीची आहे. वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या सणावारी आपण काय करतो, खाद्यपदार्थांची हे करतो. परंतु वैशिष्ट्य कोणतं आहे तर त्या त्या सीझनमध्ये येणारे जे भाजीपाला आहे, धनधान्य आहे, ते वापरलं जातं. हे वैशिष्ट्य आहे कारण तो एक सकस आहार म्हणून मानला जातो. आता दुसरी महत्वाची गोष्ट कशी की देशी वाण हे कणखर अगोदर सांगितले. एक उदाहरण घ्यायचं झालं तर भातामध्ये हे आढळतं सर, उदबत्ता डिशी बरोबर, त्याच्यानंतर तुमचं स्टेम बोरर आहे भातावर, तर त्याला बऱ्याच प्रमाणात देशी वाण हे प्रतिकार करतात आणि त्याच्यामुळे ते टिकून राहतात. म्हणून प्रतिकार क्षमता आहे हे बघितलं तर देशी वाण त्या त्या भागामध्ये सहज स्वतःला कम्फर्ट करत असत.
1: आणि यासाठी आपल्या देशी वाणांचं संवर्धन हे फार महत्वाचं आहे. रासायनिक शेतीला यामुळे कितपत लगाम लागू शकणार आहे?
0: देशी वाणाचे जे संवर्धन आज एक चळवळ म्हणून उभी राहते तर अपेक्षित हे आहे की जर प्रत्येक गोष्टीमध्ये हायब्रिड ज्या व्हरायटी आहेत ह्या हायब्रिड व्हरायटीला जर फर्टिलायझेशन केलं नाही, फर्टिलाइज दिलेली नाही, औषधं दिली नाही तर ते तग धरू शकत नाही अशी खरी वास्तव आहे. परंतु देशी वाण हा कणखर आहे. फक्त ड्रॉबॅक काय आहे की याचं उत्पादन तुलनेने कमी येत, संकरित वाणापेक्षा उत्पादन कमी येतं. परंतु त्याचे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत. आता महत्वाची गोष्ट अशी की याच्यावर जास्त परिणाम होण्यासारखा काही नाही आहे कारण संकरित बियाणे म्हटल्यानंतर उत्पादन वाढ आहे, त्याच्यातले म्हणजे टिकाऊपणा आहे, रंग आहे, स्वाद आहे, या दृष्टीने इम्प्रुव्हमेंट केलेली असते. देशी वाण कणखर तर संकरित बियाणे नाजूक शेतकरी बांधतो म्हणतो परंतु याच्यामध्ये ते गुण घेतलेले असतात तर त्यामुळे असा परिणाम होण्यासारखी गोष्ट अशी नक्की वाटत नाही. परंतु जर याच्या तुलनेने बघितलं, सकस आहाराच्या तुलनेने बघितलं, त्याची शारीरिक गरजेच्या दृष्टीने किंवा शरीराला पोषक असं जर अन्न बघितलं तर देशी वाण संवर्धन करणं अत्यंत गरजेचं वाटतं.
1: आणि आपल्याला आता जे विषमुक्त अन्न द्यायचंय, आपल्या शेतकऱ्याची जबाबदारी आहे की त्याने आपल्या नागरिकांना आपल्या देशासाठी विषमुक्त अन्नाची निर्मिती करायची आहे आणि त्या दृष्टीने जर आपण रासायनिक शेतीला दूर ठेवणार असू तर आपल्या देशी वाणांचं संवर्धन गरजेचं आहे. देशी वाणांचीच लागवड करून भले तिथं उत्पादन कमी मिळते पण उत्पादन खर्चही कमी येतोय मात्र
0: बरोबर
1: आणि जे उपलब्ध साधन सामग्री आहे त्याच्या आधारे आपण ही देशी वाणांची शेती करू शकणार आहोत. प्रोफेसर जाधव सर, आज आपण आकाशवाणी स्टुडिओ चालत आणि देशी वाणांचं संवर्धन याविषयी खरं तर आपली संस्कृतीचा भाग कसा आहे हे सुद्धा आपण समजावून सांगितलं. मी आकाशवाणीच्या वतीने आणि सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार.
2: धन्यवाद. देशी वाणांचं संवर्धन याविषयी प्राध्यापक आनंद जाधव यांची डॉक्टर संतोष जाधव यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली. प्रधानमंत्री

0: किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मध्यम लहरी 239 अंश आठ मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, याबरोबरच आम्ही आता प्रसारभारतीच्या वेव्ज OTTवरही उपलब्ध आहोत.
2: क्रीडांगण विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
3: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
2: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
3: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
2: आणि याचं पुनः प्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
3: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
2: आकाशवाणी एक असं माध्यम
3: जे इतिहास,
2: वर्तमान
3: आणि भविष्यातही.
0: कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर।
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। श्रोतेहो रात्रीचे 8 वाजलेत। प्रसारित करीत आहोत एक गाणे ताजे दवानी।

0: श्रोतेहो वैशाली सामंत यांच्या स्वरात न द महानोर यांची रचना आपण ऐकलीत. हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं दूरच्या रानात या चित्रपटातलं. एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. यानंतर ठीक 8:05 मराठीतून बातम्या.
1: अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 4 वर्षांखालच्या मुलांसाठी क्लोरफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे दोन घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी. सर्व वयोगटातील भारताची महिला शक्ती हे भारताचं बलस्थान आहे असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन. गुजरातमध्ये वाहनाच्या इंधन टाकीचा स्फोट होऊन 2 मुलांसह एकाच कुटुंबातल्या 4 जणांचा मृत्यू. आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना

कांस्य पदक. क्लोरफिनरामाइन मॅलिएट आणि फेनिलेफ्राइन हायड्रोक्लोराइड हे दोन घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांचं 4 वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी उत्पादन, विक्री आणि वितरणावर सरकारनं बंदी घातली आहे. आरोग्य मंत्रालयानं यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. 4 वर्षांखालील मुलांना ही औषधं देऊ नयेत असा स्पष्ट इशारा या औषधांच्या वेष्टनावर नमूद करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. या वयोगटातल्या मुलांसाठी ही औषधं हानिकारक असू शकतात आणि यापेक्षा जास्त सुरक्षित असलेले पर्याय उपलब्ध आहेत असंही सरकारनं म्हटलं आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेअंतर्गत आज चेन्नई इथं पार पडलेल्या ब्रिक्स देशांच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांच्या बैठकीत चेन्नई जाहीरनामा स्वीकारण्यात आला. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्षेत्रासंबंधीच्या ब्रिक्सच्या कार्यक्रम पत्रिकेअंतर्गत ग्लोबल साऊथ अंतर्गत येणारे देश, युवा नवोन्मेषक आणि परस्पर सहकार्यपूर्ण संशोधनावर या जाहीरनाम्यात भर दिला गेला आहे. दरम्यान ब्रिक्स देशांच्या युवा मंत्र्यांची बैठक आज विशाखापट्टणम इथं झाली. शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्य, युवा नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आरोग्य आणि क्रीडा, पर्यावरण आणि शाश्वतता, सामाजिक आणि सांस्कृतिक सहभाग इत्यादी क्षेत्रांवर काम करायची गरज या बैठकीत सहभागी झालेल्या युवा मंत्र्यांच्या संयुक्त निवेदनात अधोरेखित करण्यात आली. भविष्याला आकार देण्यासाठी युवांचा सहभाग मोलाचं असल्याचं प्रतिपादन युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं. ब्रिक्सच्या क्रीडा मंत्र्यांची बैठक उद्या विशाखापट्टणम इथं होणार आहे. गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान होणाऱ्या 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत बैठक झाली. युवा कलाकारांना त्यांची सर्जनशीलता सादर करण्यासाठी उत्तम व्यासपीठ मिळावं, प्रस्थापित चित्रपट निर्मात्यांकडून त्यांना शिकता यावं आणि जागतिक चित्रपट समुदायांशी संवाद साधता यावा यासाठी इफ्फीनं अधिक प्रभावी भूमिका बजावावी असं आवाहन डॉ मुरुगन यांनी केलं. सर्व वयोगटातील भारताची महिला शक्ती हे भारताचं बलस्थान आहे असं काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात छात्रों की गुंज या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना, विशेषतः विद्यार्थिनींना संबोधित करत होते. महिलांकडे मुलगी, पत्नी आणि आई म्हणून पाहिलं जातं, मात्र इतकीच महिलांची ओळख नाही. आपल्या समाजात प्रत्येक क्षेत्रात वेगळं काम करून दाखवणाऱ्या प्रतिभावान महिला आहेत असं प्रतिपादन त्यांनी केलं. मनुस्मृतीत महिलांच्या अस्तित्व आणि ओळखीबाबत केलेली मांडणी स्वीकारार्ह नाही असं ते म्हणाले. महिला या कोणाची तरी मुलगी, पत्नी आणि आई असल्या तरी त्या त्यांची मालमत्ता नाहीत, त्यांचंही स्वतंत्र अस्तित्व आहे असं ते म्हणाले. हिंसा, अपमान, कालमर्यादा आणि नियंत्रणाच्या माध्यमातून समाज महिलांवर ताबा ठेवू पाहतो असं ते म्हणाले. देशात दरवर्षी 4.5 लाख स्त्री भ्रूण हत्या होतात. 80% महिलांचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे छळ केला जातो. 30% महिलांविरोधात शारीरिक हिंसा होते तर 6% महिलांवर बलात्कारासारख्या घटना होतात. सुरक्षेच्या कारणास्तव 50% महिला शिक्षण आणि नोकऱ्यांपासून दूर राहतात. देशातल्या साधारण महिलांना स्वतःच्या सुरक्षेपोटी प्रत्येकी 17,500 कोटी खर्च करावे लागतात अशी आकडेवारी त्यांनी या संवादात मांडली. परकीय चलनाचे व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची मान्यता असलेल्या बँकांनी 21 ऑगस्टपर्यंत 72.84 अब्ज अमेरिकी डॉलर इतका परकीय चलनसाठा उभा केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं याबाबतचा तपशील जारी केला. या तपशीलानुसार यातला मोठा वाटा हा FCNRB अर्थात अनिवासी भारतीयांसाठीच्या विदेशी चलनातील ठेव योजनेअंतर्गतच्या ठेवींचा आहे. या ठेवी अंतर्गत सुमारे 65.39 अब्ज अमेरिकी डॉलर इतकं परकीय चलन देशात आलं आहे. रुपयाची घसरण रोखण्यासाठी आणि परकीय चलनाची आवक वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं 8 जून 2026 रोजी विशेष स्वॅप योजना सुरू केली होती. या योजनेसह बाह्य व्यावसायिक कर्ज आणि परदेशी चलनातील इतर कर्ज उभारणीच्या माध्यमातून 21 ऑगस्टपर्यंत आणखी 7.45 अब्ज अमेरिकी डॉलर इतका परकीय चलनसाठा उभा राहिल्याचंही बँकेनं म्हटलं आहे. दरम्यान 14 ऑगस्टला संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलनसाठ्यात 9.09 अब्ज अमेरिकी डॉलर वाढून 716.90 अब्ज अमेरिकी डॉलर या ऐतिहासिक उंचाकावर पोहोचला असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर

महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात एका व्यावसायिक वाहनाच्या इंधनाच्या टाकीचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. या गाडीतून भंगार सामान उतरवत असताना हा स्फोट झाला. तो इतका मोठा होता की गाडीच्या जवळ असलेली दोन मुलंही ठार झाली. गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात विषारी दारू पिऊन मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 9 वर गेली आहे. आज एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर उपचार घेत असलेल्या 17 पैकी तिघांची स्थिती गंभीर आहे. या प्रकरणी पोलिसांनी 21 पैकी 13 आरोपींना अटक केली आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेडनं मंगरुल ही तिसरी पाणबुडी विरोधी युद्धनौका आज भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली. 80% स्वदेशी बनावटीची ही नौका पाण्याखाली टहेळणी करणं, पाणबुडी विरोधी युद्ध मोहिमा, समुद्रातली सुरुंग नष्ट करणं ही कामं अधिक सक्षमपणे करू शकेल अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली. यावर प्रगत रडार, अत्याधुनिक टोपेज डोज, पाणबुडी विरोधी रॉकेट्स बसवण्यात आली असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.

0: पाणबुडी विरोधी युद्धनौका आज भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली. 80% स्वदेशी बनावटीची ही नौका पाण्याखाली टहेळणी करणं, पाणबुडी विरोधी युद्ध मोहिमा, समुद्रातले सुरुंग नष्ट करणं ही कामं अधिक सक्षमपणे करू शकेल अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली. यावर प्रगत रडार, अत्याधुनिक टोपेज डोज, पाणबुडी विरोधी रॉकेट्स बसवण्यात आली असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. गोवा प्रशासनानं कर्करोग या आजाराचा समावेश सूचित करण्यायोग्य आजारांच्या यादीत समावेश केला आहे. कर्करोगाचं निदान झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत त्याची माहिती सरकारी अधिकाऱ्यांना देणं आरोग्य सेवा क्षेत्र आणि प्रयोगशाळांना आता अनिवार्य झालं आहे. यामुळे कर्करोगाच्या रुग्णांवर देखरेख ठेवणं, तपासणी आणि उपचारांचं नियोजन करणं सोयीचं होणार आहे. अमेरिकेनं $20 बिलियन किमतीच्या कॅनडाच्या उत्पादनांवर 50% आयात शुल्क लादलं आहे. आजपासून हे शुल्क लागू झालं. याला योग्य प्रत्युत्तर देऊ असं कॅनडानं म्हटलं आहे. या दोन देशांमधला तणाव कमी करण्यासाठी सुरू असलेली चर्चा शेवटच्या क्षणी फिसकटली. BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला दुहेरीतलं भारताचं आव्हान आज संपुष्टात आलं. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला उपांत्य फेरीत चीनच्या अग्रमानांकित लिऊ शेंग शू आणि तान निंग या जोडीकडून 21-18, 13-21, 8-21 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. पहिला गेम हरल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये त्रिसा आणि गायत्री यांनी पुनरागमन केलं आणि तो गेम जिंकून सामना निर्णायक गेमपर्यंत नेला. पण चीनच्या जोडीनं तिसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासूनच निर्विवाद वर्चस्व गाजवत सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. स्लोवाकिया इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालच्या कुस्ती जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या महिला कुस्तीपटूंनी आणखी 3 पदकांची कमाई केली. 68 किलो वजनी गटात मानसी लाठेर हिला अटीतटीच्या सामन्यात चीनच्या प्रतिस्पर्ध्याकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला आणि रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. 57 किलो वजनी गटात तन्वी मखदूम आणि 59 किलो वजनी गटात कोमल हिनं आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवून कांस्य पदक पटकावलं. FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाचा सामना आज नेदरलँड विरुद्ध सुरू आहे. ड गटातल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव करून दुसरं स्थान पटकावलं आहे. आता भारत आणि इंग्लंड हे दोन देश अ गटातल्या पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावरच्या 2 संघांसह ई गटात जातील. या गटातले सर्वात वरचे 2 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 4 वर्षांखालच्या मुलांसाठी क्लोराफिनरामाईन मॅलिएट आणि फेनिलेफ्राईन हायड्रोक्लोराईड हे 2 घटक एकत्र असलेल्या सर्व औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी. सर्व वयोगटातील भारताची महिला शक्ती हे भारताचं बलस्थान आहे असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं प्रतिपादन. गुजरातमध्ये वाहनाच्या इंधन टाकीचा स्फोट होऊन 2 मुलांसह एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू आणि BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना कांस्य पदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमलहरी 239 अंश 1 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं सांगली केंद्र आपण ऐकत आहात. श्रोतेहो, याचबरोबर आम्ही आता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT वरही उपलब्ध आहोत. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा. सुरुवातीला ऐकूया चारुदत्त देशपांडे यांच्या स्वरातलं गीत.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233 233 1890 आणि 233 28 83. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोतेहो मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमात शिक्षण सेवेत महत्त्वाचे योगदान देणारे चंद्रशेखर गोब्बी यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

दत्तात्रय दोईफुडे यांच्या स्वरातले गीत आपण ऐकलं. भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर हरीश दळवी यांच्या स्वरातले गीत आपण ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका

आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्ज वर 100.6 मेगाहर्ट्ज FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.

श्रोते हो, मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमात शिक्षण सेवेत महत्वाचे योगदान देणारे चंद्रशेखर गोब्बी यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल 6:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी संगीत। मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 106.6 मेगाहर्ट्ज वर। आकाशवाणी सांगली

श्रोतेहो, हरीश दळवी यांनी गायलेल्या गीताबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. श्रोतेहो, यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ऍट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती आणि रात्री 10 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला समाचार संध्या.